आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आज आहे बुधवार, भारतीय सौर दिनांक 22 आश्विन शके 1948 अर्थात 14 ऑक्टोबर 2026. आजच्या प्रसारणात आपल्या समवेत असणार आहे मी, आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे. नमस्कार, सुप्रभात श्रोते हो. प्रसारणास सुरुवात करूयात मंगल ध्वनीनं.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर प्रसार भारतीच्या वेव ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6 वाजता आहेत. आता हिंदी समाचार आम्ही आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत. प्रतीक्षा काही क्षणांची.

0: गायक कलाकार असे आहेत महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजीत बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक, सातसंगत याप्रमाणे, तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड, निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र।
1: सुस्वागतम सुस्वागतम श्रोते हो, नमस्कार श्रोते हो। 14 ऑक्टोबर 2026 रोजी 71वा धम्म चक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे। याच निमित्ताने आयोजित केलेल्या अमृतवाणी बुद्धाजी या धम्म संगीत सभेमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत। कार्यक्रमाची सुरुवात तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून करत आहोत।

श्रोते हो, 14 ऑक्टोबर 1956 ज्या दिवशी विजयादशमी सुद्धा होती, या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत विज्ञानवादी, मानवतावादी, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या मानवी मूल्यांचा पुरस्कार करणाऱ्या तथागत गौतम बुद्धांच्या धम्माचा नागपूर इथल्या ऐतिहासिक दीक्षाभूमीवर स्वीकार केला आणि तेव्हापासून 14 ऑक्टोबर या दिवशी धम्म चक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याचाच एक भाग म्हणजे आजचा हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमात आपण तथागत गौतम बुद्ध आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित काही सुमधुर आणि अर्थपूर्ण अशा गीतांचा आनंद घेणार आहोत. अशोक सरवटकर यांची गीतरचना ऐकूया रणजित बुगले यांच्या आवाजात.

श्रोते हो, आज जगभरात भारत हा बुद्धाचा देश म्हणून ओळखला जातो. बुद्धामुळे भारतीयांना जगात मान सन्मान आणि गौरव प्राप्त होत आहे. तथागत गौतम बुद्धांमुळे भारताला जगामध्ये गुरुचं स्थान मिळालं. भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये सुद्धा तथागतांच्या विचारांचं आणि तत्वांचं स्पष्ट प्रतिबिंब दिसून येतं. बुद्धांनी उपदेशित केलेल्या स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि करुणा या मानवी मूल्यांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघटनेतर्फे दरवर्षी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते. आज जर जगाला शांततेच्या, प्रगतीच्या आणि उन्नतीच्या मार्गावर अग्रेसर व्हायचं असेल तर विध्वंसक युद्धाची नाही तर विधायक बुद्ध विचारांची गरज आहे. म्हणूनच युद्ध नको, बुद्ध हवा. हेच अनामिक यांचं गीत घेऊन येत आहेत रणजित बुगले.

तथागत गौतम बुद्धांना लाइट ऑफ एशिया म्हणजेच आशिया खंडाचा प्रकाश असं सुद्धा संबोधलं जातं. बुद्धांचं तत्वज्ञान हे विज्ञानावर आधारित असल्यामुळे ते त्रिकाल बाधित सत्य आहे. त्यामुळे बुद्धांची तत्व, बुद्धांचे विचार हे व्यवहार्य आणि सतसत विवेकाला अनुरूप आहेत. गौतम बुद्धांनी मानवी मनाचा सखोल अभ्यास करून मानवी जीवनातल्या दुःखांचं कारण शोधण्याचं, त्यांचं निराकरण करण्याचं आणि अखिल मानव जातीला आत्मसंयमी आणि सुखी जीवन जगण्याचं तत्व दिलं. बुद्ध म्हणतात, कुणीतरी काहीतरी सांगतंय म्हणून ऐकू नका, तुमच्या विवेकाला जे पटतं तेच स्वीकारा. बुद्ध म्हणतात, मी तुमचा मुक्तीदाता नसून मार्गदाता आहे, जर योग्य वाटलं तरच त्या मार्गाने जा आणि स्वयंदीप बना. तथागत गौतम बुद्धांनी उत्तर प्रदेशातल्या वाराणसी जवळच्या सारनाथ इथे ज्ञान प्राप्तीनंतर सर्वप्रथम आपल्या शिष्यांना जे प्रवचन दिलं ते पहिलं धम्मचक्र प्रवर्तन होय. यावरच आधारित पुढचं गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत. अनामिक यांची ही गीतरचना आहे. आपण ऐकणार आहोत रणजित बुगले यांच्या स्वरात.

डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे ज्ञानाचं प्रतीक. बाबासाहेबांनी देश विदेशामध्ये विविध ज्ञान शाखांमधून उच्च पदव्या प्राप्त केल्या आणि केवळ ज्ञान संपादन करून ते थांबले नाहीत तर या

त्यांच्या आधारे त्यांनी विखुरलेल्या, दुभंगलेल्या आणि पिछाडलेल्या समाजामध्ये मनामनामध्ये ज्ञानज्योती प्रज्वलित करून व्यक्तीच्या मनामध्ये मान, सन्मान आणि स्वाभिमान जागृत केला. प्रत्येकाला ताठ मानेनं जगण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला. आपल्या आजच्या ज्या गायिका आहेत, महेश्वरी गोखले, त्यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर एक स्वतः गीत लिहिलेलं आहे. हे गीत आता आपण त्यांच्याच आवाजात ऐकूया.

0: श्रोते हो, आताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दिनांक 11 ऑक्टोबर 2026 रोजी आकाशवाणी रत्नागिरीच्या प्रांगणात निमंत्रित श्रोत्यांच्या उपस्थितीत सादर झालेल्या धम्म पहाट या विशेष संगीत सभेचा संपादित भाग ऐकलात. यातील गायक कलाकार महेश्वरी गोखले, अमोल पटवर्धन आणि रणजित बुगले, गीतकार अशोक सरवटकर आणि अनामिक, सातसंगत याप्रमाणे: तबला राजप्रसाद धर्माधिकारी, बासरी डॉक्टर सचिन जगताप, व्हायोलिन केदार गुळवणी, सिंथेसायझर विक्रम पाटील, साइड रिदम अनिकेत ससाणे, निवेदन कश्मीरा सावंत, तांत्रिक सहाय्य मनोज जॉर्ज आणि अजीज नाकाडे, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे आणि सादर करते डॉक्टर सुनील गायकवाड. निर्मिती आकाशवाणी रत्नागिरी केंद्र.
1: हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रुतीओ, आताच आपण 71व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त धम्म पहाट अमृतवाणी बुद्धांची हा विशेष कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सकाळचे 6:35 आणि 37 सेकंद झाली आहेत. आता जाणून घेऊयात आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. सुरुवातीला आजचे म्हणजे 14 ऑक्टोबर 2026 बुधवारचे कार्यक्रम आपण जाणून घेऊयात. ते असे असतील: या रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 आपण ऐकू शकाल विचारपुष्प. आज यात आपल्याला ऐकता येईल देणे या विषयावर माहिती. याचं लेखन केले नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील. सकाळी 6:55 दिनविशेष आपण ऐकू शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 सुगम संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. सकाळी 7:50 जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. सकाळी 8:40 मराठी गझलांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 9:30 उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आज सकाळी 9:50 आपण हिंदी चित्रपट संगीताचा आनंद घेऊ शकाल. सकाळी 10:00 आज विविध अंतर्गत आपण ऐकू शकाल नारी विश्व हा कार्यक्रम. याचं संकलन आणि निवेदन केलेलं आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टिकाम. सकाळी 10:30 आज आपण ऐकू शकाल नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ. हा या कार्यक्रमाचा 3रा भाग असेल. यात सहभागी कलाकार आहेत रवींद्र आव्हाडकर, हरीश पाचंगे, लक्ष्मणराव आव्हाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष कावंडे. सकाळी 11:00

0: आज आपल्याला ऐकतील आपकी फरमाईश हा पत्र फरमाईशी गीतांचा कार्यक्रम. आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत आपण याचा आनंद घेऊ शकाल. सायंकाळी 7:30 आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझा आवार माझा शिवार ऐकू शकाल. हा कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. श्रोते, आता जाणून घेऊयात 15 ऑक्टोबर 2026 गुरुवारचे म्हणजे उद्याचे कार्यक्रम. सकाळी 5:55 वंदे मातरम आपण ऐकू शकाल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपल्याला जाणून घेता येईल. सकाळी 6:40 उद्या असेल विचारपुष्पमध्ये वाचन या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय नवेंदू मराठे यांनी आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम असेल. 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 6:55 दिनविशेष आपण जाणून घेऊ शकाल. सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. सकाळी 7:40 उद्या असेल अनुरूप विवाह संस्थाद्वारा प्रायोजित कार्यक्रम शोध अनुरूप जोडीदाराचा. सकाळी 7:50 उद्या आपण ऐकू शकाल जितेंद्र घोडके सराफ पुणेद्वारा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 8:40 उद्या असेल मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सकाळी 10:00 असेल ग्राम परिसर आणि शेतशिवार हा कार्यक्रम. यात उद्या आपण ऐकू शकाल जागतिक अन्नधान्य दिनाच्या अनुषंगानं शेतकरी महिलांचा शेतीमध्ये सहभाग याविषयी कल्पना दिवे राहणार तळेगाव ठाकूर पोस्ट तिवसा जिल्हा अमरावती यांची स्नेहल ठाकरे यांनी घेतलेली मुलाखत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 उद्या आपण ऐकू शकाल नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ हा या कार्यक्रमाचा चौथा भाग असेल. यातले कलाकार रवींद्र आव्हाडकर हरीश पचंगे लक्ष्मणराव आव्हाडकर तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आशिष गावंडे. सकाळी 11:00 उद्या आपण ऐकू शकाल तराने नए पुराने हा एका विषयावर आधारित हिंदी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ कार्यक्रम असेल हा अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी आपण ऐकू शकाल. हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार त्यांच्या नियोजित वेळीच आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. तसंच राष्ट्रीय प्रादेशिक ठळक मराठी बातम्या त्यांच्या नियोजित वेळीच आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येईल. आणि उर्वरित वेळेत आपण ऐकू शकाल विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम. तर श्रोत्याहो, ही होती आमच्या आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची थोडक्यात रूपरेषा. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळची 6:40 झाली आहेत. आता ऐकूयात विचारपुष्प. आज विचारपुष्पमध्ये आपण ऐकणार आहात देणे या विषयावर माहिती. याचं लेखन केलंय नवेंदू मराठे यांनी आणि वाचक सूर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: कोणी परगावी जायला निघालं की एखादी व्यक्ती म्हणते अनायसे चाललाच आहात तर आमचे एक नातेवाईक राहतात तिथं त्याच्याकडं एवढं पोहोच करा असं म्हणून एखादी वस्तू किंवा चिठ्ठी त्या व्यक्तीकडं दिली जाते. यथावकाश ती व्यक्ती परगावी जाते. ज्यांच्याकडं ती वस्तू द्यायची असते त्यांना ती सुपूर्द करते. वास्तविक पाहता हे फार साधं सरळ काम आहे. एकाकडून घेतलेली वस्तू किंवा निरोप दुसऱ्या व्यक्तीकडं सोपवणं इतकंच. परंतु आपण समजतो तेवढं हे साधं नाही. ती वस्तू जोपर्यंत त्या विशिष्ट व्यक्तीच्या हाती पडत नाही तोपर्यंत वस्तू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीसाठी ती जबाबदारी असते. एका अर्थानं ते देणं असतं. एकदा का ते सोपवलं की तो त्या देण्यातून मुक्त होतो त्याची जबाबदारी संपते. देव जेव्हा आपल्याला जन्माला घालतो तेव्हा असंच काही देणं तो आपल्याबरोबर देत असतो. आपल्याला मिळालेला देह ही त्यानं दिलेली सर्वात मोठी देणगी. त्याबरोबर विचार करू शकणारं मन आणि वयाबरोबर विकसित होत जाणाऱ्या अनेक सुप्त शक्तीही तो आपल्याला देत असतो. कोणाला तो तरल अशी कल्पना शक्ती देतो. एखाद्याच्या पदरी प्रतिभेचं भरभरून माप टाकतो. कोणाच्या कंठात गोड आवाजाचं लेणं देतो. कोणाला आश्चर्यकारक अशी स्मरणशक्ती बहाल करतो तर एखाद्याच्या वाट्याला दैवी देणगी म्हणून प्रगल्भ बुद्धिमत्ता येते. अशा काही ना काही सुप्त शक्ती देव आपल्याला देत असतो. हे उपजत देणं आपल्याला देव का देतो तर आपलं जीवन समृद्ध व्हावं आणि या देण्याचा उपयोग समाजासाठी व्हावा म्हणून. मी तुला हे विशेष असं देणं देतो आहे.

त्याचा उपयोग तुझ्यासाठी तर करच, पण समाजासाठीही त्याचा उपयोग कर, असं बजावूनच ईश्वरानं हे देणं आपल्याला दिलेलं असतं। अनेक माणसं गर्भश्रीमंत असतात, खरं तर त्यांना लाभलेलं ऐश्वर्य हे आपोआप मिळालेलं नसतं। त्यांच्या मेहनतीबरोबर समाजाचं योगदानही त्यामागं असतं। म्हणून हाती असलेल्या धनाचा किंवा कौशल्याचा वापर काही प्रमाणात समाजासाठी केला तर त्या योगदानाची भरपाई होऊ शकते। समाजाला हे काय द्यायचं तर आपण

0: हाती असलेल्या धनाचा किंवा कौशल्याचा वापर काही प्रमाणात समाजासाठी केला तर त्या योगदानाची भरपाई होऊ शकते. समाजाला हे काय द्यायचं तर आपण समाजात राहतो. अन्न पाण्यावर आपलं भरणपोषण तर होतच असतं, परंतु खऱ्या अर्थानं समाज आपल्याला जगवतो. म्हणून समाजाचं आपण देणं लागतो. ते दिल्यावर आपल्या जबाबदारीतून आपण मुक्त होतो. आमच्याकडं काही नाही, आम्ही काय देणार कोणाला, असा निराशेचा सूर लावणारे अनेक असतात. कारण समाजाला काही द्यायचं तर हाती पैसाच असला पाहिजे असा गैरसमज अनेकांचा असतो. परंतु पैशाशिवाय आपल्याकडं वेगळं काहीतरी आहे हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. आपण कोण आहोत हे त्यांच्या ध्यानात आलेलं नसतं. त्यासाठी आपल्या आत डोकावून स्वतःला जाणलं पाहिजे, त्याचं देणं ओळखता आलं पाहिजे, म्हणजे इतरांनाही ते आपण वाटू शकू. जे आपल्याला जन्मजात मिळालं आहे किंवा जे आपण प्रयत्नानं कमावलं आहे त्याचा वापर आपण कसा करतो हे देखील फार महत्त्वाचं आहे. आपल्याला लाभलेलं शरीर हे देवाचं सर्वात मोठं देणं. अपेक्षा एकच असते की ते आपण निरोगी ठेवावं. एखाद्याकडं नेमबाजीसारखं दुर्मिळ कौशल्य असतं. कोणी प्रयत्नपूर्वक शरीर संपदा कमावतो. एखादा हाती शून्य घेऊन जन्माला येतो आणि मेहनतीनं शून्यातून सृष्टी निर्माण करतो. या साऱ्याचा उपयोग विधायक कार्यासाठी झाला तर जीवनाचं सार्थक होईल आणि परमात्म्याचं देणं सत्कारणी लागेल. पण जर विघातक कामासाठी त्याचा विनियोग झाला तर निसर्गानं जे आपल्याला दिलं आहे त्याचा अपमान होईल.
1: श्रोतेहोत्याचं पण विचार पुष्प ऐकलत. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोतेहो नमस्कार. आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये सर्व श्रोतांचं मी सुमेधा कुलकर्णी सहर्ष स्वागत करत आहे. श्रोतेहो, आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत आपण ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावयास हवी याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेणार आहोत.
1: नमस्कार श्रोतेहो, आज आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमामध्ये एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाबद्दल बोलणार आहोत. ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घ्यावी. आपल्याला अनेकदा वाटते की वय झालं की पडणं साहजिक आहे, पण हे पूर्णपणे खरे नाही. पडणं ही वृद्धत्वाची अपरिहार्य गोष्ट नाही. अनेक वेळा योग्य काळजी घेतल्यास पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. ज्येष्ठ व्यक्ती पडल्यावर केवळ छोटी दुखापत होत नाही, त्यातून हाडांचे फ्रॅक्चर, विशेषतः कमरेचे फ्रॅक्चर, डोक्याला दुखापत इत्यादी होऊ शकते. त्यानंतर व्यक्तीची हालचाल कमी होते, आत्मविश्वास कमी होतो आणि हळूहळू ती व्यक्ती इतरांवर अवलंबून होऊ शकते. त्यामुळे फॉल प्रिव्हेंशन म्हणजे फक्त पडणे टाळणे नाही, तर ज्येष्ठ व्यक्तीचे स्वावलंबन आणि जीवनमान टिकवणे आहे. मग पडण्याची कारणे कोणती? पहिले म्हणजे शरीराचा तोल आणि स्नायूंची ताकद कमी होणे. त्यामुळे नियमित चालणे, योग्य व्यायाम आणि विशेषतः बॅलन्स अँड मसल स्ट्रेंथनिंग एक्सरसाइजेस महत्वाचे आहेत. दुसरे म्हणजे दृष्टी कमी होणे. चष्म्याचा नंबर योग्य आहे का, मोतीबिंदू किंवा इतर डोळ्यांचा आजार आहे का, याची नियमित तपासणी करावी. आणि तिसरे म्हणजे औषध. काही रक्तदाबाची औषधे, झोपेच्या गोळ्या, काही मानसिक आजारांची औषधे किंवा अनेक औषधे एकत्र घेतल्यामुळे चक्कर, गुंगी किंवा रक्तदाब अचानक

0: कमी होऊ शकतो. त्यामुळे ज्येष्ठ व्यक्ती घेत असलेल्या सर्व औषधांचा डॉक्टरांकडून वेळोवेळी आढावा घेणे महत्वाचे आहे. स्वतःहून औषध बंद करू नये. आणि सर्वात महत्वाचे, एकदा पडलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. फक्त पाय घसरला होता असे समजून थांबण्याऐवजी पडण्यामागचं कारण शोधणं आवश्यक आहे. घरातील काही गोष्टी सुद्धा धोका वाढवू शकतात, जसे की घरात सैल गालिचे असणे, जमिनीवर पाणी सांडलेले असणे, अंधार असणे, बाथरूममध्ये आधार नसणे किंवा घरात अनावश्यक वस्तूंचा पसारा असणे. मग आपण सुधारणा काय करू शकतो? तर बाथरूममध्ये पकडण्यासाठी बार बसवून घ्यावेत. प्लास्टिक खुर्च्यांवर बसताना नेहमी खुर्ची पकडून बसावे, कारण हलकी असल्यामुळे खुर्ची पाठीमागं सरकून पडण्याचा धोका असतो. पायऱ्या वगैरेवरती लाईट असावेत. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पडण्याची भीती वाटते म्हणून हालचाल पूर्णपणे बंद करू नका. उलट हालचाल कमी झाल्यामुळे स्नायू आणखी कमजोर होतात आणि पडण्याचा धोका वाढतो. योग्य व्यायाम आणि सुरक्षित वातावरण यामुळे ज्येष्ठ व्यक्ती अधिक आत्मविश्वासाने चालू शकतात. शेवटी एवढं सांगू इच्छिते, वय वाढणं थांबवता येत नाही, पण वयाबरोबर येणारे धोके कमी करता येतात. आपल्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींना फक्त सावकाश चला असे सांगण्यापेक्षा त्यांना मजबूत ठेवणं, त्यांची दृष्टी आणि औषधांची तपासणी करणं आणि घर सुरक्षित ठेवणं ही खरी फॉल प्रिव्हेंशन आहे. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमा अंतर्गत ज्येष्ठ व्यक्ती पडू नयेत यासाठी काय काळजी घेणं गरजेचं आहे याविषयी डॉक्टर रुचा साने यांच्याकडनं माहिती जाणून घेतली. श्रोते हो, आजच्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सदानंद कांबळी आणि ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती. वेळ झालेली आहे श्रोते हो आता कार्यक्रमामधून आपण सर्वांचा निरोप घेण्याची, तेव्हा सकारात्मकतेची कास धरा, आरोग्याची काळजी घ्या, सुरक्षित रहा या नोटसह मी सुमेधा कुलकर्णी आजच्या आपल्या आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रम क्रमामधून आपण सर्वांची रजा घेत आहे. पुन्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण उपयुक्त कार्यक्रमांसह. तोपर्यंत नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, परिसर ऐकणाऱ्या सर्व श्रोत्यांचं मी सिमंदिनी आजच्या भागामध्ये सहर्ष स्वागत करते आहे. आजच्या भागामध्ये आपण मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना या विषयीचा भाग दुसरा ऐकूयात. याचं लेखन निवेदन आहे प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. ऐकूयात भाग दुसरा.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण वायू प्रदूषण, त्याची समस्या आणि त्याचं वैज्ञानिक स्वरूप लक्षात घेऊया. वातावरणातील घातक वायू, धुलीकण, धूर आणि सूक्ष्म कण यांचं प्रमाण आरोग्य आणि पर्यावरणाला हानी पोचवेल इतकं वाढलं की त्याला आपण वायू प्रदूषण असं म्हणतो. खरं म्हणजे वायूमध्ये ऑक्सिजन सारखा अत्यंत महत्वाचा असा एक घटक असतो जो आपला प्राणवायू म्हणून आपल्या शरीरासाठी सजीवांसाठी आवश्यक आहे. परंतु त्यामध्ये अनेक प्रदूषक वाढत आहेत. त्यामध्ये मुख्यतः पार्टिक्युलेट मॅटर अर्थात PM 2.5 मायक्रॉन आणि PM 10 मायक्रॉन हे अतिसूक्ष्म धुलीकण जे फुफ्फुसाच्या खोल भागात जातात आणि त्यामुळे फुफ्फुसाच्या अलिव्युलाय म्हणजे त्या बलून सारखे स्ट्रक्चर असतात त्या परमनंटली त्यांना इजा होतो. सल्फर डायऑक्साइड हा कोळसा आणि काही औद्योगिक प्रक्रियांमधून उत्सर्जित होतो. नायट्रोजन ऑक्साईड हा वाहनांमधनं, वीज प्रकल्प आणि उच्च तापमानावर ज्वलनातून तो निर्माण होतो. कार्बन मोनॉक्साईड अपूर्ण ज्वलनामुळे तयार होतो आणि अत्यंत विषारी आहे. तर भूपृष्ठीय ओझोन हा सूर्यप्रकाशात नायट्रोजन ऑक्साईड आणि अस्थिर सेंद्रिय संयोगाच्या रासायनिक अभिक्रियांमधून तयार होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार बाह्य आणि घरगुती वायू प्रदूषणाचा एकत्रित संबंध जगभरात दरवर्षी सुमारे 70 लाख अकाली मृत्यूशी जोडला आहे. अर्थात हा जागतिक अंदाज आहे. एखाद्या विशिष्ट शहरात एवढी मृत्यू होतात असं नाही, परंतु जगातच केवळ वायू प्रदूषणामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू होतात. आता यांची मुख्य कारणामध्ये विशेषतः वाहनामधून निघणारा धूर ज्यामध्ये SO2, NO2 आणि कार्बन डायऑक्साइड आहे, औद्योगिक चिमण्यांमधून उत्सर्जित होणारे वायू ज्यामध्ये आता मी म्हटल्याप्रमाणे पार्टिक्युलेट मॅटर 2.5, कार्बन कण, सूट वगैरे आहेत, कोळसा, लाकूड, काळी कचरा आणि इतर इंधनांचं ज्वलन, शेतातील पिकांचं औषध जाळणं आणि कचरा उघड्यावर जाळणं, बांधकाम, खाणकाम आणि त्यावरील रस्त्यातील धूळ, घरगुती स्वयंपाकासाठी अपुरा ज्वलनाची साधनं आणि एकूणच खराब वायुविजन असणं आणि डिझेल जनरेटर आणि औष्णिक वीज निर्मिती

0: प्रयत्न मोठ्या प्रमाणात ऍश आणि राख निर्माण होणं. आता याचे परिणाम काय होतात तर विशेषतः दमा आणि फुफ्फुसांचे आजार, हृदयवेगाचे आजार आणि पक्षघाताचा धोका देखील वाढतो. वनस्पतींच्या पिकांच्या पानावर परिणाम होऊन एकूण प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात आणि प्रोडक्टिव्हिटी कमी होते. बऱ्याचदा SO2 NO2 अशा सारख्या गॅसेसमुळे आम्लवृष्टी, माती, जलस्रोत, वनस्पती आणि त्यामुळे इमारतींचं नुकसान होतं. काही प्रदूषकांमुळे धोकं आणि दृश्यमानता कमी होते आणि त्यामुळे अपघातामध्ये प्रचंड वाढ होते. हरितवायू परिणाम ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग होते आणि त्याच्या संदर्भात काय होतं ते आपण मागच्या भागात पाहिलं. आता या सगळ्यांवर वैज्ञानिक उपाय काय? तर इलेक्ट्रोस्टॅटिक प्रेसिपिटर, ज्यामध्ये विद्युत क्षेत्राच्या सहाय्याने औद्योगिक धुरातील धुळीकण वेगळे केले जातात. खरं म्हणजे मोठ्या औद्योगिक संयंत्रात याचा आता वापर होतोच, परंतु आता दिल्ली सारख्या शहरामध्ये देखील त्याचा वापर करणं गरजेचं झालेलं आहे. स्क्रबर आणि फ्लू गॅसचा उपचार, ज्यामध्ये योग्य रासायनिक आणि किंवा द्रव प्रक्रियांद्वारे सल्फर डायऑक्साईड आणि इतर प्रदूषक हवेतून कमी करता येतात, त्यासाठी अर्थात योग्य तंत्र निवडावं लागतं. हवेच्या गुणवत्तेचं वैज्ञानिक निरीक्षण करावं लागतं, ज्यामध्ये पार्टिक्युलेट मॅटर 2.5 मायक्रॉन, NO2 SO2 आणि ओझोन मोजणाऱ्या केंद्रांद्वारे प्रदूषणाचे प्रमाण नोंदवता येतं आणि ते नोंदवल्यानंतर त्यावर उपाय करता येतात. खरं म्हणजे साधा आणि चांगला उपाय म्हणजे स्वच्छ वाहतूक आणि इंधनाचा वापर, ज्यामध्ये सार्वजनिक वाहतूक वाढवणे, विद्युत वाहनांची संख्या वाढवणे, वाहनांची नियमित तपासणी करणे, स्वच्छ स्वयंपाक इंधन आणि औद्योगिक उत्सर्जनाचं नियंत्रण करणं आणि यांचा एकत्रितपणे वापर करणं. यांचा निष्कर्ष काय? तर प्रदूषण निर्माण झाल्यानंतर ते काढून टाकण्यापेक्षा प्रदूषक निर्माण होण्याचं प्रमाण कमी करणं हे अधिक मूलभूत उपाय आहे. केवळ रस्त्याच्या कडेला झाडे लावणे किंवा मास्क वापरणे हे उत्सर्जन नियंत्रणाची जागा घेऊ शकत नाही. त्यामुळे हवा जी आपल्याला प्राणवायू देते तिचं प्रदूषण जीवघेणं ठरू शकतो हे आपण समजून घेतलं पाहिजे. धन्यवाद.
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमामध्ये आजच्या भागात ऐकलात मानव निर्मित प्रमुख पर्यावरणीय समस्या, कारण आणि उपाययोजना भाग दुसरा. लेखन निवेदन होतं प्राध्यापक डॉक्टर सुनील मोडक यांचं. सादर करते होते सदानंद कांबळी. ही आकाशवाणी परभणी केंद्राची निर्मिती होती.
2: श्रोतेहोताच आपण परिसर कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या दिवशीच्या इतिहासातल्या घटना घडामोडींबद्दल आजच्या दिनविशेषातून. 14 ऑक्टोबर 1920 ऑक्सफर्ड विद्यापीठानं महिलांना पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश दिला होता. 14 ऑक्टोबर 1947 चार्ल यॉगर या वैमानिकानं X1 या विमानातून ध्वनीपेक्षा जास्त सुपरसॉनिक वेगानं पहिलं यशस्वी उड्डाण केलं होतं. 14 ऑक्टोबर 1968 अपोलो कार्यक्रम अपोलो 7 क्रूद्वारा अमेरिकन अंतराळवीरांद्वारे कक्षेत प्रथम थेट दूरदर्शन प्रसारित केलं गेलं होतं. 14 ऑक्टोबर 1998 प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना नोबेल पारितोषिक देण्यात आलं होतं. 14 ऑक्टोबर 1924 ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आसामी साहित्यिक वीरेंद्र कुमार भट्टाचार्य यांचा जन्म झाला होता. 14 ऑक्टोबर 1927 जेम्स बॉन्डच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध इंग्लिश अभिनेता रॉजर मूर यांचा जन्म झाला होता. 14 ऑक्टोबर 1931 निखिल बॅनर्जी मैहर घराण्याचे सतारवादक यांचा जन्म झाला होता. 14 ऑक्टोबर 1958 इटावा घराण्याचे सतारवादक उस्ताद शाहिद परवेज यांचा जन्म झाला होता. 14 ऑक्टोबर 1953 संतती नियमन आणि लैंगिक शिक्षणासाठी विचार प्रवर्तन आणि प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत र धू कर्वे यांचं निधन झालं होतं. 14 ऑक्टोबर 1994 इतिहासकार विचारवंत संशोधक सेतू माधवराव पगडी यांचं निधन झालं होतं.

14 ऑक्टोबर 2004 साली स्वदेशी जागरण मंच, मजदूर संघ आणि कामगार संघ यांचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडे यांचं निधन झालं होतं। आणि श्रुतेहो, आज आहे धम्मचक्र प्रवर्तन दिन। 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसह दीक्षाभूमी नागपूर इथं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती।

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती.
0: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र.
5: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला. त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

श्रीकृष्ण रुक्मिणीच्या स्वयंवराची साक्ष ठरलेली ही इंद्रपुरी. अंबाबाईचं अस्तित्व जिथं कणाकणात आणि रोमारोमात भरून उरलंय अशी अमरावती नगरी. गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराजांच्या अस्तित्वाच्या खुणा जिथं आजही जाणवतात. तिथंच आता शब्द स्वरांची अखंड संजीवक धारा वाहणार.

0: आहे. लक्ष्मणावर नभोवाणीची सुवर्ण मुद्रा कोरायला आलेली अमरावती आकाशवाणी ऐकत रहा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावती आकाशवाणी.
1: मन का रेडियो बजने दे जरा, गम को भूल कर जी ले तू जरा, स्टेशन कोई नया ट्यून कर ले जरा,
2: मग सुरू करूया इन्वेस्टिंग चा धड़ा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट जेके टावर्स, राजापेठ, अमरावती.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठ मोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: पाणी पाणी पाणी पाणी हे जीवन आहे, हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 7:07 झाली आहेत. सकाळी ठीक 7:10 आकाशवाणी पुणे केंद्राहून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. त्यासाठी प्रतीक्षा काही क्षणांची.

आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे ठीक 7:10 प्रसारित करत आहोत प्रादेशिक बातम्या. पुण्यात

0: वाहतूक व्यवस्थेत क्रांती आणण्याचा प्रयत्न करणारी चळवळ उभी करणारे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ व सक्रिय मार्गदर्शनाखाली कार्यरत डॉक्टर केशव नारा क्षीरसागर।
1: रिक्षा चालकांचे कल्याण व सन्मान, कोरोना काळात 100 ऑक्सिजन रिक्षा, रिक्षा मित्र, प्रीपेड रिक्षा उपक्रम, मोफत मेट्रो फीडर बस सेवा, 50 ट्रॅफिक वॉर्डनची फौज असे ऐतिहासिक उपक्रम नामदार चंद्रकांत दादांच्या मार्गदर्शनाखाली राबवणारे महाराष्ट्र कामगार सभेचे अध्यक्ष डॉक्टर केशव क्षीरसागर यांची समीरा गुजर व राजा माने यांनी घेतलेली मुलाखत।
0: दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा मानेकृत जय हो मालिका गुरुवार दिनांक 15 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता व शुक्रवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर।
2: ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे। आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची 1000 नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते। देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत।
3: शक्ती उपासना याविषयी डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद आणि त्यानंतर डॉक्टर नीलिमा गुंडी यांचं काव्यवाचन जरूर ऐका 14 ऑक्टोबरला बुधवारी आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातल्या सर्व प्रमुख केंद्रांवरून आणि 15 तारखेला विविध भारती पुणे केंद्रावरून दुपारी ठीक 12 वाजता आमच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी।
2: ऐकूयात प्रादेशिक बातम्या।
3: आकाशवाणी पुणे, सविता मुसकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणी संदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश। गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार। आता सविस्तर बातम्या। राज्यातली शहरं कचरामुक्त करण्यासोबतच कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस अर्थात सीबीजी निर्मिती प्रकल्प उभारणी संदर्भात कृती दल स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत। शक्य असेल तिथे राज्याच्या सीबीजी धोरणानुसार प्रकल्प उभारण्याच्या सूचना त्यांनी दिल्या। सीबीजी प्रकल्प आढावा बैठकीत ते काल मुंबईत बोलत होते। या प्रकल्पांमुळे कचरा उचलण्यासाठी महापालिकांना करावा लागणारा खर्च वाचणार असून कचरामुक्त शहरांच्या उद्दिष्टाला चालना मिळेल असंही मुख्यमंत्री म्हणाले। सर्वच क्षेत्रातल्या उद्योगांच्या गुंतवणुकीसाठीच्या परिसंस्था निर्मितीत महाराष्ट्र सर्वात आघाडीवर आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे। महाराष्ट्र आणि युनायटेड किंगडम भागीदारीचा प्रारंभ करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात ते काल मुंबईत बोलत होते। गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगाने पुढे नेण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाच्या माध्यमातून सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीने समन्वय साधला जाईल असं आश्वासन यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिलं। या कार्यक्रमाला राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, वरिष्ठ अधिकारी आणि युनायटेड किंगडमचे व्यवसाय आणि व्यापार राज्य सचिव जोनाथन रेनॉल्ड्स उपस्थित होते। भागीदारीसाठी महाराष्ट्राची निवड ही आर्थिक ताकद, राजकीय स्थैर्य आणि नेतृत्व या निकषांवर केल्याचं युकेचे सचिव जोनाथन रेनॉल्ड्स यांनी सांगितलं। अनधिकृत इमारतींची बांधकामं आणि त्यांची बेकायदेशीर दस्त नोंदणी रोखण्यासाठी राज्य सरकारनं कठोर पावलं उचलली आहेत।

0: इमारतींमधील त्रुटी दूर करून त्यांचं नियमितीकरण करणं शक्य आहे. त्यांच्याबाबत नियमानुसार कार्यवाही केली जाईल. मात्र ज्या इमारती कायदेशीर करणं शक्य नाही त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. राज्याच्या विविध भागात रेरा नोंदणी आणि आवश्यक परवानग्यांशिवाय इमारती उभारल्या जात असल्याच्या तक्रारी विधिमंडळात करण्यात आल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सरकारनं ही कठोर भूमिका घेतली आहे. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमांवरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेण्याच्या कारवाई विरोधात सरसकट आदेश जारी करायला मुंबई उच्च न्यायालयानं नकार दिला आहे. मात्र ही कारवाई करताना कायद्याचं उल्लंघन झाल्याचं आढळल्यास कारवाई करू असं आश्वासनही न्यायालयानं दिलं. दिल्लीतल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ मुंबईत आंदोलन करणाऱ्यांना पोलिसांनी बेकायदा पद्धतीनं ताब्यात घेतल्याबाबतच्या याचिकेवर काल न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीवेळी याचिकेतल्या दाव्यांबद्दल माहिती घेण्यासाठी वेळ द्यायची सरकारची विनंती न्यायालयानं मान्य केली. पुढची सुनावणी 19 ऑक्टोबर रोजी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कारकिर्दीची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया तिहेरी तलाक पद्धत बंद करणाऱ्या कायद्याविषयी.
1: एक काळ असाही होता जेव्हा भारतातल्या मुस्लिम महिलेला तलाक हा केवळ एक शब्द 3 वेळा उच्चारून घटस्फोट दिला जाऊ शकत होता. त्यासाठी कोणतीही पूर्वसूचना किंवा कारण द्यायची गरज नव्हती. घटस्फोटानंतर तिला कुठलाही आधारही नसायचा. 2019 मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कायद्यानं ही परिस्थिती बदलली. या कायद्यानुसार तत्काळ तलाक बेकायदेशीर ठरवण्यात आला आणि तो गुन्हा मानून त्यासाठी 3 वर्षांपर्यंतचा कारावास आणि दंडाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली. एवढंच नाही तर या कायद्यानं त्या महिलेला पोटगी मागण्याचा तसंच अल्पवयीन मुलांना स्वतःकडे ठेवण्याचाही अधिकार मिळाला. हा कायदा अंमलात आल्यानंतर केवळ 1 वर्षात तिहेरी तलाकच्या घटना 82% कमी झाल्या. भारतातल्या प्रत्येक महिलेला मग ती कोणत्याही धर्माची असो तिचा घटनात्मक अधिकार मिळाला पाहिजे हा पंतप्रधान मोदी यांचा विचार या कायद्यामुळे प्रत्यक्षात आला. आणि इतकी वर्ष कायद्याच्या संरक्षणापासून वंचित असलेल्या महिलांना घटनात्मक अधिकार मिळाले. आकाशवाणी बातम्यांसाठी पुण्याहून सुरेखा जोशी.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात.
2: यंदाच्या हरभरा हंगामासाठी निवडा महावीरचा जॅकी 9251. जिरायती आणि बागायती शेतीसाठी योग्य मर रोगास प्रतिकारक्षम आणि हमखास भरघोस उत्पादन देणारं वाण केंद्र शासनाच्या साथी पोर्टल द्वारे प्रमाणित असल्यानं गुणवत्तेची खात्री. त्वरा करा, महाबीज बियाणं रास्त दरात उपलब्ध आहे. महाबीज, शेतकऱ्यांच्या विश्वासाचे नाव.
0: ALH MK 3 हे प्रगत स्वदेशी आणि वजनानं हलकं हेलिकॉप्टर काल भारतीय तटरक्षक दलामध्ये समाविष्ट झालं. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर त्याचं स्वागत करण्यात आलं. आत्मनिर्भर भारत धोरणाअंतर्गत तटरक्षक दलाची स्वदेशी उड्डाण क्षमता वाढवण्याच्या दिशेनं हे एक महत्वाचं पाऊल आहे. त्याविषयी अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडून.
3: वयम रक्षामः या आपल्या ब्रीदवाक्यासह देशाच्या किनारपट्टीचं रक्षण करणाऱ्या भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात CG-875 हे स्वदेशी बनावटीचं ALH MK 3 म्हणजेच प्रगत आणि वजनाने हलकं हेलिकॉप्टर समाविष्ट झालंय. तटरक्षक दलाच्या रत्नागिरी तळावर या हेलिकॉप्टरला पारंपरिक वॉटर कॅनन सॅल्यूट देण्यात आला. रत्नागिरीच्या कमांडिंग ऑफिसरनी हेलिकॉप्टरसह क्रू सदस्यांचं स्वागत केलं. या हेलिकॉप्टरमुळे तटरक्षक दलाच्या पश्चिम किनारपट्टीवरच्या कार्यक्षमतेत लक्षणीय वाढ होणार आहे. या अत्याधुनिक हेलिकॉप्टरमध्ये प्रगत रडार असून त्याद्वारे लांब पल्ल्यावर सतत पाळत ठेवून धोका ओळखून त्याची प्रतिमा निर्मिती शक्य आहे. काही धोकादायक आढळल्यास त्याचा जलद आणि नेमका वेध घेण्यासाठी हेलिकॉप्टरमध्ये 12.7 mm हेवी मशीन गन बसवण्यात आली आहे. या क्षमतेमुळे महाराष्ट्राच्या संवेदनशील किनारपट्टीवर देशाच्या सागरी हितसंबंधांचं रक्षण करण्याची तटरक्षक दलाची क्षमता लक्षणीयरित्या वाढणार आहे. अशी 5 हेलिकॉप्टर्स इथे तैनात होणार असून त्यातलं हे पहिलं हेलिकॉप्टर आहे. शोध आणि बचाव कार्य तसंच प्रदूषण नियंत्रण आणि इतर मोहिमा हाती घेण्याची तटरक्षक

0: निरीक्षक दलाची क्षमताही त्यामुळे वाढणार असल्याचं दलाने म्हटलंय. आकाशवाणी बातम्यांसाठी अनिकेत कोणकर, रत्नागिरी.
1: यंदाच्या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आगामी काळात पशुधनासाठी हिरवा आणि वाळलेला चारा उपलब्ध होण्यात अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. या संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार आहे. या अभियानात चारा जतन, पीक अवशेषांचा योग्य वापर, चाऱ्यावर प्रक्रिया, मुरघास निर्मिती आणि पर्यायी चारा उत्पादन याबाबत पशुपालकांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देऊन मार्गदर्शन केलं जाईल. पशुसंवर्धन आयुक्त डॉ किरण पाटील यांनी या संदर्भात प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त आणि जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्तांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. राज्यातील शेतकरी आणि पशुपालकांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवून उपलब्ध चारा सुरक्षित ठेवावा, पीक अवशेषांची नासाडी टाळावी आणि त्यावर योग्य प्रक्रिया करून सकस चारा निर्मितीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पशुसंवर्धन विभागानं केलं आहे. सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सातारा जिल्ह्यात जलसंपदा विभाग आणि कृषी विभागानं पीक पद्धतीत बदल, कृषी उत्पादकतात वाढ आणि पाण्याचं योग्य नियोजन याबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केला होता. यामध्ये बैठका, कार्यशाळा आणि मार्गदर्शन सत्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पाण्याचा काटकसरीनं वापर, आधुनिक सिंचन पद्धती आणि सुधारित पीक नियोजन याविषयी माहिती देण्यात आली. सांगली जिल्ह्यातल्या खानापूर इथं वन विभागानं दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी पुढाकार घेतला असून श्रमदानातून 28 वनराई बंधारे बांधले आहेत. वनक्षेत्रामधील नैसर्गिक पाणी स्रोतांवर सुमारे 225 वनराई बंधारे बांधण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल विलास पवळे यांनी दिली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटना आयसीसीनं सप्टेंबर महिन्यासाठी जाहीर केलेल्या गुणानुक्रमात भारताच्या महिला संघातील सलामीची फलंदाज शेफाली वर्मा आणि पुरुष संघाचा कर्णधार शुभमन गिल सप्टेंबर महिन्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू ठरले आहेत. हवामान. येत्या 2 दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकणात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहील तर मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. कचऱ्यापासून कॉम्प्रेस बायोगॅस निर्मिती प्रकल्प उभारणी संदर्भात कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश. गुंतवणूकदारांचे प्रकल्प वेगानं पुढे नेण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांशी तातडीनं समन्वय साधण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. UPI व्यवहारांवरचं MDR शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आणि संभाव्य चारा टंचाईवर वेळीच मात करण्यासाठी पशुसंवर्धन विभाग राज्यभरात चारा साक्षरता आणि संवर्धन अभियान राबवणार. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz. प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.
3: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात, गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz. ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
4: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
6: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
7: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता

0: यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
0: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: गाव आणि शेती मातेशी नातं सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी सकाळी 10 वाजता आकाशवाणी अमरावती 101.5 MHz.
4: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास. श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सकाळची 7:25 होत आहेत. आता दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या या तिसऱ्या आणि अंतिम भागात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, मागील भागात आपण मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी वन विभागाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वन पर्यटनाबाबत धैर्यशील पाटील यांच्याकडून माहिती जाणून घेतली. जंगलांचं संरक्षण करायचं असेल तर वन विभागाच्या प्रयत्नांसोबतच स्थानिक नागरिकांचा सहभाग, गावकऱ्यांचं सहकार्य आणि समाजाची जागरूकताही अत्यंत महत्वाची आहे. श्रोते हो, उन्हाळ्याच्या काळात जंगलातील वणव्यांचं आव्हान वाढतं. याच अनुषंगानं आजच्या या अंतिम भागात आपण वणवा प्रतिबंध, वनसंवर्धनातील लोकसहभाग, जैव विविधता संवर्धन आणि तरुणांची भूमिका याबाबत जाणून घेणार आहोत. पाटील सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: नमस्कार
0: सर. उन्हाळा आला की जंगलातील वणव्यांची चिंता वाढते, मग वणवा रोखण्यासाठी किंवा वणवा लागलाच तर त्यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी वन विभागाची तयारी कशी असते?
1: आपल्याकडं फॉरेस्ट फायर अलर्ट सिस्टम आहे, ज्यामध्ये फॉरेस्ट सर्वे ऑफ इंडिया ही आपली संस्था आहे, ज्याच्याकडून सगळे जे फायर अलर्ट्स असतात त्यांचं मॅपिंग केलं जातं. ती माहिती राज्यस्तरावर

0: ऑनलाईन फॉर्ममध्ये, आणि त्यानंतर प्रत्येक DCF यांना त्यांची माहिती जाते, प्रत्येक गार्डपर्यंत त्यांच्या मोबाईलवर अलर्ट येतात. त्यामुळे ही अलर्ट सिस्टीम आपली खूप चांगली आहे, ज्यातनं आम्हाला खूप कमी वेळ समजतं. आणि अलर्ट आल्यानंतर आपण जागेवरती जाऊन तो वणवा विझवण्यासाठी फायर ब्लोवर्स असतील, फायर बीटर्स असतील, अशा संसाधनांचा, काही ठिकाणी पाण्याचा असा वापर करून आपण वणवे थांबवतो आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतो. आणि प्रिव्हेंशन म्हणून आपल्याकडे फॉरेस्टमध्ये आपण फायर लाईन्स पण घेतो. फायर लाईन्समध्ये दोन वनक्षेत्र आणि मालकी क्षेत्र याच्यामधला एरिया, दोन फॉरेस्टच्या कंपार्टमेंट मधला एरिया हा जाळला जातो. आणि हे प्रिव्हेन्शन मेजर्स आपण जनरली नोव्हेंबरच्या आसपास करतो, कारण की उन्हाळ्याच्या काळामध्ये वनवे जास्त लागतात, त्यामुळे देखील वनव्याचं प्रमाण कमी असतं.
1: सर, सध्या राज्यभरात दुष्काळ सदृश परिस्थिती दिसून येते, मग अशा परिस्थितीमध्ये वनविभागाची तयारी कशी असते?
0: सध्याच्या काळामध्ये आपल्याकडे पाण्याचं महत्व खूप जास्त आहे, आणि सगळे पाण्याचे स्रोत हे जंगलामध्ये आहेत. मोठे मोठे डॅम्स आहेत, त्यांना जंगलाचं कॅचमेंट आहे, तिथून पाणी येतं. आणि तिथून मुंबई सारखं शहर असेल, कोल्हापूर सारखं शहर असेल, तर यांना पाण्याचा पुरवठा होतो. त्यामुळे या जंगलाचं संवर्धन म्हणजेच पाण्याचं संवर्धन आहे असं मला वाटतं. त्यासाठी जंगलामध्ये जे मोठे मोठे चेक डॅम्स असतील, सिमेंट नाला बांध असतील, तर ते बांधण्यासाठी आम्ही एकूण राज्यस्तरावरती आणि कोल्हापूरमध्ये पण आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि त्याचबरोबर लोकसभा खूप महत्वाचा आहे, त्यासाठी आपण कोल्हापूरमध्ये 250+ वनराई बंधारे आपण 3 दिवसामध्ये बांधण्याचं देखील नियोजन केलंय. त्यामध्ये स्थानिक लोक असतील, त्यांचं संयुक्त वन व्यवस्थापन समिती असतील, किंवा युवक असतील, या सगळ्यांना समावेश करून घेणार आहे.
1: अच्छा, मग या स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी, म्हणजे वनसंवर्धनाच्या कामात सुद्धा गावकरी आणि स्थानिक समित्यांचा सहभाग वाढवण्यासाठी वन विभागाकडून कोणते प्रयत्न केले जात आहेत?
0: यासाठी प्रत्येक गावामधले जे तरुण लोक आहेत, मोस्टली की ज्यांना जंगलाविषयी आत्मीयता आहे, किंवा शाळेतली मुलं आहेत जे ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करू शकतात, किंवा शिक्षक आहेत, तर त्या लोकांना जाऊन उद्बोधन करणे. आणि जर 250 वनराई बंधारे म्हणतो जे कमी खर्चिक असतात आणि स्थानिक लेवलवर बांधले जाऊ शकतात, तर त्याबाबत आपण लोकांना ट्रेनिंग पण दिलं आहे आमच्या स्टाफला. तर 3 दिवसामध्ये आपण ह्या गावातल्या लोकांना गोळा करून ही 250 बंधारे मांडणार आहे. प्लस तसेच सगळ्या राज्यस्तरावरती बांधले गेले तर जे खारुताईचा छोटासा वाटा आहे तो प्रत्येकाने उचलला तर आपण ह्या संकटाला तोंड देऊ शकतो असं मला वाटतं.
1: हो, खरंय सर. सर, जंगल आणि वन्यजीवांच्या संरक्षणासमोर शिकार हा एक मोठा धोका आहे, मग शिकारीला आळा घालण्यासाठी वन विभागाची यंत्रणा कशा पद्धतीने काम करते?
0: शिकार हा काही ठिकाणी तिथल्या संस्कृतीचा पार्ट म्हणून आलेला आहे आपल्याकडे. तर त्या ठिकाणी आत्ता आणि पूर्वीची जर आपण या दोन्ही गोष्टीला फरक पाहिला तर आत्ता लोकांचं बरंचसं उद्बोधन झालं आहे. आणि याबरोबर वन विभागाने केलेल्या कारवाई असतील, तर आपण मागच्या वर्षामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 80 पेक्षा जास्त ऑफेन्सेस रजिस्टर केले, तर त्यापैकी बरेचसे शिकारीचे ऑफेन्सेस आहेत. आणि शिकारीला वन्यजीव कायदा 1972 झालाय, तर त्याच्या अंतर्गत चांगली शिक्षा पण आहे. तर ह्या गोष्टी थांबवण्यासाठी वन विभागाकडून रात्र गस्त असेल, जे पेट्रोलिंग म्हणतो ते आपण कंटिन्युअसली करत असतो. आमचे कमांड कंट्रोल रूम आहे, त्या ठिकाणी 1926 हा आमचा हेल्प नंबर आहे, तर त्याच्यावरून कंटिन्युअसली कॉल येत असतात, तर त्याचा फॉलोअप आपण घेत असतो. आणि आम्ही सगळे रेकॉर्ड्स मेंटेन करतो. पोलिसांच्या बरोबर आमची टायगर सेल आहे, त्यांची रिसेंटली कोल्हापूर सर्कलची माननीय IG साहेब आणि CCF कोल्हापूर यांच्या उपस्थितीमध्ये टायगर सेलची मीटिंग पार पडली. तशी प्रत्येक राज्यातल्या जिल्ह्यामध्ये वेळोवेळी टायगर सेलची मीटिंग पार पडते. याच्यामध्ये शिकार, शिकारी अशा गोष्टीवरती काही मार्ग शोधता येतील का याविषयी चर्चा, ट्रेनिंग्स वगैरे होतात.
1: अच्छा सर, वन्यजीवांच्या संरक्षणामध्ये नागरिकांचा सहभाग खूप महत्वाचा असतो. एखाद्या नागरिकाच्या निदर्शनास वन्यजीवांची शिकार किंवा वनक्षेत्रातील संशयास्पद हालचाल जर आढळून आली, तर त्या व्यक्तीनं वन विभागाला माहिती देण्यासाठी काय करावं, किंवा नागरिकांकडून मिळणारी माहिती या कारवाईमध्ये कशा पद्धतीनं महत्वाची ठरते?
0: मॅडम, खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण नागरिकांच्या सहभागाशिवाय हे शिकार आपण थांबवू पण शकत नाही. आणि आपल्या संविधानामध्ये फंडामेंटल ड्युटीज मध्ये वन्यजीवांचं संरक्षण हे आपली एक ड्युटी आहे हे मेन्शन केलेलं आहे ऑलरेडी. आणि आता बरेचशा लोकांना, जसे लोक ताडोबा फिरायला जातात, आपल्याकडे राधानगरी फिरायला जातात, तर जंगल तिथले टायगर असतील, हत्ती असतील, किंवा जे वन्य प्राणी आहेत ते पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये त्यांच्याविषयी आणि जनरेशन झेड जे आपण म्हणतो त्या सगळ्यांच्यामध्ये एक आत्मीयता नक्कीच आता तयार झालेली आहे. आणि हे लोक स्वतःहून आम्हाला अशा काही गोष्टी आढळल्या तर ते माहिती देतात आम्हाला डायरेक्टली.

0: आमचे रेंज फॉरेस्ट ऑफिसेस असतात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी, किंवा 1920 आमचा हेल्पलाईन नंबर आहे, याच्यावरती देखील काही लोक माहिती देतात. तर ह्या अशा केसेस आल्यानंतर आम्ही त्यांची प्रॉपर इन्क्वायरी करतो आणि आमचा डेटाबेस आहे, आमचे स्टाफ आहे, तो फील्डवरती जाऊन अशा ठिकाणी जी लोकांना पकडणे, त्यांच्यावर कारवाई करणे ह्या गोष्टी करत असतो. आणि सायमल्टेनियसली आम्ही लोकांमध्ये उद्बोधन पण करत असतो की शिकारी किंवा शिकार ही गोष्ट आहे ही समाजासाठी किंवा जंगलासाठी पण चांगली नाही आहे, त्याच्यापेक्षा आपण वन्य प्राण्यांचं संरक्षण संवर्धन केले पाहिजे. चिमण्यांसाठी घरी कृत्रिम घरटी आहेत ती लावली पाहिजेत, घरामध्ये एक छोटीशी पाण्याची जरी बशी बनवून ठेवली तर त्यातनं पण आपण छोट्या छोट्या जीवांचं संरक्षण संवर्धन करू शकलो, तर ते पण खूप आपली जी ड्युटी आहे तर त्याबाबतचं पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन होईल असं मला वाटतं.
1: हो सर, अत्यंत महत्वाची माहिती सर आपण दिलीत. सर, जंगलांमध्ये अनेक दुर्मिळ वनस्पती, पक्षी आणि वन्यजीवांचं वास्तव्य असतं. ही समृद्ध जैवविविधता पुढच्या पिढ्यांसाठी जपण्यासाठी वन विभागाकडून कोणते विशेष उपक्रम राबवले जात आहेत?
0: आपल्याकडे पक्षी, वनस्पती आणि वन्यजीव यांची खूप मोठ्या प्रमाणात बायोडायव्हर्सिटी आहे, तर त्यांचं संवर्धन करण्यासाठी वन विभागाबरोबर तिथल्या स्थानिक लोकांचा देखील खूप महत्वाचा रोल आहे. कारण ही संपत्ती राष्ट्रीय संपत्ती आहे, सगळे वन्यजीव असतील आणि आपल्या कायद्यात असं मेन्शन केलेलं आहे वन्यजीव कायद्यामध्ये पण, तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्रित पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. वन विभाग काम करत असतं पण जसं आपण मेन्शन केलं की शिकारी असतील किंवा अवैध वृक्षतोड असेल अशा विषयी लोकांनी त्यात स्वतः थांबवणं आणि वन विभागाला माहिती देणं आवश्यक आहे. तर त्यासाठी आपण स्पेसिफिक वन्यजीव सप्ताह असेल किंवा पक्षी सप्ताह असेल किंवा आग विरोधी सप्ताह असेल अशा वेळी लोकांमध्ये पोहोचतो आणि जागरूकता करतो की आम्ही आम्हाला त्याच्याविषयी माहिती द्या आणि आम्ही त्याच्याविषयी कारवाई पण करतो.
1: अच्छा सर, याला जोडूनच पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी किंवा त्यांना जाण्या येण्यासाठी म्हणून असं काही वन विभागाकडून काही सोय केली आहे का?
0: आपल्याकडे कोल्हापूरचा विचार केला तर राधानगरी अभयारण्य आहे, त्या ठिकाणी पूर्वीपासून दाजीपूरची सफारी फेमस आहे, गवे पाण्यासाठी लोक इथं परदेशातून पण येतात, तर त्यासाठी कोल्हापूर मधून पण विशेष बस सेवा वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिली जाते मागणीनुसार. याशिवाय आपण सुरंगी गेट आहे दाजीपूर पासून जवळ, त्या ठिकाणी नवीन सफारी आपण चालू करण्याचं नियोजन आहे. याशिवाय आपला चांदोली अभयारण्य खूप जवळ आहे आपल्या कोल्हापूर पासून, तर त्या ठिकाणी पण सफारी आता नव्याने सुरू होत आहे. तर अशा 2 ते 3 ठिकाणी सफारी नव्याने सुरू होत आहेत आणि ते कोल्हापूर पासून जाण्या येण्यासाठी बसेसचा ऑप्शन वन्यजीव विभागाकडून उपलब्ध करून दिला जाणार आहे.
1: अच्छा, खूप छान. कार्यक्रमाच्या समारोपाकडे येताना, जंगल, वन्यजीव आणि निसर्ग ही आपली सामूहिक संपत्ती आहे. निसर्गाशी नातं जपण्यासाठी आणि वनसंवर्धनात सहभागी होण्यासाठी आपण नागरिकांना, विशेषतः तरुणांना काय आवाहन कराल?
0: नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा असं मला वाटतं, कारण की इफ नॉट वी देन हू, आणि इफ नॉट हेअर देन वेअर, आणि इफ नॉट नाऊ देन व्हेन. आय थिंक दिस इज द राईट टाईम, ही महत्वाची वेळ आहे. आपल्या सगळ्यांना आता कळतं झालंय की आपण आता जंगलाला वाचवायला पाहिजे, तर त्यासाठी जितकं जास्तीत जास्त आपल्याला योगदान देता येईल तेवढं दिलं पाहिजे. प्रत्येकानं 5 तरी झाडं लावली पाहिजेत दरवर्षी, आणि जेवढ्या जास्तीत जास्त प्रमाणात वन्यजीव अभयारण्य असतील, जसे ताडोबासारखे अभयारण्य असतील, पेंच असेल, जिम कॉर्बेट असेल, अशा ठिकाणी भेटी दिल्या पाहिजेत, जेणेकरून निसर्ग संवर्धन आणि ही चळवळ आहे पर्यटन याच्याविषयी त्यांना माहिती मिळेल आणि एकत्रित लोकांचा सहभाग आणि याच्याविषयी जागरूकता वाढेल आणि आपण आपल्या जंगलांना, जंगलावरती जे डिपेंडेंट आहे म्हणजे आपलं पाणी, त्यानंतर आपल्याला मिळणारे जो ऑक्सिजन आहे, त्यानंतर आपल्याला मिळणारं सगळं जे निसर्गातनं शांती जी मिळते, पीस ऑफ माइंड, हे सगळं आपल्याला मिळू शकेल असं मला वाटतं. याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यातील सवदकडा धबधबा असेल, त्याशिवाय चंदगड आजरा इथले बरेच तिलारीचं धरण आहे आणि व्ह्यू पॉईंट्स आहेत, त्यानंतर पन्हाळा पावनखिंडीचा ट्रेक रूट आहे, बरकीचा धबधबा आहे, अशा सुंदर पर्यटन स्थळांना जास्तीत जास्त आपण भेटता येईल.
1: हो, निश्चितच सर. श्रोते हो, आपल्या तीनही भागांच्या संवादातून राज्याच्या समृद्ध वनसंपदेचं महत्व आणि वन्यजीवांच्या संरक्षणाविषयी आपण धैर्यशील पाटील सरांकडून जाणून घेतलं. त्याचबरोबर मानव आणि वन्यजीव यांच्यामधील संघर्ष कमी करण्यासाठीचे प्रयत्न, वनपर्यटनाचा विकास, लोकसहभाग, वणवा प्रतिबंध आणि जैवविविधतेचं संवर्धन याबाबत अत्यंत महत्वाची अशी माहिती आपल्याला कोल्हापूर प्रादेशिक वन विभागाचे उपवन संरक्षक धैर्यशील पाटील सरांकडून घेतली. सर, या विशेष संवादासाठी आपण दिलखुलास

0: कार्यक्रमात सहभागी झालात आणि आमच्या श्रोत्यांना अत्यंत उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: श्रोते हो, जंगल वाचलं तरच वन्यजीव आणि जैवविविधता वाचेल आणि पर्यावरणाचं संतुलन टिकून राहील. निसर्गाशी असणारं आपलं नातं केवळ भावनेचं नाही तर जबाबदारीचं सुद्धा आहे. निसर्गाचं संरक्षण ही सामूहिक जबाबदारी आहे. जंगलात फिरायला जाऊया, निसर्गाचा आनंद घेऊया, पण हा आनंद घेताना निसर्गाचं संरक्षण आणि संवर्धन करूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी हिरवागार समृद्ध निसर्ग जतन करूया. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास या कार्यक्रमाच्या पुढील भागात एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: श्रोते हो, आताच आपण दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचा चहा
2: EMI भाडं कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कुणालाच वापरू देऊ नका. RBI सांगते.
3: जाणकार रहा, सतर्क रहा.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
6: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळची 7:41 आणि 3 सेकंद झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी सुगम संगीताचा कार्यक्रम. आजच्या मराठी सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण सगळ्यांचं स्वागत. कार्यक्रमातलं हे पहिलं गीत आहे शैलेश रानडे यांच्या स्वरातलं. संदीप खरे यांची ही गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध सुद्धा केलं आहे संदीप खरे यांनी.

0: मग टिकूजी 100 ग्रॅम पेढी द्या ना.
1: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
0: अरे का,
1: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
0: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
0: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
1: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी सुगम संगीताचा कार्यक्रमात. पुढे ऐकूयात आशा भोसले यांच्या स्वरात नितीन आखवे यांची गीतरचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत जितेंद्र घोडके सराफ पुणेद्वारा प्रायोजित कार्यक्रम.
1: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे व्यक्तिगत आहेत. आकाशवाणी केंद्र किंवा ऍड एजन्सी या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, मी प्रियांका गोगटे. श्रोते हो, जितेंद्र घोडके सराफ अर्थात पुण्यातील सुप्रसिद्ध सराफ व्यावसायिक मेसर्स पिंपळदास सीताराम घोडके हे नाव तुमच्या परिचयाचं असेलच. यंदा या पेढीचं हे 100वं वर्ष आहे. आज आपल्याबरोबर आहेत जितेंद्र घोडके सराफ पेढीचे 5व्या पेढीचे संचालक जितेंद्र घोडके सराफ अर्थात दादा. नमस्कार दादा.
3: नमस्कार
2: दादा. आता आपण मूळ विषयाकडे येऊयात, ते म्हणजे श्री गजानत लक्ष्मी अंगठी, जे केरळ सोडल्यास भारतात इतरत्र जितेंद्र घोडके सराफ पेढीशिवाय कुठेच मिळत नाही, त्याबद्दल काय सांगाल?
3: ह्या अंगठीची एक गोष्ट आहे. आमच्या पूर्वजांना या अंगठीची माहिती जवळपास 65 वर्षापूर्वी एका मल्याळी महिलेकडून मिळाली.
2: बर.
3: ही श्री गजानत लक्ष्मी अंगठी ही संपूर्णत मल्याळी शास्त्रावर आधारित आहे. केरळ सोडल्यास हे शास्त्र भारतात कुठेही कोणाला माहीत नाहीये. दुसरी गोष्ट अशी की ही मल्याळी लोक किंवा या व्यक्ती हे शास्त्र इतर कुठल्याही लोकांना शेअर करत नाहीत. 65 वर्षापूर्वी आमच्या पूर्वजांना ज्या एका महिलेने हे शास्त्र शेअर केलं किंवा हे शास्त्राची महती सांगितली, त्यावेळेला त्यांना एक वचन आमच्या घराण्याकडनं दिले गेलेले आहे की या अंगठीचा आम्ही व्यावसायीकरण व्यापारीकरण यातून नफा मिळवणे यासाठी याचा वापर करणार नाही आणि हे आम्ही पाळतो, म्हणूनच याचं पावित्र्य टिकून आहे.
2: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
3: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिट हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिट आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुमची तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करण्यास सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी यासाठीच आहे.
2: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
3: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
2: दीपावली.
3: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
2: अर्थातच लक्ष्मी पूजन.
3: कुठल्या दिवशी येतं?
2: अमावस्येला.
3: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
2: बरोबर आहे.
3: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
2: हो.
3: घरातली जळमट काढता.
2: खरे.
3: म्हणजे काय तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
2: बरोबर.
3: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय? अमावस्या.
2: अमावस्येचा.
3: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत, मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
2: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठी बद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
3: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
2: का?
3: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
2: अच्छा.
3: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
2: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
3: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
2: बर.
3: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
2: हो.
3: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
2: अच्छा.
3: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली.
2: बर.
3: कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
2: अच्छा.
3: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
2: अच्छा.
3: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
2: हा,
3: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता. आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच.

0: पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 स्नेही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
1: दादा आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
0: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचं आहे ना, मंथली प्रॉब्लेम्स.
1: करेक्ट करेक्ट.
0: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
1: हो हो,
0: बरोबर ना.
1: बरोबर बरोबर.
0: मला सांग, हे नैसर्गिक आहे का? नाही
1: आहे.
0: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
1: बरोबर.
0: देवानी दिलेले.
1: हो.
0: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
1: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
0: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो. त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने 4 महिने 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे. पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला पाडवा, अक्षय तृतीया, गुरुपुष्यामृत, दसरा हे 3.5 मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत. पण अंगठी धारण करण्यासाठी नाही, या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झाली आहे, त्यामुळे मागणीही वाढली आहे. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी, प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा.
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना 1 लाईन 2 लाईन 3 लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण UPI किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके.
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बर.
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात, त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती 1 लाईनची 2 लाईनची 3 लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल, म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा US मधून येणारे लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो.
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत 1 वर्ष पुढे जाईल, तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93 56 360 175 किंवा 93 56 370 970 किंवा 83 90 212 143 किंवा 98 81 211 748. आमचे लँडलाईन नंबर्स:

0: 0 244 78 286 किंवा 020 244 80 135।
1: श्रोते हो, आताच आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात। आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। सकाळचे 8 वाजता आहेत, आता अनुक्रमे समाचार प्रभात, नंतर 8:15 मॉर्निंग न्यूज, सकाळी 8:30 असतील मराठी राष्ट्रीय बातम्या। मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात येतील आणि हिंदी समाचार आणि अंग्रेजी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येतील। तेव्हा आता सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून।

0: weaponized world, says PM Modi, headlines the Hindustan Times. Asian Age headlines, power to empower, key to India's rise, says Modi. Most papers report on the story of Amit Shah hitting out at the opposition, saying the NDA will return to power with a resounding victory in 2029. The Tribune says, nation is watching Rahul trying to save infiltrators and his vote bank, says Shah. Most papers also report on Nandan Nilekani speaking about question paper leaks at the Bloomberg New Economy Forum 2026 in Delhi. The Hindu says, generate questions at last minute to prevent paper leaks, says Nilekani. While the Times of India in a story says, last minute paper generation can kill incentive to leak, says Nilekani. And finally, a story in the Statesman says, 10 to 5 job, desk and a laptop. Once a feared Maoist, now university official. The paper adds that 70-year-old M. Venugopal, carrying a bounty of 6 crores on his head, left the Maoist top ranks and walked out to surrender exactly a year ago. And with that, it's back to you, Pramod.
1: Thank you, Shagun. And now before we end the bulletin, the headlines once again. Prime Minister Narendra Modi to address Brihattar Bharat International Conference in New Delhi today through video message. BIMSTEC nations strongly condemn terrorism and violent extremism in all its forms and manifestations, including cross-border terrorism. External Affairs Minister S. Jayashankar says India-US trade talks are heading in the right direction and a deal is being ironed out. US Secretary of State Marco Rubio to visit India next week to strengthen energy cooperation and strategic partnership. 13 people killed in boat tragedy in Raghopur Diyara area of Vaishali district in Bihar. And in cricket, 4th T20 International between India and the West Indies to be played in Hyderabad this evening. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणीचं पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 22 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
3: आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. बिहार मधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. आता सविस्तर बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यातील राघोपूर दियारा भागात काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्यानं अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. वैशालीच्या जिल्हाधिकारी वर्षा सिंह यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलं की राघोपूर इथं गंगा नदीत बोटीतून 20 लोक प्रवास करत होते आणि ते एका भोजन समारंभासाठी जात होते. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बोट दुर्घटनेतील जीवित हानीबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. पंतप्रधानांनी या दुर्घटनेतील प्रत्येक मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये आणि प्रत्येक जखमी व्यक्तीसाठी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. बिहारचे मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनीही या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून आंध्र प्रदेशच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर जात असून आज संध्याकाळी त्या विजयवाडा इथं श्री कनक दुर्गा मंदिरात जाऊन दर्शन घेतील. उद्या राष्ट्रपती विजयवाडा इथं राष्ट्रीय सरस मेळा 2026 उद्घाटन करतील. हा मेळा केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय आणि आंध्र प्रदेश सरकार यांनी आयोजित केला असून 30 हून अधिक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील स्वयंसहायता गटाच्या 1,500 हून अधिक महिला यामध्ये सहभागी होत आहेत. या मेळ्यामध्ये विविध राज्यातील पारंपरिक हस्तकला उत्पादनं आणि प्रादेशिक

खाद्यपदार्थांचं प्रदर्शन भरवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांच्यात काल द्विपक्षीय संबंधांबद्दल दूरध्वनीवरून चर्चा झाली. दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारीच्या प्रमुख क्षेत्रांमध्ये ठोस निष्पन्न साध्य करण्याच्या दिशेनं काम करण्यावर यावेळी दोन्ही नेत्यांनी सहमती दर्शवली. यामध्ये व्यापार, ऊर्जा, तंत्रज्ञान, सुरक्षा आणि परस्पर जनसंपर्क यांचा समावेश आहे. भारत आणि कॅनडा मिळून अधिक स्थिर आणि समृद्ध जगाच्या निर्मितीसाठी योगदान देत आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. दरम्यान कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद काल संध्याकाळी 2 दिवसांच्या भारत दौऱ्यावर नवी दिल्लीत दाखल झाल्या. या दौऱ्यादरम्यान त्या आज परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर आणि कौशल्य विकास उद्योजकता मंत्री जयंत चौधरी यांची भेट घेणार आहेत. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेनं जात असून सध्या या कराराला अंतिम स्वरूप दिलं जात असल्याची माहिती परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी दिली आहे. ते काल नवी दिल्लीत ब्लूमबर्ग इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. भारत आणि अमेरिकेच्या वाणिज्य मंत्र्यांमध्ये या कराराबाबत बोलणी सुरू असून व्यापार कराराबाबतच्या वाटाघाटींची प्रक्रिया पुढच्या टप्प्यावर पोहोचली असल्याचं त्यांनी सांगितलं. इथून पुढे प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतचे आपले संबंध नव्यानं जुळवून घ्यावे लागणार असून त्याबाबत फेरविचार करावा लागणार आहे असं जयशंकर यांनी यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप झाला. यावेळी सदस्य देशांच्या वतीनं नवी दिल्ली जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये बिमस्टेक राष्ट्रांनी सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. दहशतवाद आणि दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या हिंसक आणि अतिरेकी वृत्तीचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्रांची सनद आणि आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार सर्वसमावेशक आणि शाश्वत मार्गानं लढून त्याचं समूळ उच्चाटन करण्याचा निर्धार या जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे. केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाच्या वतीनं आजपासून नवी दिल्ली इथं बृहत्तर भारत जगभरातील भारताचे सांस्कृतिक संबंध या विषयावरील आंतरराष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत 50 देशातील प्रतिनिधी, राजदूत आणि अभ्यासक एकत्र येऊन भारताचे उर्वरित जगाशी असलेले ऐतिहासिक आणि समकालीन सांस्कृतिक संबंध यावर चर्चा करणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी एका विशेष व्हिडिओ संदेशाद्वारे उपस्थितांना संबोधित करणार आहेत. यूपीआय व्यवहारांवरचं एमडीआर शुल्क दिवाळीनंतर लागू होणार आहे. भारताच्या राष्ट्रीय देयक महामंडळानं समाज माध्यमावरच्या संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे. आगामी सणांचा काळ लक्षात घेऊन यूपीआय आणि सेवा सुकाणू समितीनं हा निर्णय घेतला असल्याचं या संदेशात नमूद करण्यात आलं आहे. पश्चिम बंगालमध्ये नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर कोलकाता इथं दुर्गापूजेची तयारी उत्साहात सुरू आहे. रंगीबेरंगी पूजा मंडप, विद्युत रोषणाई आणि संगीत यांनी वातावरणामध्ये जल्लोष निर्माण केला आहे. या उत्सवी वातावरणाचा अनुभव घेण्यासाठी आणि खरेदीसाठी नागरिकांची रस्त्यावर गर्दी झाल्याचं दिसून येत आहे. प्रशासनानंही वाहतूक आणि सुरक्षा व्यवस्था चोख ठेवली आहे. दक्षिण आफ्रिकेत कांगोमध्ये इबोला रोगाचा प्रसार झपाट्यानं होत असून या उद्रेकात आता बाधित रुग्णांची संख्या 9,000 वर गेली आहे, तर मृतांचा आकडा 4,300 पेक्षा जास्त झाला आहे. 7 प्रांतांमध्ये पसरलेला हा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणेला मोठी कसरत करावी लागत आहे. सामुदायिक संसर्ग हा आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचा विषय असून ताज्या अहवालामध्ये 88 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. हा उद्रेक अधिकाधिक समुदायांमध्ये पसरत असल्यानं नवीन हॉटस्पॉट तयार होत असून आता 7 प्रांतांमधील 65 आरोग्य विभाग याच्या विळख्यामध्ये आले आहेत.

0: डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांनी आपल्या सलामीच्या सामन्यामध्ये संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला आहे. तन्वीनं एका रोमांचक लढतीमध्ये जपानच्या नात्सुकी निदैराचा 2-1 पराभव केला. आता तिचा सामना जर्मनीची खेळाडू इव्हॉन ली हिच्याशी होईल. किदांबी श्रीकांतनं फ्रान्सचा बॅडमिंटनपटू अर्नो मर्केलचा 2-0 पराभव केला. दरम्यान भारताची 2 वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन हे पराभूत झाल्यामुळे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत. पुरुष क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज हैदराबाद इथं चौथा T20 सामना खेळला जाणार आहे. हा सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. गेल्या रविवारी इंदूरमध्ये झालेल्या तिसऱ्या T20 सामन्यामध्ये भारतानं वेस्ट इंडिजचा 14 धावांनी पराभव केल्यानंतर या 5 सामन्यांच्या मालिकेत भारत 2-1 आघाडीवर आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. बिहारमधल्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू. भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार कराराविषयक चर्चा योग्य दिशेने आणि अंतिम टप्प्यात. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर. बिमस्टेक सदस्य देशांच्या गृहमंत्र्यांच्या पहिल्या बैठकीचा काल नवी दिल्लीत समारोप. जाहीरनाम्यामध्ये सर्व प्रकारच्या दहशतवादाचा तीव्र शब्दात निषेध. आणि डेन्मार्क ओपन बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या तन्वी शर्मा आणि किदांबी श्रीकांत यांचा संघर्षपूर्ण विजय मिळवत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM Band 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळची 8:40 आणि 59 सेकंद झालेली आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
2: इस त्योहार खुशियों को दीजिए गहनों की चमक. पूना गार्डगिर और सन्स की फेस्टिव ऑफर में गोल्ड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 50% तक की छूट और रेवा डायमंड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट. तो इस त्योहार चमकिए अपनी पसंद के साथ. पूना गार्डगिर और सन्स, परंपरा का विश्वास आपकी खुशियों के साथ. विजिट करें JK टॉवर्स, राजापेट, अमरावती.
3: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
2: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
1: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
3: श्रोते हो, मी बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून. FM 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर सकाळच्या 8:42:45 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत मराठी गझलांचा कार्यक्रम. आजच्या मराठी गझलांच्या कार्यक्रमात आपण सगळ्या रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. कार्यक्रमातली ही पहिली गझल आहे सुरेश वाडकर यांच्या स्वरात. अरुण सांगोळे यांची ही गझल रचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

श्रुत्योत तसपण श्रीधर फडके यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची ही गझल रचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं यशवंत देव यांनी. आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात मराठी गझलांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर ऐकूयात स्वप्नील बांदोडकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरात कविवर्य गझल सम्राट सुरेश भट यांची गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय श्रीधर फडके यांनी.

श्रुती हो आजच्या मराठी हसल्यांच्या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात भीमराव पांचाळे यांच्या स्वरात व्ही एन सरदेसाई यांची गझल रचना. या रचनेला संगीतबद्ध केलंय स्वतः भीमराव पांचाळे यांनी.

0: श्रोतेहो, या गझलेबरोबरच आजचा मराठी गझलांचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट JK टावर्स, राजापेठ, अमरावती.
0: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचा अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:27 झालेली आहेत. आता विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्राहून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ।
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ।
3: पता दस्तूर नगर MIDC रोड अमरावती।
0: श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र। सकाळची 9:30 झाली आहेत। आता उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत। कृपया प्रतीक्षा करा।

0: आमच्यासोबत जेवायला बसू का?
1: अगं बेटा नक्की बस. HIV साध्या संपर्काने जेवणानं पसरत नाही.
2: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
1: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
2: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
1: चला भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
2: जनजागृती हीच सुरक्षा.
3: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
2: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
4: श्रोतेहो नमस्कार. आजपासून आपण नवीन नाट्य मालिका ऐकणार आहोत, उमेद जीवनाची. HIV सह आनंदाने जगणाऱ्या अशा मंडळींच्या काही गोष्टी नाट्य रूपात आम्ही आपल्यासाठी सादर करणार आहोत. ही मालिका सादर करण्यापूर्वी मुळात HIV आणि एड्स याचा इतिहास आपण समजून घेऊया. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत डॉक्टर विजय कंदेवाड, संचालक आरोग्य सेवा पुणे आणि अतिरिक्त प्रकल्प संचालक महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था. सर नमस्कार.
5: नमस्कार मॅडम.
4: एड्सचा थोडासा इतिहास आम्हाला सांगा.
5: अत्यंत महत्वाच्या विषयावर मॅडम आपण ही मालिका सादर करीत आहात, त्याबद्दल मी आकाशवाणीचं सर्वप्रथम अभिनंदन करतो. पूर्वी मॅडम HIV शब्द ऐकला की अनेकांच्या मनामध्ये भीती निर्माण व्हायची आणि HIV म्हणजे आयुष्याचा शेवट आणि असा गैरसमज देखील समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होता. पण आज परिस्थिती बदललेली आहे. HIV सोबत जगणाऱ्या व्यक्तीचं आयुष्य थांबत नाही. योग्य उपचार आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे ते आयुष्य निरोगी, सक्रिय आणि सन्मानाने त्यांना जगता येतं. HIV एड्सच्या इतिहासाबद्दल सांगायचं म्हटलं तर साधारणपणे 1981 साली अमेरिकेमध्ये HIV एड्सची पहिली केसची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहे आणि भारत देशामध्ये आपल्या 1986 आपला हा HIV बाधित जो पहिला रुग्ण आहे तो आढळला. त्यानंतर भारताने आपल्या देशामध्ये HIV प्रतिबंध, तपासणी, समुपदेशन ज्याला काउन्सिलिंग म्हणतो आपण, आणि उपचाराच्या क्षेत्रामध्ये सातत्याने त्यामध्ये मोठी प्रगती केली आणि 1992 भारताचा आपला पहिला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. आणि ह्या कार्यक्रमामध्ये मग जी प्रगती आपण साधली त्यामध्ये आपल्या विविध जे रुग्णालय आहेत त्या रुग्णालयांच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपण काउन्सिलिंग सेंटर्स सुरू केले, त्या ठिकाणी काउन्सिलर्सच्या माध्यमातून त्यांचं समुपदेशन, त्यांचं प्री टेस्ट काउन्सिलिंग, टेस्ट केल्यानंतर जर तो पॉझिटिव्ह आला तर त्याचं पोस्ट टेस्ट काउन्सिलिंग आणि त्यानंतर त्याच्यामध्ये उपचाराची सुविधा शासनामार्फत त्या ठिकाणी केली गेली. यामध्ये केंद्राचं आणि राज्य सरकारचा दोघांचाही त्याच्यामध्ये वाटा आहे. आणि आज आपण एका खूप महत्वाच्या टप्प्यावर आहोत त्यामध्ये, की HIV तपासणी, समुपदेशन, अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजे ART उपचार जो असतो ह्याचा शासकीय यंत्रणेमार्फत त्या ठिकाणी मोफत उपलब्ध आहे. आता नियमितपणे ART औषधे घेणारी व्यक्ती आपली रोगप्रतिकारक शक्ती नियंत्रणात ठेवू शकते आणि दीर्घकाळ निरोगी आणि सक्रिय जीवन जगू शकते.

0: या मालिकेसाठी मी सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे आकाशवाणी आणि सर्व श्रोत्यांना शुभेच्छा देतो.
1: धन्यवाद.
2: तुझेच पाय आणि रसता तुझाच असता,
3: नाही कधी जुना तू नेहमी नवाच दिसत.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र सादर करत आहोत नाट्य मालिका उमेद जीवनाची. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्ये, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे, अमेया बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनिप्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया तर उमेद जीवनाची भाग पहिला.
2: उमेद जीवनाची.
5: नमस्कार, मी अमृता आपटे. मी तुम्हाला सांगणार आहे काही एच आय व्ही सह जगणाऱ्या रुग्णांच्या गोष्टी. मन हेलावून टाकणाऱ्या, कधी डोळ्यात टचकन पाणी आणणाऱ्या, तर कधी दुःखी वंचितांचं आयुष्य बदलण्यासाठी झटणाऱ्या लोकांच्या गोष्टी. पण त्याआधी मी ह्या मंडळींशी कशी जोडली गेले ते सांगते. 2005 ची गोष्ट आहे. मी पदवीच्या पहिल्या वर्षात होते आणि त्याच वर्षी मी NSS मध्ये सहभागी झाले. NSS च्या पहिल्या वर्षात विविध उपक्रमांबाबत आम्हा विद्यार्थ्यांना वेगवेगळे प्रशिक्षण देण्यात आलं आणि त्यापैकी मला सगळ्यात आवडलेलं आणि मनावर ठसलेलं प्रशिक्षण म्हणजे HIV एड्स विषयावरचं प्रशिक्षण. त्यानंतर प्रत्यक्ष काम करत असताना HIV एड्स विषयावर जनजागृती करण्याची संधी मला मिळाली आणि या विषयाबद्दलची माझी उत्सुकता दिवसेंदिवस वाढतच गेली. लोकांशी संवाद साधताना, त्यांच्या प्रश्नांना समजून घेताना आणि HIV एड्स विषयी असलेले गैरसमज दूर करताना मला या क्षेत्रात काम करण्याचा एक वेगळाच आनंद मिळत होता. नंतर मी MSW पूर्ण केलं आणि काही NGOs मध्ये काम करण्याची मला संधी मिळाली. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना अनेक अनुभव सुद्धा मिळाले, अनेक माणसं भेटली. मात्र HIV एड्स या विषयाशी माझं एक वेगळंच नातं निर्माण झालं होतं आणि शेवटी 2022 मध्ये महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण सोसायटी म्हणजेच MSACS यांच्यासोबत काम करण्याची मला संधी मिळाली. खरं तर माझ्यासाठी हा केवळ एक नोकरीचा टप्पा नव्हता, तर जवळपास 17 वर्षांपूर्वी सुरू झालेल्या एका प्रवासाला मिळालेलं नवं आणि महत्वाचं वळण होतं. या पेशंट सोबत कामानिमित्त रोज संवाद साधते. त्यांचं दुःख, वेदना, असहायता बघून गलबलून जायला होतं. मी नवीनच जॉईन झाले होते तेव्हा तर ट्रेनिंग घेऊन सुद्धा कधी कधी पेशंटचं दुःख ऐकून त्यांच्याबरोबर मलाही रडू यायचं. माझ्या आईला सुद्धा मी ही नोकरी कशी करू शकणार आहे याची काळजीच वाटायची. पण हळूहळू हे पेशंट्स मला नव्यानेच कळायला लागले. यांच्या गोष्टी फक्त दुःख आणि वेदनेच्या नाही आहेत, तर प्रॉब्लेम्सवर मात करून नव्याने जगायला शिकलेल्या दुर्दम्य अशा इच्छाशक्तीच्या आहेत हे मला जाणवलं. म्हणजे आधी मला असं वाटायचं की मी यांना आधार देते, पण हळूहळू असं जाणवायला लागलं की आता माझ्या आयुष्यात कोणतंही मोठं संकट, मोठे प्रॉब्लेम झाले ना, तर मी यांच्याच धैर्याच्या गोष्टी आठवते. आणि मग मला असं वाटू लागलं, ज्या गोष्टींनी मला धैर्य मिळतंय त्या गोष्टी सगळ्या जगापर्यंत का बरं पोहोचू नयेत. म्हणून मग मी ठरवलं की आपल्या श्रोत्यांना एक एक गोष्ट सांगायची. HIV च्या बाबतीत आता खूप संशोधन झालंय, अनेक नवनवीन उपाययोजना औषधं आली आहेत, त्यासाठी सरकारी रुग्णालयातून मदत मिळते त्याविषयी सुद्धा बोलूया. आज ऐकूया सुषमाची गोष्ट. सोमवारचा दिवस होता, छान मस्त प्रसन्न वाटत होत. तेवढ्यात रिटायर्ड बँक कर्मचारी शिंदे सर आले. ते आमच्या हॉस्पिटलचे जुने पेशंट आहेत. मागच्या 10 वर्षांपासून ते आमच्याकडे HIV साठी औषधं घेत आहेत. त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असतो. ते मला म्हणाले,
6: गुड मॉर्निंग. नमस्कार डॉक्टर अमृता.
5: गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग शिंदे सर. फार छान फिट अँड फाईन दिसताय. पण एक मिनिट, मी तुम्हाला

0: म्हणते मी डॉक्टर नाहीये हो, मी काउन्सिलर आहे.
1: अहो आमच्यासाठी तुम्ही डॉक्टरांसारख्याच नाही का? आणि हो, मी फक्त फिट अँड फाईन नाही बरं का, एनर्जेटिक आणि हॅपी सुद्धा आहे.
0: अरे वा, काय झालंय काय नेमकं, एवढे खुश का दिसताय?
1: काय झालंय? लग्न. हा घ्या लाडू माझ्या लग्नाचा.
0: काय सांगताय काय शिंदे सर, लग्नाचा लाडू?
1: हो, आणि ती बघा, ती कोपऱ्याची उभी आहे ना गोडशी मुलगी, ती आमची मुलगी सुषमा.
0: शिंदे सर हो, तुम्ही तर आश्चर्याचा अगदी धक्काच दिलात. तुमच्या मिसेस तुम्हाला कुठे भेटल्या आणि हे सगळं काय, कसं काय घडलं?
1: सांगतो सांगतो, म्हणजे मला वाटलंच होतं की मी लाडू दिल्यावर तुम्ही लगेच मला हा प्रश्न विचारणार.
0: अर्थात?
1: आणि फक्त तुम्हीच नाही, अहो माझे सगळे मित्रमंडळी सुद्धा मला हाच प्रश्न विचारतायत. आणि एक आतली गोष्ट सांगू का?
0: कुठली?
1: ते सगळे माझे मित्र आहेत ना, ते माझ्यावर जळतायत की वयाच्या 60 मध्ये मला बायको तर मिळालीच, पण 25 वर्षांची रेडीमेड गोड मुलगी सुद्धा मिळाली.
0: शिंदे सर खरंच मलाही तोच प्रश्न पडलाय.
1: कसं आहे अमृता मॅडम, अहो आमची भेट एका सामाजिक संस्थेत झाली आणि त्यानंतर बरंच काही घडलं. माफ करा, पण आज आमच्या लग्नाची गोष्ट सांगायला माझ्याकडे अजिबात वेळ नाही. काय मला ना आज एका कामासाठी अर्जंट जावं लागणार आहे. हो, पण सुषमाकडे वेळ आहे, आज ती तुमच्या सोबत गप्पा मारेल आणि तुम्हाला माझीच काय तिची सुद्धा सगळी गोष्ट अगदी सविस्तर सांगेल. काय सुषमा?
0: हे बरं झालं, कारण तुम्ही तुमची गोष्ट तिखट मीठ लावून रंगवून सांगितली असती. त्यापेक्षा सुषमा कडून मला खरे फॅक्ट्स कळतील. बाय द वे लाडू खूपच छान आहे, अजून एक मिळेल का?
1: अजून एक कशाला? हा पूर्ण बॉक्सच घ्या. आणि एक विनंती, हॉस्पिटल मध्ये आता तुम्हीच वाटा. काय, मी थोडा गडबडीत आहे, मला निघावं लागेल.
0: बरं बरं, हरकत नाही, मी वाटेन.
1: मॅडम, सुषमाची ट्रीटमेंट आता माझं काम आटोपलं की मी सुषमाला घेऊन जाईन, चालेल?
0: बरं ठीक आहे शिंदे सर.
1: ठीक आहे, मग मी येऊ.
0: हो हो हो. सुषमा ये ना, ये बस ना.
2: नमस्कार मॅम.
0: नमस्कार. तुझ्या आईचं गाव कुठचं ग, म्हणजे मुंबईच्याच आहेत की?
2: सातारची आहे ती, माझा भाऊ तिकडेच असतो. आमचा फार कॉन्टॅक्ट नाही, त्याच्या लग्नाला गेलो तेवढंच.
0: अच्छा, शिंदे सरांची आणि तुझ्या आईची तिकडे ओळख झाली तर?
2: हो, तिकडेच एका HIV सेंटर मध्ये भेट झाली. माझी आई सुद्धा HIV पेशंटच आहे.
0: ओ,
2: माझ्या आईला माझ्या बाबांमुळे झाला होता HIV. मी लहान होते तेव्हाच बाबा गेले, त्यावेळी एवढी औषधही नव्हती आणि जी होती ती सुद्धा घ्यायला बाबा टाळाटाळ करायचे असं आई सांगायची. त्यांच्या शेवटच्या काळात तर त्यांची दृष्टी सुद्धा गेली होती.
0: हो, HIV वर पूर्वी फार औषध नव्हती, त्यामुळे बऱ्याच रुग्णांनी आपले जीव गमावलेत.
2: मी 3 वर्षांची होते तेव्हा आईला कळलं की मला सुद्धा HIV आहे. मग काय, मला एका सेंटर मध्ये ठेवलं. आईपासून दूर राहणं मला फार कठीण होत, मी सारखी आजारी पडायचे, मग सतत औषधं घ्यायचा, खूप कंटाळा यायचा. त्यातच मला TB झाला हे कळलं. मग मी त्यावरही बराच काळ औषधं घेतली.
0: मग बरं वाटलं का तुला?
2: नाही, कारण तो TB नव्हताच.
0: अरे बापरे, म्हणजे चुकीचे औषधोपचार झालेत. खरं तर कुठल्याही आजाराचं योग्य निदान होणं खूप गरजेचं असतं.
2: हो ना. नंतर काही काळाने आईला कळलं की मला काय झालंय ते, मी सारखी का आजारी पडतीये, मला खूप औषधं घ्यावी लागतायत. म्हणून मी कंटाळून आईला सतत विचारायचे की आई, माझी इतर मित्रमंडळी औषधं घेत नाहीत, मग मलाच काही औषधं. पण आईने तरीही मला काही कळू दिलं नव्हतं.
0: अग, आईला काळजी वाटत असणार तुझी.
2: हो, पण सगळा समाज, नातेवाईक माझ्याकडे बोट दाखवून इतरांना सांगायचे, हीच ती, हिलाच HIV झालाय. अगदी लहान होते तेव्हा कळायचं नाही, त्यांच्या त्या टोकदार बोटांमध्ये किती घृणा दडली येते. पण जसजशी मोठी होत गेले त्यांची ती टोकदार बोट टोचायला लागली आणि मला स्वतःचाच राग येऊ लागला. आपण कुठलीही चूक केलेली नसताना शिक्षा मात्र भोगतोय.

0: ही भावना पोखरून टाकत होती.
1: सुषमा, तुझी काहीही चूक नसताना तुझ्या बाबतीत जे झालं ते खरंच चुकीचं आहे, पण एच आय व्ही बाधित रुग्णांसोबत समाज वागतो ते त्याहीपेक्षा जास्त चुकीचं असतं. खर तर आपल्या समाजामध्ये रुग्णांशी कसं वागायला हवं याची समजच नाहीये.
0: हो खरंय, अर्थात काही चांगली माणसं सुद्धा भेटली मला आणि त्यांच्यामुळेच खरं तर ही लढाई लढायला थोडंफार बळ मिळालं.
1: अरे वा,
0: आणि आता तर डॅडी सुद्धा आहेत आमच्या सोबत.
1: खरंच ग,
0: वयाची 25 वर्ष इतक्या हालपेष्टा सहन केल्यानंतर देवालाही आमची दया आली असेल आणि म्हणूनच देवाने डॅडींना आमच्या आयुष्यात पाठवले.
1: हो, शिंदे सर खरोखरच एक चांगलं व्यक्तिमत्व आहे. अगं कधी कधी तर वेळ असेल तेव्हा माझ्या सोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात.
0: डॅड खरंच ग्रेट आहेत. आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतली आहे आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत.
1: अरे वा सुषमा, मला सांग तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
0: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ, त्या दोघांना हा

0: माझ्या सोबत ते इथे सुद्धा सेंटरमध्ये पेशंटचं काउन्सिलिंग करतात, त्यांनाही मानसिक आधार देतात.
1: डॅड खरंच ग्रेट आहेत. आताही आमची सगळी जबाबदारी त्यांनीच घेतलीय आणि मला तर पुढे शिक्षण कंटिन्यू कर म्हणून सांगतायत.
0: अरे वा सुषमा, मला सांग तुझं आधीचं शिक्षण कुठे झालंय?
1: आम्ही दोघी बहिणी आणि एक भाऊ, त्या दोघांना हा संसर्ग झाला नव्हता त्यामुळे कुटुंबाने त्यांना स्वीकारलं.
0: अच्छा.
1: पण मला एका ट्रस्टच्या स्कूलमध्ये शिकावं लागलं. 5वी ते 10वीचं शिक्षण मी तिकडेच घेतलं. तिथे मला खूप एकटं वाटायचं. आजारपणामुळे मी अगदी खंगून गेले होते. औषधांमुळे तर माझ्या अंगावर कधी कधी फोड सुद्धा उठायचे. मग शाळेत कुणीही माझ्या बाजूला बसायचं नाही. सुरुवातीला ह्या गोष्टीचा मला त्रास व्हायचा, पण नंतर सवय झाली.
0: पण मग आई कधी भेटायची तुला?
1: आई यायची ना कधी कधी भेटायला, पण त्यातही खूप नियम असायचे. मी आईच्या वाटेकडे अगदी डोळे लावून बसलेली असायचे. आई ज्या दिवशी भेटायला यायची ना, त्या दिवशी अंगावर कितीही फोड आलेले असू देत, आतमध्ये कितीही वेदना होत असू देत, पण मी मनाने खूप खुश असायचे.
0: सुषमा, कुठली ट्रीटमेंट चालू होती तेव्हा तुझे?
1: ते माहीत नाही मला, पण भयंकर त्रास व्हायचा. एका डॉक्टरांनी तर मी 6 महिने सुद्धा जगणार नाही असं सांगितलं होतं आईला. पण आई कसली ऐकते? आई म्हणाली मी सुद्धा जगणार आणि माझ्या मुलीला सुद्धा जगवणार. आई पुढे कोणाचं काय चालतंय?
0: खरं
1: देवाला सुद्धा आम्हाला मार्ग दाखवावाच लागला.
0: म्हणजे कळलं नाही मला.
1: मला कसला तरी संसर्ग झाला म्हणून आम्ही एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो. तिथे आम्हाला ह्या ट्रीटमेंटची माहिती मिळाली. ह्या उपचाराने पेशंट्स रिकवर होतात आणि नॉर्मल आयुष्य जगू शकतात असं आईला कळलं. मला फार काही आशा नव्हती, पण आई तर अगदी नाचायची बाकी राहिली होती. आम्ही लगेच उपचार सुरू केले. मी एकही डोस चुकवायचे नाही आणि आईची सुद्धा काळजी घ्यायचे. पुढच्या काहीच दिवसात अगदी पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाले.
0: हो, ART ही उपचार पद्धती अगदी योग्य आणि महत्वाची आहे. ज्या डॉक्टरांनी हे उपचार शोधलेत ना, त्यांचे मानवजातीवर खरंच खूप मोठे उपकार आहेत.
1: खरंय, मागच्या 10 वर्षांपासून मी हे उपचार घेतीये आणि अगदी नॉर्मल आयुष्य जगतीये.
0: शिंदे सरांचं लग्न झालेलं बघून आणि तुझी सुद्धा एवढी छान रिकव्हरी बघून खूप बरं वाटलं आज. कोणाचीही सोबत नसताना किती हिमतीने सामोरे जाता तुम्ही पेशंट्स. तुला तुझ्या मनासारखं आयुष्य लाभो हीच प्रार्थना करेन मी देवाकडे. सुषमा, शिक्षण किती घेतलं म्हणालीस?
1: मी ग्रॅज्युएट आहे, ग्राफिक डिझायनिंगचा कोर्स केलाय.
0: अरे
1: वा. मी ना ठरवलंय, हार मानायची नाही.
0: शाबास. आणि काय लग्नाचा काय विचार?
1: माझ्याशी कोण लग्न करणार मॅडम?
0: अगं, तुझ्या आई बाबांना वयाच्या 60 मध्ये त्यांचा जोडीदार मिळालाय. तू तर किती तरुण आहेस. तुझी जोडी सुद्धा देवाने नक्की बनवली असणार बघ तू.
1: हो, आता ते नशिबात असेल ते स्वीकारायचं आणि पुढे चालायचं.
0: बरोबर.
1: माझ्या आयुष्यात संघर्षाचे अनेक प्रसंग आले, पण त्यांनी मला कमकुवत नाही तर आणखी खंबीर बनवलंय.
0: गुड. सुषमा, मला सांग, या सगळ्या प्रवासात तू HIV कडे कसं बघतेस ग?
1: ती फक्त आयुष्याची एक बाजू आहे, त्याच्यासोबत जगण्यासही मनाने मजबूत राहायलाच हवं.
0: वा वा, तुझे हे शब्द ऐकून भारावून गेले मी अगदी. शिंदे सरांची मुलगी शोभतेस हा. तुझे विचार अगदी त्यांच्या विचारांना शोभेसे आहेत.
1: थँक्यू मॅम.
0: तर ही होती शिंदे सरांच्या धाडसी निरामुळे एक कुटुंब पूर्ण झाल्याची गोष्ट.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात नाट्य मालिका उमेद जीवनाची. आज या मालिकेचा भाग पहिला आपण ऐकला. शीर्षक गीत कवी सौमित्र, शीर्षक संगीत प्रणव हरिदास, संगीत संयोजन अमित पाध्य, गायक कलाकार शार्दूल कवठेकर आणि निधी रानडे, लेखिका सारिका ढेरंगे, यातील भूमिका आणि कलावंत शिंदे अमेय बोरकर, सुषमा कुहू दातार आणि अमृता पल्लवी वैद्य, ध्वनी प्रभाव अनिकेत दामले, निर्मिती सहाय्य अमृता मुळे, सादरकर्त्या नेहा खरे. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते महाराष्ट्र एड्स नियंत्रण संस्था.
3: आई, मी तिच्यासोबत जेवायला बसू का?
4: अगं बेटा.

0: कि बस HIV साध्या संपर्काने जेवणाने पसरत नाही.
1: आजही HIV विषयी गैरसमज आहेत, पण लक्षात ठेवा, भीती नाही, माहिती घ्या.
0: सुरक्षित संबंध ठेवा, कोंडम वापरा. गर्भवती महिलांनी HIV तपासणी करून उपचार घ्यावेत. इतरांची सुई वापरू नका. HIV टेस्ट मोफत आणि गोपनीय आहे.
1: HIV म्हणजे शेवट नाही, ART उपचारांनी आयुष्य सहज जगता येतं.
0: चला, भेदभाव न करता HIV रुग्णांना आधार देऊया.
1: जनजागृती हीच सुरक्षा.
2: अधिक माहितीसाठी राष्ट्रीय एड्स हेल्पलाईन 1097 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करा.
1: महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेद्वारा जनहितार्थ प्रसारित.
3: ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.
4: श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र, आणि आताच आपण उमेद जीवनाची हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करण्यात आला. आकाशवाणीचं अमरावती केंद्र आपण ऐकत आहात FM 101.5 MHz प्रसारभारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि News on AIR या मोबाईल ॲपवर. सकाळचे 9:50 आणि 59 सेकंद झाली आहेत. आता आनंद घेऊयात हिंदी चित्रपट संगीताचा. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात हे पहिलं गीत आहे केसरी या चित्रपटातलं. बी प्राक यांचा स्वर आहे, मनोज मुंतशीर यांची ही गीतरचना आहे, आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय आर को यांनी.

श्रोतेहो आताचा पण असीस कौर यांच्या सुरात आकर्ष खुराणा यांची गीतरचना ऐकलीत. या रचनेला संगीतबद्ध केलं होतं अनुराग सायकिया यांनी आणि चित्रपट होता हायजॅक. कार्यक्रमात आता शेवटी ऐकूयात तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटातलं गीत. सुखविंदर सिंग, श्रेया घोषाल आणि सहकाऱ्यांचा स्वर आहे. स्वानंद किरकिरे यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय अजय.

0: श्रुती हो, या गीतासोबतच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही आता इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या व्यावसायिक विश्रांतीनंतर.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
3: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा.

0: सेबीकडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाईट वर व्हिजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: या सणासुदीला दागिने खरेदीचा आनंद होऊ द्या आणखी खास. पुना गाडगिळ आणि सन्सच्या फेस्टिव्ह ऑफर मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर मिळवा 50% पर्यंत सूट आणि रेवा डायमंड दागिन्यांच्या मेकिंग चार्जेस वर 100% पर्यंत सूट. पुना गाडगिळ आणि सन्स, परंपरेचा विश्वास आजच्या आनंदासोबत.
2: विजिट JK टावर्स, राजापेठ, अमरावती.
3: आपले घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्युलर किचन के साथ.
4: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन गारंटी के साथ.
3: पता दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.
5: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सकाळचे 10:01 आणि 7 सेकंद झाली आहेत. आता स्थानिक प्रसारणात ऐकूयात विविधा अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम. आजच्या या कार्यक्रमाचं संकलन आणि निवेदन केलं आहे स्नेहल ठाकरे यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
6: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
7: रसिको, नारी विश्व या कार्यक्रमाचं लेखन आणि निवेदन स्नेहल ठाकरे यांचं आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते भैयालाल टेकाम.
8: नमस्कार सखीनो, नवा दिवस म्हणजे नवा विचार, नवा विचार म्हणजे नवी प्रेरणा आणि प्रेरणेतूनच घडतो सुंदर बदल. इतिहासाच्या पानांमधून प्रेरणा घेऊन समतेचा संदेश मनात रुजूया, अन्नाचा प्रत्येक कण जपूयात, आजीच्या अनुभवांची शिदोरी उलगडूयात आणि हो, नवरात्रीच्या मंगल वातावरणात आनंदाची उधळणही करूयात आपल्या आवडत्या नारी विश्व या कार्यक्रमात. सखीनो, आपलं नारी विश्व या कार्यक्रमात मी मनःपूर्वक स्वागत करते. ज्ञान हे माणसाला मोठं करतं, पण त्या ज्ञानाचा उपयोग मात्र इतरांच्या भल्यासाठी केला तरच त्याला खरा अर्थ प्राप्त होतो. हा सुविचार आजच्या संपूर्ण कार्यक्रमाला नक्कीच लागू पडतो. ज्ञान, समता, अन्न सुरक्षा आणि परंपरा या सगळ्यांचा उद्देश शेवटी माणसाचे जीवन अधिक समृद्ध करण्याचाच आहे. सखींनो, 14 ऑक्टोबर हा दिवस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नागपूर येथील ऐतिहासिक धम्म दीक्षेच्या स्मरणार्थ धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून महत्वाचा आहे. सन 1956 मध्ये नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्ध धम्म स्वीकारला. त्यांच्या सामाजिक विचारांच्या केंद्रस्थानी समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये होती. या ऐतिहासिक परिवर्तनात महिलांचाही महत्वपूर्ण असा सहभाग होता. अनेक महिलांनी बाबासाहेबांसोबत बौद्ध धम्माची दीक्षाही घेतली आणि समता, स्वातंत्र्य व बंधुतेची मूल्ये स्वीकारलीत. कुटुंबात धम्म मूल्यांची रुजवणूकही केली. आई आणि आजीच्या माध्यमातून मुलांमध्ये करुणा, मैत्री, अहिंसा, समता आणि विवेकाची शिकवणही पोहोचली. त्यांनी शिक्षणाला प्रोत्साहन दिलं. बौद्ध धम्मातील समतेच्या विचारांमुळेच महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक जागृतीकडे अधिक लक्षही दिलं. सामाजिक परिवर्तनात नेहमी सहभागीही होत्या. महिलांनी अंधश्रद्धा, भेदभाव आणि सामाजिक विषमतेविरोधात जनजागृती करण्यामध्येही सहभाग घेतला होता. सखींनो, धम्म म्हणजे केवळ धर्म नाही, तर तो आहे माणुसकीचा मार्ग, समतेचा विचार, करुणेचा आधार आणि विवेकाची शिकवण. या परिवर्तनाच्या वाटचालीत पुरुषांसोबत महिलांनीही खांद्याला खांदा लावून महत्वपूर्ण भूमिका बजावली.

समतेची ज्योत मनामनात पेटवली. धम्माची वाट महिलांनीही चालवली. करुणा, मैत्री, शिक्षणाचा संदेशही दिला. परिवर्तनाचा दीपही पिढ्यानपिढ्या जपत राहिला.

सखींनो, रझिया सुलतान या भारतीय मध्यमयुगीन इतिहासातील एक उल्लेखनीय महिला शासक होत्या. त्या दिल्ली सल्तनतीतील ममसूक किंवा गुलाम वंशाच्या शासक होत्या. त्यांचे वडील सुलतान शमसुद्दीन होते. इल्लुमिश यांनी आपल्या मुलांमध्ये रझिया यांच्यातील प्रशासन कौशल्य, धैर्य आणि नेतृत्व गुण ओळखलं. त्यामुळे त्यांनी रझिया यांना उत्तराधिकारी म्हणून पसंतीही दिली. इसवी सन 1236 मध्ये रझिया दिल्लीच्या सुलतान बनल्यात. रझिया यांच्या कारकिर्दीचे वैशिष्ट्य म्हणजे त्या केवळ राजघराण्यातील महिला म्हणून नव्हे तर स्वतःच्या अधिकाराने राज्य कारभार करण्याचा शासक म्हणून पुढे आल्यात. त्यांनी दरबारातील कारभारावर लक्ष केंद्रित केलं आणि प्रशासन अधिक सक्षम करण्याचा प्रयत्नही केला. मात्र त्या काळातील प्रभावशाली सरदारांना एका महिलेच्या सत्तेवर असणे सहज मान्य नव्हते. त्यामुळे रझिया यांना राजकीय विरोध आणि संघर्षाला मात्र सामोरे जावे लागले. त्यांची कारकीर्द ही मात्र तुलनेने अल्प काळाची ठरली. इसवी सन 1240 मध्ये त्यांचा मात्र मृत्यू झाला. रझिया सुलतान यांचं व्यक्तिमत्व, धैर्य, नेतृत्व, निर्णय क्षमता आणि प्रशासन कौशल्याचे प्रतीक म्हणून इतिहासात पाहिले जाते. मध्ययुगीन काळातील पुरुष प्रधान सत्तावस्थेत त्यांनी गादीवर बसून राज्य कारभारही केलाय. ही बाब मात्र विशेष उल्लेखनीय आहे. त्यांच्या जीवनातून आपण सर्व सखींनी आत्मविश्वासाने

आव्हानांना सामोरे जावे, नेतृत्वाची संधी स्वीकारणे आणि आपल्या कर्तृत्वाने स्वतःची ओळख निर्माण करावी अशी प्रेरणादायी संदेश नक्कीच आपल्याला त्यांच्याकडून घेता येतो. म्हणतात ना, इतिहासाच्या पानावर आजही तिची गाथा जिवंत आहे. धैर्याच्या तेजाने रझिया काळाच्या पुढे उभी राहते. संकटांना न घाबरता तिने नेतृत्वाची वाट धरली. कर्तृत्वान रझिया सुलतान ही इतिहासातही अमर झाली.

सखींनो, 2026 हे वर्ष ग्रामीण महिलांसाठी जागतिक शेतकरी महिला वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. खरं तर शेतीमध्ये महिलांचा सहभाग कसा आहे, पूर्वी आपल्या महिला कष्टांची कामं करायची, आता मात्र सद्यस्थितीत आधुनिक तंत्राचा वापर करून शेतीमध्ये प्रत्यक्ष सहभाग आपल्या महिला शेतकरी कशा निभवत आहेत हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. म्हणूनच तर शेतकरी महिलांचा शेतीमध्ये सहभाग आता मात्र आपल्याला नक्कीच दिवसेंदिवस वाढत असताना दिसून येतो. इतकंच नाही तर निर्णय प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभागही दिवसेंदिवस आपल्याला वाढतानाच दिसत आहेत. खरं तर सखीनो, आपल्या ताटात येणाऱ्या प्रत्येक घासामागे शेतकऱ्याचा घाम असतो. अन्न सुरक्षा म्हणजे प्रत्येक व्यक्तीला पुरेसे सुरक्षित आणि पौष्टिक अन्न उपलब्ध होणे. शेती, पाणी, माती, हवामान आणि शेतकरी यांच्या अन्न सुरक्षेची थेट संबंध आहे. अन्नाची नासाडी टाळणे, स्थानिक आणि पौष्टिक धान्यांचा वापर वाढवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि हो, शाश्वत शेतीला प्रोत्साहन देणे ही मात्र काळाची गरज झाली आहे. सखीनो, शेताच्या बांधावर उभं राहून पिकांची काळजी घेणाऱ्या, बियाण्यांची निवड करण्यापासून ते कापणी आणि धान्य साठवणुकीपर्यंत अनेक जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या महिलांचा सहभाग आपल्याला मात्र नक्कीच दिसून येतो. अन्नाचा हा प्रत्येक दाणा शेतकऱ्याच्या कष्टाची आणि शेतकरी महिलेच्या योगदानाची नक्कीच कहाणी सांगतो. उत्पादनापासून साठवणुकीपर्यंत आणि पोषणापासून ते मूल्यवर्धनापर्यंत महिलांचा सहभाग अन्नव्यवस्थेचा महत्वाचा भाग आहे असं नक्कीच दिसून येतो. म्हणूनच तर महिला सक्षम झाल्या तर शेती आणि अन्न सुरक्षेलाही नवीन दिशा मिळेल. धान्याच्या प्रत्येक दाण्यात कष्ट तिचे सामावले, शेतीच्या हिरव्या शिवारात तिचे हात राबलेत, अन्न सुरक्षेची वाट तिच्या योगदानाने सजली, शेतकरी महिला पुढे आली तर समृद्धीची पहाट उगवली. समृद्धीची पहाट उगवली.

राखीनं अन्नधान्य सुरक्षा दिनाचं निमित्त साधून झटपट रेसिपी आपण आता नक्कीच जाणून घेऊया. आजच्या रेसिपीमध्ये नाचणीची थालीपीठ याविषयी जाणून घेऊयात. सकिनो, ही नाचणीची थालीपीठ करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे. नाचणीचे पीठ, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, चवीनुसार जिरं, मीठ आणि थोडे पाणी. चला तर मग हे नाचणीचे थालीपीठ कसे तयार करायचे याची नक्कीच कृतीही आपण जाणून घेऊयात. सकिनो, हे सगळं साहित्य म्हणजे नाचणीचं पीठ, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरचीची पेस्ट, कोथिंबीर, जिरं, मीठ हे सगळं एकत्र करून मऊसर पीठ भिजून घ्यावं. तव्यावर थोडं तेल लावून हाताने किंवा ओल्या कपड्यावर हे पीठ थापटावं आणि दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावं. झाली आपली झटपट, पौष्टिक, साधी आणि आपल्या पारंपरिक आहाराची आठवण करून देणारी ही नाचणीचं थालीपीठ. काय मग, आपल्याला आवडलं की नाही हे मात्र नक्की सांगा. आणि हो, आजच्या धावपळीच्या जीवनात एक चविष्ट पर्याय म्हणजे हेच नाचणीचं थालीपीठ.

नवऱ्या नोयात केवडी ताकत पहा एक भार येई कसा चोर बायको की थांबेल थन थन थन बायक नोया या चिवड्याची माया घरामध्ये झाणी यही आणी बाणी।

सखीनं आजीबाईचा बटवा म्हटलं की आठवते ती घरगुती अनुभवांची शिदोरी. आता जाणून घेऊया आजचा घरगुती उपाय. सखीनो, आल्याचा काढा हा नक्कीच सगळ्यांना माहिती असेल. थंडीच्या दिवसात अनेक घरांमध्ये पारंपरिक रीत्या हा आल्याचा काढा घेतला जातो. पाणी उकळून त्यात थोडे आले, तुळशीची पानं आणि चवीनुसार गूळ घालून गरम काढा तयार करता येतो. आणि हा गरम केलेला काढा नक्कीच शरीरासाठी आरोग्यदायी ठरतो. हे होते आजीबाईच्या बटव्यातील काही खास टिप्स.

राखीनं शक्तीची आराधना, भक्तीचा जागर आणि आनंदाचा उत्सव म्हणजेच नवरात्र। या नवरात्रीत आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नवीन ऊर्जा, नवीन आशा, नवीन संधी आणि सुख समृद्धी नांदो, हीच मनःपूर्वक प्रार्थना करते। सखींनो, नवरात्रीच्या नऊ रंगांनी आपलं आयुष्य रंगून जावं, आई भवानीच्या कृपेने सुख समाधान घरात यावं, मनात भक्ती, ओठावर हास्य, आयुष्यात आनंद असावा। नवरात्रीच्या या मंगल पर्वाचा प्रत्येक क्षण हा सुंदर व्हावा, प्रत्येक क्षण हा सुंदर व्हावा।

सखींनो, आजच्या कार्यक्रमात आपण सुविचारांची प्रेरणा, इतिहासाची ओळख, अन्न सुरक्षेचा संदेश, पौष्टिक रेसिपी, आजीबाईच्या बटवातील अनुभव आणि नवरात्रीच्या शुभेच्छांची गोडी घेतलीत. सखींनो, विचार चांगले असतील तर जीवनही सुंदर होतं. अन्नाची कदर असेल तर शेतकऱ्यांचा सन्मान होतो. परंपरा जपली तर संस्कृती समृद्ध होते आणि माणुसकी जपली तर समाजही सुंदर होतो. याच सुंदर विचारांसह आजचा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला हे मात्र लिहून कळवायला विसरू नका. त्यासाठी आमचा पत्ता आहे, कार्यक्रम नारी विश्व, केंद्र निर्देशक, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाजवळ, कॅम्प रोड, आकाशवाणी अमरावती. पिनकोड नंबर 444602. सखींनो, आपण आम्हाला ईमेलही करू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे स्मॉल लेटर्स मध्ये airvbsamravati@gmail.com. सखींनो, आता मात्र वेळ झाली आहे ती नारी विश्व या कार्यक्रमातून आपली रेडिओ मैत्रीण स्नेहल ठाकरेला रजा घेण्याची. चला तर मग पुन्हा भेटू.

0: याच नारी विश्व कार्यक्रमात नवीन विषयासह नवीन गीतांसह तोवर नमस्कार।
1: श्रोते हो, नारी विश्व या कार्यक्रमाचं लेखन निवेदन आणि निर्मिती स्नेहल ठाकरे यांचं होतं। या कार्यक्रमाचे सादर करते भैयालाल टेका।
2: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा।
3: श्रोते हो, आताच आपण विविधा अंतर्गत नारी विश्व कार्यक्रम ऐकलात। या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम। आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 मेगाहर्ट्सवर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर। आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर।
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ,
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ।
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती।
6: चटपटी चमचमीत चवदार स्वाद ब्यूटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
7: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी,
6: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा।

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: तुमचा चहा
2: ईएमआय भार कसं मॅनेज करू?
1: एक जुगाड आहे, बक्कळ पैसे मिळतील.
2: कसं?
1: तुझे बँक डिटेल्स दे, काही लोक पैसे पाठवतील, नंतर त्यांच्या सांगण्यावरून दुसऱ्या कोणाच्या तरी अकाउंट मध्ये पैसे ट्रान्सफर कर, कमिशन मिळेल.
2: एवढे इझी?
1: कसलं इझी? हे तर मनी म्युल आहे. इल्लीगल पैसे पाठवतात दुसऱ्याच्या अकाउंट मधून, गुन्हा आहे, जेल सुद्धा होऊ शकते.
2: अरे बाबा नाही, तुमच्या बँक अकाउंटला सेफ ठेवा, कोणालाच वापरू देऊ नका. आरबीआय सांगते.
3: जाणकार राहा, सतर्क राहा.
4: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. सकाळची 10:32 आणि 40 सेकंद झाली आहेत. आता नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम देवीचा गोंधळ या कार्यक्रमाचा भाग तिसरा आम्ही प्रसारित करीत आहोत. यात सहभागी कलाकार आहेत रवींद्र आभाडकर, हरीश पाचंगे, लक्ष्मणराव आभाडकर. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे.
5: नमस्कार श्रोतेहो. नवरात्रीचा उत्साह, देवीच्या नावाचा गजर आणि पारंपरिक लोककलांचा जागर अशा या भक्तिमय वातावरणात आपल्या महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा एक अनमोल ठेवा घेऊन आम्ही पुन्हा एकदा आपल्या भेटीला आलो आहोत. आकाशवाणी अमरावती केंद्राच्या विशेष कार्यक्रमांतर्गत सादर होत आहे देवीचा गोंधळ भाग तिसरा. श्रोतेहो, यापूर्वीच्या भागातून आपण गोंधळाची परंपरा आणि त्यातील भक्तिभाव अनुभवला. आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत गोंधळातील पोवाड्यांची परंपरा, शौर्याचा आविष्कार, पराक्रमाचा इतिहास आणि थोर विभूतींच्या कार्याचा गौरव आपल्या दमदार शब्दातून आणि जोशपूर्ण सादरीकरणातून उलगडणारे पोवाडे गोंधळाला एक वेगळीच उंची प्राप्त करून देतात. या सादरीकरणातील कलाकार आहेत रवींद्र आभाडकर, लक्ष्मणराव आभाडकर आणि हरीश पाचंगे. निर्मिती सहाय्य समिधा खाकरे यांचं, तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. चला तर मग नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वावर भक्तीचा भाव आणि शौर्याचा आवेश अनुभवण्यासाठी सज्ज होऊया. ऐकूया देवीचा गोंधळ भाग तिसरा.
6: पैदा मथुरा में भय कृष्ण चंद्र भगवान गोकुल पहुंच जाए कर जहां पर थे बलराम. ख्याल खुला शिव शंभु का बैठे नंदी पर दर्शन करने

का क्या था है।

0: आता आरतीला सुरुवात केला पाहिजे.
1: हो,
0: जगदंबा भवानी आदि महाशक्तीची आता आरती करूया.
1: हा,
0: अनंबाबाईला आसनावरती
1: बसूया.

0: जिलवंते जे काय म्हणते जशी पावली राम कार्या जशी पावली शिवाजी महाराजाच्या
1: कार्या
0: तशी पाव जो भक्ताच्या कार्या जडे पिळा टळे शिरचे वज खाल्याने उतरलं लेकराबाच्या खाशी खोकला टाक चांद्या बंगाल्याच्या खालत मुख मुखचा उदोन हातची टाई न वाजवी

0: श्रोतेहो, देवी देवतांच्या पराक्रमाच्या आणि भक्तिभावाच्या कथा सांगणारे हे पोवाडे गोंधळाच्या परंपरेचे वेगळेपण अधोरेखित करतात. या लोककलेतून मनोरंजनासोबतच शौर्य, श्रद्धा आणि प्रेरणेचा संदेशही मिळतो. या सादरीकरणातील कलाकार होते रवींद्र आव्हाडकर, लक्ष्मणराव आव्हाडकर आणि हरीश पाचंगे. निर्मिती सहाय्य समीदा खाकरे, तांत्रिक सहाय्य नितीन दातीर यांचं, तर कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. ही आकाशवाणी अमरावती केंद्राची निर्मिती होती. नवरात्रोत्सवाच्या या मंगल पर्वावर आदिशक्तीचा आशीर्वाद सर्वांना लाभो आणि आपल्या समृद्ध लोकपरंपरेचा वारसा असाच पुढील पिढ्यांपर्यंत जतन केला जावो हीच सदिच्छा. पुन्हा भेटूया देवीचा गोंधळ च्या पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो, आताच आपण नवरात्रोत्सवानिमित्त विशेष कार्यक्रम ऐकला देवीचा गोंधळ. हा या कार्यक्रमाचा तिसरा भाग होता. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे. आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आमची यानंतरची उद्घोषणा या जाहिरातीनंतर.
1: पिकूजी, 100 ग्राम पेढी द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागल. नाही मागल
2: बँक अकाउंट विना मिनिमम.
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा.
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.
4: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या अमरावती केंद्राहून FM 101.5 MHz प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आता प्रसारित करीत आहोत गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा आपकी फरमाइश हा पत्र फरमाइशी गीतांचा कार्यक्रम.
6: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
0: नमस्कार श्रोतेहो, आजच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमात मी आपली रेडिओ मैत्रीण अवंती मोरे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. तर श्रोतेहो, तयार आहात ना आपण आपल्याच हस्ताक्षरातली ही छान छान फरमाइशी गीतं ऐकायला आणि फरमाइशी नावं ऐकायला, हो ना? चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाला. आणि कार्यक्रमातलं हे पहिलं पत्र माझ्या हातात आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत येताळा तालुका धर्माबाद जिल्हा नांदेडहून शंकरलाल जयस्वाल, रामलाल, गुलाबलाल, गणेशलाल, शुभम प्रसाद, मीनाक्षी, दुर्गेश्वरी आणि ज्योती यांना ऐकायचं आहे सरस्वती चंद्र या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर आणि मुकेश यांचा युगलस्वर आहे, इंदिवर यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी. आणि याच गाण्यासाठी आणखी फरमाइशी पत्र आपल्याला प्राप्त झालेलं आहे. आणि हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत हे आहेत सेक्टर 67 मोहाली चंदीगडहून टीडी मल्होत्रा, ऋतिक मल्होत्रा, प्रतीक मल्होत्रा, नवनीत राय, डॉक्टर अमनदीप, डॉक्टर परत आलेलं आहे नाव डॉक्टर अमनदीप. कालकाहून आहेत शुभचंद्र बजाज, कर्नालहून आहेत जग्गी दुआ. आणखीन एक पत्र सरस्वती चंद्र या चित्रपटातल्या गाण्यासाठीच आहे. आणि हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत दतरंगी छत्तीसगडहून भागवत वर्मा, अमरावतीहून आहेत रमेशचंद्र कांबळे, अनिरुद्ध कांबळे आणि हिरामन शेंडे. चला तर या सगळ्यांच्या

ರಮಾ ತಾಯಿ ಡೋಂಗರ್ದಿವೆ, ಸೀಮಾ ತಾಯಿ ಡೋಂಗರ್ದಿವೆ, ರೇಮಾ ತಾಯಿ ಡೋಂಗರ್ದಿವೆ, ದೀಕ್ಷಾ ತಾಯಿ ಡೋಂಗರ್ದಿವೆ ಆಣಿ ರಾಹುಲ್ ಡೋಂಗರ್ದಿವೆ. ಸೋಬತ ಆಹೆತ್ ಜಗದೀಶ್ ಮೋಹೋಡ್ ಆಣಿ ಸುವನಿ ಮೋಹೋಡ್. ಆಣಿ छान छान पत्रांसोबत छान छान फरमायशी गाणी पण पाठवत असतात आपले हे श्रोते. तर यांना ऐकायचं आहे राजकुमार या चित्रपटातलं गीत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे, शैलेंद्र यांची शब्दरचना आहे आणि शंकर जयकिशन यांचं संगीत आहे. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी आपल्याला प्राप्त झालेलं आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत सरोज चौक अमरावतीहून, कमरुल्ला ठेकेदार, नसीम बेगम, आयशा खान, हदिया खान, अस्मा सालिया, शोएब खान. आणि आणखी एक पत्र आहे, हे पाठवणारे आमचे श्रोते आहेत मोहम्मदिया मस्जिद इंदिरा नगर अकोटहून, अब्दुल गफूर, अब्दुल शकीर ठेकेदार, अब्दुल तन्वीर, अब्दुल सत्तार, अब्दुल सलीम, प्यारी बेटी यास्मीन. आणि आणखी एक पत्र याच चित्रपटातल्या गाण्याची फरमाइश करणारं आहे. आणि हे आमचे श्रोते आहेत, हे म्हणणारे आहेत महोदयजी नमस्कार. आणि नियमित श्रोते आहेत काशी निवास बंगाली पंजाहून, प्रकाश रंभाडे भारती रंभाडे, बॅनर्जी लेआउट नागपूरहून, टोनी बोरकर आणि ललिता बोरकर. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात राजकुमार या चित्रपटातलं हे छान संगीत.

श्रुती हो, हे अगलं खत म्हणजेच पत्र जे आहे ते पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत कृष्णानगर टी व्ही टॉवर सेमिनरी हिल्स नागपूरहून नाना डोंगर दिवे।

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे सिलसिला या चित्रपटातलं. लता मंगेशकर आणि किशोर कुमार यांचा युगल स्वर आहे, जावेद अख्तर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीतबद्ध केलंय शिव हरी यांनी. आणि या गाण्यासाठी फरमाइश करणारे आमचे नियमित श्रोते आहेत शास्त्री नगर बीडहून किसन सपकाळ, आशा सपकाळ, वर्षा, पूजा, शीतल आणि विशाल सपकाळ. मालटेकडी अमरावतीचे आहेत प्रशांत ढेकरे, वर्षा ढेकरे आणि श्रद्धा ढेकरे. आणि याच गाण्यासाठी आणखी फरमाइश आपल्याला मिळालेली आहे आणि हे कळवणारे आमचे श्रोते आहेत BM चौक दिवसाहून सुरेशराव डांगरकर, बापूराव शापा मोहन, कपिल मकेश्वर, प्रफुल्ल डहाके, रवींद्र इंगळे, अशोक गवळ, मनोहर चौधरी, पांडुरंग आणि V राजगुरे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि शिंदी बुजरुकहून याच गाण्यासाठी फरमाइश पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत छान सुंदर हस्ताक्षरात सजवून पाठवलेलं यांचं पत्र आहे. हे आहेत ज्ञानेश्वर साठे, निलेश साठे, सौनंदा साठे आणि सचिन साठे. आणि हे पत्र आहे काष्टी तालुका श्रीगोंदाहून लक्ष्मण जगताप, वैजयंता जगताप, श्रेया शिंदे आणि निलेश जगताप यांचं. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात सिलसिला या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रुति हो अच्छा गीत गुंजन कार्यक्रम अंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या कार्यक्रमात आता यानंतरचे जे फरमाइशी गीत आहे ते सुचवणारे आणि तसं पत्रात लिहून कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत हे आहेत भारतीय रेडिओ श्रोता संघ दसरा चौक अंजनगाव सुरजीहून दादाराव बोबडे नलिनी बोबडे चेतनाताई भारती कळसकर आर्यन आणि अर्पण यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. सह्याद्री धनंजय बोबडे यांचं पण याच्यात नाव आहे आणि यांना ऐकायचंय चितचोर या चित्रपटातलं गीत. येसुदास आणि हेमलता यांचा युगलस्वर आहे. रवींद्र जैन यांची रचना आहे आणि रवींद्र जैन यांचंच संगीत आहे. आणि या गाण्यासोबत हे जे गाणं आहे हे ऐकण्यासाठी आणखी यांना सोबत करणारे आमचे श्रोते आहेत हे आहेत छत्रे तलाव अमरावती हून किशोर गुप्ता साधना राणी गुप्ता कमल गुप्ता कविश गुप्ता नेहा गुप्ता आणि कोमल गुप्ता. नागपूरहून आहेत विठ्ठल जाधव अनुसूया जाधव मंगेश जाधव आकाश आणि पप्पू. आणि जय महाराष्ट्र रेडिओ श्रोता संघ बीड शहरहून आहेत नंदकिशोर घटे बालाप्रसाद गरवा रामनिवास अग्रवाल आणि रमेश गरवा. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात चितचोर या चित्रपटातलं हे छान संगीत.

आपकी फरमायश या पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात जा. यानंतरचं जे पत्र आहे ते आहे पिया का घर या चित्रपटातल्या गाण्यासाठी फरमायश करणारं. लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांचं युगलस्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिलेली आहे लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी. आणि या गाण्याची आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत, ते म्हणतात आदरणीय प्रस्तुतकर्ताजी नमस्कार. तर आमचा पण त्यांना सगळ्यांना नमस्कार. आणि हे आमचे श्रोते आहेत दुर्गाई सेलूहून चंदू कुलकर्णी, हेमलता कुलकर्णी, परभणीहून आहेत सी आर कुलकर्णी. आणि यांच्यासोबत अजून आमचे जे श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे ते आहेत हे आहेत वरुड जवळगावहून महेंद्र सरकटे, विजया सरकटे, धनश्री, स्वराज, मिलिंद सरकटे. आणि हे आहेत राहणार बोर रांजणी तालुका घनसावंगी जिल्हा जालन्याहून सुंदर बाप्पा जाधव, श्रुती आणि संग्राम, अनिल घुटे, आशिष काळे, राज आणि रणवीर, किशोर शिंदे, श्रद्धा लक्ष्मण बरसाले आणि गणेश सुंदर बाप्पा जाधव यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. आणि सोबत आणखी एक पत्र आहे, हे पाठवणारे श्रोते आहेत धुमाळवाडी रोड अकोले जिल्हा अहमदनगरहून सुनील साठे, लता साठे, शुभम साठे, शुभांगी साठे. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात पिया का घर या चित्रपटातलं हे छानसं गीत.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, आता सकाळची 11:30 झालेली आहेत. कार्यक्रमात घेऊयात ही क्षणभर विश्रांती. आपण असा कुठेही पण सदैव ठेवून असू द्या आपलीच आवडती आकाशवाणी अमरावती.
1: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: सेबी कडून इन्व्हेस्टर जागरूकता उपक्रम. अधिक माहितीसाठी सेबी इन्व्हेस्टर वेबसाइट वर विजिट करा किंवा सेबी सारथी ऍप डाउनलोड करा.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.
2: मंद्र मध्य तार सप्तकाची, नव्या जुन्याच्या संगमाची, माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची. श्रोतेहो, ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर. अमरावती आकाशवाणी केंद्र. श्रोतेहो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर, प्रसार भारतीच्या वेब OTT प्लॅटफॉर्म वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. सध्या आपण आनंद घेत आहात गीत गुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे आणि ते ऐकण्यासाठी आमचे जे श्रोते आहेत ते आहेत, त्यांनी पाठवलेलं पत्र आहे जरूड वरूडहून. बाबासाहेब वाडोदे, आदि सरपे, प्रियंका, पंकज वाडोदे, चंद्रप्रभा वाडोदे यांनी हे पत्र पाठवलेलं आहे. गुंजाळा तालुका जिल्हा बीडहून आमचे श्रोते आहेत नारायणदेव घुगे, नानीबाई घुगे, सुनंदा घुगे, महेश, निर्मला आणि भगवान. आणि आणखी एक पत्र आहे पाठवलेले पाठवणारे आमचे श्रोता आहेत राधिका रेडिओ श्रोता संघ निंभोऱ्याहून अशोक देशमुख, शरद देशमुख, बबन जोशी. शिवाजी चौक बोराळा खुर्दहून आहेत आदिनाथ वाघ आणि अमोल वाघ. या सगळ्यांना ऐकायचंय मोहरा या चित्रपटातलं गीत. पंकज उधास आणि साधना सरगम यांचा युगलस्वर आहे. इंदिवार यांची गीतरचना आहे आणि विटू शहा यांचं संगीत आहे.

श्रोत्यो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतरचं जे फरमाइशी गीत आहे ते आहे शिकारी या चित्रपटातलं. कुमार सानू यांचा स्वर आहे, समीर यांची शब्दरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय आदेश श्रीवास्तव यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत ग्राम तरोडा तालुका आर्णे जिल्हा यवतमाळहून बालू मनवर, रजनी मनवर, राहुल मनवर, श्वेता मनवर, लकी मनवर आणि मनीष मनवर. आणि यांच्यासोबत आणखी एक आमचे श्रोते आहेत ज्यांना हे गीत ऐकायचं आहे, ते आहेत आमचे नियमित श्रोते दहिगाव नांदुराहून धोंडू भातुरकर, विवेक भातुरकर, प्रतीक्षा कोमल, समाधान भातुरकर, मंगला भातुरकर, एसटी कॉलनी नांदुराहून आहेत नीलू कुमार बगाडे, सुनीता बगाडे, प्रेम आणि राज. चला तर ऐकूयात या सगळ्यांच्या पसंतीवर शिकारी या चित्रपटातलं हे छानसं गीत.

सदिवाच्या पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमातलं यानंतरचं हे फरमायशी पत्र आहे. हे पाठवणारे आमचे नियमित श्रोते आहेत. हे आहेत अकोल्याहून अनुप कुमार धोरण मिथिल नकुल, उद्धव धोरण दिनेशजी तरोडे, पळशी तालुका खामगावहून आहेत विजय शेगोकार, रेणुका शेगोकार, ऋषिकेश शेगोकार आणि जयश्री शेगोकार. आणि आणखी एक पत्र आहे जे याच गाण्याची फरमाइश करणार आहे. हे आहेत श्री भक्त प्रल्हाद रेडिओ श्रोता संघ दसमले चौक परतूर जिल्हा जालन्याहून, सुरेश अप्पा दसमले, सौरभ दसमले, सुधाकर दाजी सरचे दसमले चौक परतूर जालन्याहून आहेत, सौ जयश्री दसमले, कुमारी शिवानी दसमले, अर्चना काटे, आकांक्षा काटे, दसमले आणि काटे परिवारजन यांना ऐकायचं आहे साहेब या चित्रपटातलं गीत. बप्पी लाहिरी आणि एस जानकी यांचा युगलस्वर आहे. अंजान यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताची साथ दिली आहे बप्पी लाहिरी यांनी.

श्रोतेहोच्या गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या कार्यक्रमात आता यानंतरचे जे फरमाइशी गीत आहे ते आहे हम साथ साथ है या चित्रपटातलं. हरिहरन आणि घनश्याम वासवानी यांचा संमिश्र स्वर आहे. रवींद्र रावल यांची गीतरचना आहे आणि राम लक्ष्मण यांचं संगीत आहे. आणि या गाण्यासाठी आवड करणारे आमचे नियमित श्रोते आहेत समर्थ आडकोजी महाराज श्रोता संघ वरखेड तालुका दिवसा जिल्हा अमरावतीहून हिम्मत दावेदार कांता दावेदार पांडुरंग दावेदार मीना दावेदार आकाश आणि पूजा जळगाव खान्देशहून आहेत दिनेश काळे वंदना काळे आणि आदेश काळे. आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी पाठवलेलं आहे. हे आहे

वाडकोजी महाराज श्रोता संघ वरखेड तालुका दिवसा जिल्हा अमरावती हून हिम्मत दावेदार कांता दावेदार पांडुरंग दावेदार मीना दावेदार आकाश आणि पूजा जळगाव खान्देश हून आहेत दिनेश काळे वंदना काळे आणि आदेश काळे आणि आणखी एक पत्र याच गाण्यासाठी पाठवलेलं आहे हे आहे चरडोंगरी पिपरिया जिल्हा कबीरधाम हून दुर्गाराम साहू अजय कुमार साहू किशन साहू जय कुमार साहू श्रीमती कुमारी साहू श्रीमती इंद्रायणी आणि माया साहू. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात हम साथ साथ है या चित्रपटातलं हे छानसं गीत.

ऐकूयात दिल का रिश्ता या चित्रपटातलं गीत. अलका याज्ञिक आणि कुमार सानू यांचा युगलस्वर आहे, समीर यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय नदीम श्रवण यांनी. आणि या गाण्यासाठी आवड कळवणारे आमचे नियमित श्रोते आहेत, हे आहेत तालुका अचलपूर जिल्हा अमरावती वडनेर भुजंगहून भुजंगराव देशमुख, राजू राऊत, राजकुमार अंबळकर, पंकज मोहोळ, दामू मोहोळ, देवानंद भालेकर, संदीप भालेकर काकड्याहून आहेत, देवल देशमुख आणि भूषण देशमुख. चला तर या सगळ्यांच्या पसंतीवर ऐकूयात दिल का रिश्ता या चित्रपटातलं हे छानसं गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र आणि सध्या आपण आनंद घेत आहात गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणाऱ्या आपकी फरमाइश या पत्र फरमाइशी गीतांच्या कार्यक्रमाचा. कार्यक्रमात आता यानंतर

श्रुतीहो, आजच्या पत्र फरमायशी गीतांच्या कार्यक्रमात आता हे शेवटचं पत्र आहे. दर्यापूर रोड, श्रीकृष्णनगर, अकोटहून बंडूकुमार रोही, अक्षयकुमार रोही, सुलचनाताई रोही, कुमारी सायली, मालाताई रणमयी, विकास, मयूर, आशिष, सुशील, नंदूभाऊ आणि बंडूभाऊ रोही आणि रोही परिवारजन यांचं. या सगळ्यांना ऐकायचंय दिल तो पागल है या चित्रपटातलं गीत. उदित नारायण आणि लता मंगेशकर यांचा युगल स्वर आहे. आनंद बक्षी यांची गीतरचना आहे आणि या रचनेला संगीताने सजवलंय उत्तम सिंग यांनी.

0: श्रोते हो, या शेवटच्या फरमाईशी गीतासोबतच आजचा गीतगुंजन कार्यक्रमाअंतर्गत असणारा आपकी फरमाईश हा पत्र फरमाईशी गीतांचा कार्यक्रम आम्ही आता इथेच समाप्त करीत आहोत. पण जाण्याआधी श्रोते हो, आपण लिहून घ्या आमचा पत्ता. पत्र पाठवण्यासाठी आमचा पत्ता आहे कार्यक्रम गीतगुंजन, द्वारा कार्यक्रम प्रमुख, आकाशवाणी केंद्र, संत गाडगेबाबा, अमरावती विद्यापीठाजवळ, जिल्हा क्रीडा संकुलामागे, कॅम्प अमरावती. पिनकोड नंबर आहे 444602. श्रोतेहो, आपल्या प्रियजनांच्या स्पष्ट नामोल्लेखासह आणि फरमाईशी गीताच्या स्पष्टतेसह आपली पत्र फरमाईश आम्हाला पाठवा. आम्ही ती फरमाईश तुमच्या नावानेशी कार्यक्रमात जरूर सामील करू. श्रोतेहो, आपल्या वैविध्यपूर्ण गीतांच्या फरमाईशींची आम्ही वाट पाहतोय, तेव्हा नक्की नक्की पत्र पाठवा आणि ऐका आपली आवड आपल्या प्रियजनांसमवेत आपल्याच आवडत्या आकाशवाणी अमरावती केंद्रावर. चला तर मग आता आपल्या रेडिओ मैत्रिणीला अवंती मोरेला अनुमती द्या. आपण पुन्हा भेटूया पुढच्या कार्यक्रमात. तोवर आपण सगळे स्वस्थ रहा, मस्त रहा, आपल्या प्रियजनांसमवेत सहकाऱ्यांसमवेत ऐकत रहा आपली आवडती आकाशवाणी अमरावती. नमस्कार.
1: गीतगुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीतगुंजन, गीतगुंजन.
2: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
3: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइन्स गारंटी के साथ.
2: पता: दस्तूर नगर, MITC रोड, अमरावती.

श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM 101.5 MHz वर प्रसार भारतीच्या वेव OTT प्लॅटफॉर्मवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. मध्यान्हचे 12 वाजता आहेत. आता वनिता मंडळ कार्यक्रम आम्ही आकाशवाणी महाराष्ट्र मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

वाहिनीवरून ठीक 12 वाजता वनिता मंडळाचा कार्यक्रम. श्रोते, वनिता मंडळाचा कार्यक्रम पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

नमस्कार मैत्रिणींनो, वनिता मंडळ या कार्यक्रमात मी सविता जिरे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. शारदीय नवरात्र म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीमधला अत्यंत

0: मंगल, पवित्र आणि शक्ती पूजेचा उत्सव. सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जन शक्तीची ही उपासना. मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी. प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत. अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत. प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत.
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना.
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही. माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली. म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं. अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना. आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशानी वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर बरं वाटेल. मी जर तुम्हाला एक उंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक गोष्टी त्या शक्तीदेवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
0: मुख्य म्हणजे इथे की शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती, शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
1: बरोबर. आता थोडस विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये 5 प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे

0: अत्यंत मंगल, पवित्र आणि शक्ती पूजेचा उत्सव, सृष्टीला चालना देणाऱ्या स्त्री तत्वाची, ऊर्जेची आणि सर्जन शक्तीची ही उपासना। मैत्रिणींनो, या शक्ती उपासनेविषयीची संपूर्ण माहिती आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपल्या भेटीला आज आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी। प्रज्ञाताई यांचं भाषाशास्त्र आणि संस्कृत या विषयामध्ये पांडित्य असून गेली अनेक वर्ष त्या अध्यापनाचं काम करत आहेत आणि त्याचबरोबर नारद मंदिर इथे त्यांनी कीर्तनाचं प्रशिक्षण घेतलं असून जवळजवळ 500 अधिक कीर्तनाचे कार्यक्रम आणि 35 जास्त प्रवचन त्यांनी सादर केली आहेत। अशा प्रज्ञाताई आज आपल्याला शक्ती उपासनेची संपूर्ण माहिती त्या सांगणार आहेत। प्रज्ञाताई, आमच्या या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत।
1: धन्यवाद आणि नमस्कार सगळ्यांना।
0: प्रज्ञाताई, सुरुवातीचाच प्रश्न की शक्ती उपासना म्हणजे काय?
1: शक्तीची उपासना ही खरं सांगायचं तर माणसा इतकी जुनी आहे असं म्हणायला हरकत नाही। माणसाला एक लक्षात आलं की काही गोष्टी या माझ्या कक्षेच्या बाहेरच्या आहेत, कुणीतरी नियंत्रित करतंय आणि मग ते नियंत्रण करणारी जी शक्ती आहे तिची उपासना करून तिला संतुष्ट करून घेणे, यातूनच वेगवेगळ्या देवता ही कल्पना आली। म्हणजे मला पाऊस हवाय आणि पाऊस काही पडणं माझ्या हातात नाहीये, मग तो पडावा यासाठी जी काही यंत्रणा कार्यरत असते त्याला मी पर्जन्य देवता असं नाव दिलं। अशा पद्धतीनं मानवी शक्तींच्या पलीकडे असणाऱ्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी त्या शक्तीची अनुकूलता मिळावी म्हणून केलेली स्तुती म्हणजेच उपासना। आणि मग त्याचे एक विविध मार्ग माणसांनी शोधून काढले की एखाद्याला बरं कशानी वाटेल, तर त्या माणसाची स्तुती केल्याने वाटेल, त्याला काहीतरी दिलं तर परवडेल।

0: वाटतील? मी जर तुम्हाला एक उंजळभर फुलं आणून दिली मोगऱ्याची तर तुम्हाला वाईट वाटणार आहे का? नक्कीच नाही, कुणालाही छानच वाटेल. अशातून एक एक एक गोष्टी त्या शक्ती देवतेला प्रसन्न करण्यासाठी केल्या गेल्या आणि त्यातून उपासना ही संकल्पना पुढे आली.
1: मुख्य म्हणजे इथे ही शक्ती उपासना म्हणजे एक स्त्री रूप आहे ते शिवशक्ती. शिवशक्तीमधली ही शक्ती उपासना.
0: बरोबर. आता थोडंसं विस्ताराने पाहायचं झालं तर प्राचीन भारतीय एकंदरीत संप्रदायांचा जर अभ्यास केला की कशा पद्धतीच्या उपासना आपल्याकडे प्रचलित होत्या तर त्यामध्ये पाच प्रकारच्या उपासना होत्या. पहिली म्हणजे शैव, शंकराची उपासना करणाऱ्या लोकांचा पंथ. दुसरं वैष्णव, विष्णूची उपासना करणारे. तिसरं शाक्त. खरं सांगायचं तर असं म्हणता येईल की शाक्त उपासना म्हणजे शक्तीची उपासना ही शैव आणि वैष्णव यांना जोडणारा एक पूल होती. कारण शक्तीची उपासना शिवाची अर्धांगिनी पार्वती या रूपातही केली जाते आणि विष्णूची अर्धांगिनी लक्ष्मी या रूपातही केली जाते. त्यामुळे शक्ती हे जे तत्व आहे हे या दोन्ही ठिकाणी आहे म्हणूनही त्याचं महत्व या तिसऱ्या उपासना पद्धती किंवा संप्रदायानंतर येतो, ती सौर उपासना. तर सौर म्हणजे सूर्याची उपासना. आणि त्यानंतर येते ती गणपत्य संप्रदायाची उपासना म्हणजे गणपती हे प्रमुख दैवत मानून केलेली उपासना. आता यातली जी शक्ती आहे ती शक्ती विविध रूपांमध्ये म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी आपण ज्याला म्हणू तीच एक शेवटची आहे, तीच एक सुरुवातीची ही आहे. जिच्यापासून सुरुवात झाली आणि जिच्यामध्ये शेवट होणार ती एकमेव शक्ती म्हणजे ही फेमिनाईन एनर्जी जिला स्त्री रूपातली शक्ती असं म्हणता येईल. आणि म्हणून तिची केलेली उपासना ही शाक्त पद्धतीची. पण ती उपासना सुद्धा वेगवेगळ्या रूपात तिला कल्पून केलेली असते. जसं तिला पार्वती म्हणून तिची पूजा केली आहे, तिची लक्ष्मी म्हणून पूजा केली आहे, नवरात्र उत्सवामध्ये तिची पूजा केली जाते, वेगवेगळ्या वेळी वर्षातल्या तिची पूजा केली जाते, उपासना केली जाते. सामान्यपणे मंगळवार आणि शुक्रवार हे सुद्धा आपण देवीचे वार मानतो. मार्गशीर्षामधले गुरुवार हे पुन्हा त्या फेमिनाईन एनर्जीचे शक्ती देवतेचे रूपातली उपासना किंवा पूजा आहे. आपण चैत्र गौर साजरी करतो ती आपण चैत्रातल्या शुद्ध प्रतिपदेपासून ते अक्षय तृतीयेपर्यंत करतो. मंगळागौरीची पूजा करतो किंवा आपण गणपती बसतो त्याच्या आदल्या दिवशी आपण जे हरतालिका व्रत करतो त्यातही पुन्हा तेच करतो. कोजागिरीच्या दिवशी पुन्हा आपण लक्ष्मी आणि कुबेराची पूजा करतो आणि लक्ष्मी पूजनाला आपण दिवाळीच्या दिवशी आपण पुन्हा लक्ष्मीची पूजा करतो. त्यामुळे या स्त्री शक्तीची किंवा या शक्ती देवतेची उपासना विविध पद्धतीनं विविध टप्प्यांवर विविध वेळामध्ये आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या गोष्टी मिळण्यासाठी आपण वर्षभर करत असतो. त्यातलाच हा नवरात्र आणि त्यावेळी केलेली उपासना हे एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे.
1: पण मग दैवत उपासनेमध्ये या शक्ती उपासनेचं नक्की स्थान कुठे आहे? मग
0: ते जर पाहायचं झालं तर देवी उपासना ही किती जुनी असावी याच्याविषयी विचार करताना हडप्पा संस्कृतीमध्ये आपल्याला मातृकेची मूर्ती आढळते आणि शिवशक्तीच्या मूर्ती त्या उत्खननांमध्ये आपल्याला आढळतात.
1: अच्छा.
0: त्यामुळे तेव्हाही शिव आणि शक्ती याचा एकत्रित स्वरूपामध्ये पूजन किंवा त्याची उपासना करण्याची पद्धत आपल्या समाजामध्ये होती. वेदामध्ये स्त्री तत्वाची उपासना, आराधना, स्तुती वेगवेगळ्या रूपात केली आहे आणि त्यामुळे तिथे असणाऱ्या ज्या दैवत आहेत त्या उषस म्हणजे पहाट, तिचं इतकं सुंदर वर्णन 20 सूक्तांमध्ये आलंय की तिचं वैशिष्ट्य म्हणजे तिची नाती बांधली आहेत. म्हणजे प्रत्येक बाई जन्माला आल्यापासून वेगवेगळ्या नात्यांनी तिच्या भोवतालच्या लोकांशी बांधलेली असते. ही कल्पना त्या उषेच्या सूक्तांमध्ये इतकी सुंदर आली. ती कुणाची तरी मुलगी आहे, कुणाची तरी सून आहे, कुणाची तरी पत्नी आहे, कुणाची तरी बहीण आहे आणि ही सगळी नाती निभावत असताना ती काय काय करतीये, ती सगळ्यांना कामाला लावतीये. कारण उषस म्हणजे प्रभात, सूर्योदयापूर्वीचा काळ, म्हणजे ती आधी येते आणि मग तिच्या पाठोपाठ सूर्य येतो. तांबडं फुटलं फटफटलं की आपण उठतो आणि कामाला लागतो, म्हणजे ती सगळ्यांना कामाला लावते. इतक्या सुंदर कल्पना त्यामध्ये आल्या आहेत. आदिती, उमा, सरस्वती, रात्री, पृथ्वी या सगळ्या रूपामध्ये वेदामध्ये सुद्धा या शक्तीची उपासना आपल्याला दिसते. ललिता सहस्रनामामध्ये तिला 1000 नावं तिची आहेत. त्यामध्ये तिला एक नाव असं आहे, तिला वेद जननी म्हटलंय. किती शक्ती, ती जी काही ऊर्जा आहे ती वेदांच्या रूपामध्ये सुद्धा

0: कथा प्रकट झाली आहे. श्री सूक्त तर आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की लक्ष्मीची आराधना करण्यासाठी जे वेदातलं सूक्त आजकाल आपण सगळेजण म्हणतो, ते म्हटल्यानंतर सुद्धा येणारी अनुभूती ही एका वेगळ्या प्रकारची अशासाठी आहे. पण ते नुसतं म्हटल्याने आपल्यामधली ही एक कुठली तरी ऊर्जेचा स्रोत, एक बटन कुठलं तरी दाबलं जातं आणि ती ऊर्जा जागी होते याचा अनुभव प्रत्येक ऐकणाऱ्या व्यक्तीलाही होत असतो. नंतरच्या वाङ्मयामध्ये सुद्धा, उपनिषदांमध्ये सुद्धा पराविद्या, ब्रह्मविद्या या सगळ्याची चर्चा आहे. देवीची किंवा या शक्तीची उपासना ही एक वेगळी पद्धत आहे उपासनेची, आणि वेगवेगळ्या पद्धतींची चर्चा इथे दिसते. म्हणजे उपनिषदामध्ये कुठे कुठे येते तर महानारायण उपनिषदामध्ये पहिल्यांदा दुर्गा या शब्दाचा उल्लेख आहे. तर अशा पद्धतीनं देवीची उपासना किती प्राचीन, तर माणूस आहे तेव्हापासून ही ऊर्जेची आराधना करतोच येतो. आणि लिखित स्वरूपातला किंवा वाङ्मयीन पुरावा म्हणायचा तर वेदांमधल्या वेगवेगळ्या ऋचा की ज्या या शक्ती देवतेविषयी बोलतात,
1: म्हणजे हजारो काळापासून ह्या शक्ती उपासनेला मान्यता मिळाली आहे, तिला तिचं महत्व तेव्हापासून अधोरेखित आहे. आणि अशी मग ही अगदी पुराण काळापासून चालत आलेली ही शक्ती उपासना, मग याची वैशिष्ट्ये अजून काय सांगता येतील?
0: देवी उपासनेची, शक्ती उपासनेची वैशिष्ट्ये जर सांगायची तर पहिलं असं की या शिवशक्तीची आराधना ही बऱ्याचदा एकत्रितपणे केली जाते. आणि यामागचा हेतू असा आहे की सगुणाच्या उपासनेतून, सगुण म्हणजे समोर असणारी देवीची मूर्ती, तिचं चित्र, त्या रूपाकडून आपल्याला तिच्या निर्गुण रूपाकडे म्हणजे सूक्ष्म रूपाकडे जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून आधी ती सगुणाची उपासना केली जाते. त्यामुळे स्थूल आणि सूक्ष्म अशा दोनही रूपात ती केली जाते.
1: अच्छा,
0: आता स्थूल म्हणजे काय? तर मूर्तीची उपासना, चित्राची उपासना, पूजा करणं, यंत्राची उपासना. आता श्री यंत्र नावाचं एक यंत्र आपल्या अनेकांच्या घरामध्ये किंवा पूजेमध्ये असतं, तर ही यंत्र वेगवेगळी आणि त्या माध्यमातून केलेली उपासना ही झाली स्थूल उपासना. आणि सूक्ष्म म्हणजे काय? तर त्या देवतेला प्रसन्न करणाऱ्या मंत्रांची बीजाक्षर.
1: अच्छा,
0: म्हणजे रीम क्लीम ही बीजाक्षर आहेत. तर कित्येकदा बीजाक्षरांच्या वारंवार उच्चारणामधून सुद्धा पूजा केली जाते, संपूर्ण मंत्र न म्हणता किंवा मंत्र म्हणून केली जाते, मानसिक जप करून, मनातल्या मनात जप करून केली जाते. या व्यतिरिक्त लय योग आणि कुंडलिनी अशाही काही तांत्रिक मार्गातल्या आणि थोड्याशा क्लिष्ट वाटणाऱ्या अशा उपासना पद्धती आहेत. पण अर्थातच या ज्या तंत्रोक्त आणि क्लिष्ट अशा उपासना पद्धती आहेत, या आपल्या आपल्या मनांनी आपल्याला करता येत नाही. त्याला कुणीतरी त्या मार्गातला ज्येष्ठ गुरु समोर हवा की ज्यांनी आपल्याला ती दीक्षा द्यायला हवी. श्री विद्या, त्याची दीक्षा दिल्याशिवाय ती नाही करताय. त्यामुळे अगदी सोपं नामस्मरण करणं आणि स्तोत्र म्हणणं, पूजा करणं, इथपासून ते या क्लिष्ट पद्धतींपर्यंत अशी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या साधनांची उपलब्धता आपल्याला आहे या शक्ती देवतेची उपासना करण्यासाठी.
1: वा प्रज्ञाताई, मला आता एक सांगा की ही शक्ती उपासना जी आपण करतो त्या उपासनेची माहिती सांगणारे काही ग्रंथ आपल्याकडे आहेत का?
0: हो,
1: काही स्तोत्र पण आहेत का?
0: आहेत ना, अतिशय विपुल वाङ्मय या विषयावर आपल्याला उपलब्ध आहे की जे सामान्य माणसालाही चटकन हाताशी उपलब्ध होऊ शकेल. ग्रंथांमध्ये जर पाहायचं झालं तर काही शाक्त पुराणं आहेत. शाक्त म्हणजे शक्ती देवतेला प्रमुख स्थान असणारी अशी पुराणं, आणि त्यामध्ये त्याविषयीची उपासना गोष्टी अशा काही आल्यात. त्यामध्ये मार्कंडेय पुराण, त्यानंतर देवी भागवत, देवी पुराण आणि कालिका पुराण, ही चार प्रमुख पुराण आहेत की ज्यामध्ये फक्त शक्ती देवता हेच प्रमुख दैवत आहे. त्यानंतर काही शाक्त उपनिषद सुद्धा आहेत, आणि त्यामध्ये केनोपनिषद की देवीला केंद्रस्थानी मानून केलेली उपासना याविषयीचं वर्णन त्यात आहे. या व्यतिरिक्त बाणभट्ट नावाचा एक कवी होता, त्यांनी चंडी शतक नावाचं एक देवीची स्तुती करणारं 100 श्लोकांची एक रचना त्यांनी केली आहे. काहीसे क्लिष्ट आहेत ते श्लोक पण अतिशय सुंदर आहेत. त्या व्यतिरिक्त दुर्गा सप्तशती नावाचा एक ग्रंथ आहे. सप्तशती म्हणजे 700 श्लोकांचा समूह. तर अशी दुर्गा सप्तशती आहे ज्यात पुन्हा देवी, तिचे पराक्रम, तिची गुणवैशिष्ट्य. पण हे सगळे ग्रंथ जे आहेत हे मोठे आहेत तुलनेने, आणि म्हणून काही असे ग्रंथ आहेत की ज्यामध्ये तुलनेने लहान आहेत आणि म्हणण्यासारखे आहेत. त्यामध्ये शंकराचार्य

रचलेली स्तोत्र. ती स्तोत्र म्हणायला लागलं की निर्माण होणारी जी ऊर्जा आहे ती इतकी विलक्षण आहे आणि त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊ शकतो. आता कनकधारा स्तोत्र नावाचं हे 18 श्लोकांचं एक छोटस स्तोत्र आहे. अतिशय सुंदर आहे आणि त्याची एक गोष्ट प्रत्येकाला लक्षात येण्यासारखी किंवा रिलेट होण्यासारखी आहे. असं म्हणतात की एक व्यक्ती एक गृहस्थ होता आणि त्याच्या घरामध्ये अजिबात काही संपत्ती नव्हती, खूप दारिद्र्य होतं आणि दारामध्ये कोणीतरी काहीतरी मागायला आलं, त्यावेळी घरात काही नाही म्हणून देता येत नव्हतं आणि म्हणून ती स्त्री अतिशय दुःखी झाली घरातली की अरे मी काहीच देऊ शकत नाही कारण माझ्याकडे काही नाही. आणि मग केलेली ही रचना, तिच्या दारात उभं राहून जी व्यक्ती दारात भिक्षा मागायला आली होती तिने केलेली ही रचना आणि त्या रचनेनंतर सोन्याच्या मोहरांचा पाऊस पडला. ही गोष्ट कितीही आश्चर्यकारक वाटली तरी ते स्तोत्र जेव्हा आपण म्हणतो ना त्याचा गोडवा, त्या शब्दांचे आघात, त्यातनं निर्माण होणारी ऊर्जा ही इतकी विलक्षण आहे. त्यातला पहिला श्लोक आपण ऐकूया म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती गोड आणि किती सुंदर ते स्तोत्र आहे. अंगम हरे पुलक भूषण

0: वाह
1: म्हणजे
0: वाह
1: मला
0: सुंदर.
1: ही देवी प्रसन्न होवो आणि तिनं मला भरभरून धनधान्य संपत्ती देवो हे प्रत्येकाच्या मनात येतं. हे स्तोत्र आपल्याला म्हणणं, कारण 18 श्लोकांचं आहे, पर ते आपल्याला म्हणणं अवघड वाटत असेल तर ते शिकवणारी ही माहिती आजकाल आपल्याला खूप वेगवेगळ्या माध्यमांवर उपलब्ध आहे, त्यामुळे आपण ते शिकू शकतो, म्हणू शकतो. असंच आणखीन एक स्तोत्र की जे शंकराचार्यांचं आहे, सौंदर्य लहरी नावाचं, आणि त्या सौंदर्य लहरीवरती ज्या वेगवेगळ्या स्पष्टीकरणात्मक ग्रंथ लिहिले गेले त्यामध्ये त्या प्रत्येक श्लोकासाठी एक आकृती सांगितली गेली जी तंत्रमार्गातली आहे. तर अनेक वेळा असाही प्रयोग करून बघता येईल की त्या सौंदर्य लहरीचे श्लोक आपण म्हणत किंवा ऐकत असताना त्या पद्धतीची आकृती रांगोळीच्या रूपात आपण काढू शकतो. आणि हे जे सौंदर्य लहरी नावाचं स्तोत्र आहे याच्यामध्ये शिव आणि शक्ती या दोनहींची उपासना केली आहे. त्यातला एक श्लोक आपण पहिला बघूया, अतिशय सुंदर आहे. शिव शक्त्यायुक्त यदि भवति शक्ता प्रभवितुम न देवं देवो न खलु कुशलः स्पन्दितुमपि अतस्त्वामाराध्यां हरिहरवेञ्चादिभिरपि प्रणन्तुं स्तोतुं वा कथम कृत पुण्यः प्रभवति.
0: फार सुंदर.
1: आणि अशाच सारखं आणखीन एक स्तोत्र की ज्याविषयी मला आपल्या सख्यांना सांगायला नक्की आवडेल की ललिता सहस्रनाम नावाचं एक स्तोत्र आहे. आता वास्तविक पाहता एखाद्याला असं वाटू शकेल की देवीची हजार नावं ती म्हणली फक्त तर कायच होणार आहे, पण खरं सांगायचं ना तर हे देवीच्या विशेषणांचे जे शब्द आहेत 1000 ते अशा पद्धतीनं स्तोत्रात गुंफलेत की ते म्हणत असताना किंबहुना ते फक्त कानावर पडत असताना सुद्धा एक विलक्षण ऊर्जेची निर्मिती होते. आणखीन एक त्याला आयाम असा आहे की देवीची ही 1000 विशेषण म्हणजे तिच्या व्यक्तिमत्वाचे 1000 आयाम आहेत. आपल्या प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाला असे अनेक आयाम आहेत आणि त्या प्रत्येक आयामानुसार, त्या प्रत्येक रूपानुसार आपण वेगळ्या वेगळ्या असतो. आपण मैत्रिणीशी बोलताना वेगळ्या असतो, घरात ज्येष्ठांशी बोलताना वेगळं असतो, मुलांशी बोलताना वेगळं असतो, नवऱ्याशी बोलताना वेगळं असतो, आपल्या कामाच्या ठिकाणी आपण वेगळ्या असतो. त्यामुळे आपली ही अनेक रूप आहेत आणि या रूपांनुसार आपल्याला आपले गुण किंवा आपले त्या दोषांवर मात करायला लागते आणि गुणांचा वापर करायला लागतो. देवीची ही 1000 रूप, 1000 गुण म्हणजे 1000 शक्यता आहेत. या शक्यता आपल्यातही आहेत. समोरची व्यक्ती माझ्याशी गोड सरळ साध बोलली तर मी सरळ साध गोड बोलू शकते. समोरची व्यक्ती माझ्याशी नाटकीपणे काहीतरी टोचायच्या उद्देशाने बोलली तर मी खोट खोट गोड बोलूनही तिला उत्तर देऊ शकते. हो हो कळलं हो, आपण म्हणतो की असं कितीतरी वेळा एकमेकींना. हेच एखाद्याला सुनवायचं असेल

0: तर त्या शब्दांमध्ये येणारा टोचरेपणा, कठोरपणा हाही मी आणू शकते. म्हणजे काय तर या सगळ्या माझ्या अभिव्यक्तीच्या शक्यता आहेत. फक्त कुठे काय कसं वापरायचं यासाठी काय हवं तर माझी समतोल बुद्धी. आणि म्हणून ही जी देवीची विशेषण आहेत ही इतकी सुंदर आणि इतकी बोलकी आहेत ना की बाईला काय काय लागतं कुठल्याही बाईला तशी ती सगळी वैशिष्ट्ये आहेत. मला असं वाटतं की ती वैशिष्ट्य देवीची म्हणून म्हणत असताना आपल्यातली ती शक्तीची जाणीव आणि तिचा जागर या दोन्ही गोष्टी होतील. एक ना फार छान विशेषण आहे ते आहे नित्य तृप्ता असं देवीला म्हटलंय ललिता सहस्रनामाच्या 154 श्लोकात. तर आता ती सतत समाधानी आहे. आपण जरी कधीतरी विचार केला ना की माझ्या आयुष्यात मी समाधानी आहे अशा कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत. कदाचित मला मिळालेली संपत्ती असेल की मला जे काही मिळालंय त्यात मी समाधानी आहे. कदाचित मला अतिशय हुशार आणि सद्गुणी आणि सुदृढ मुलं मिळाली आहेत यासाठी मी समाधानी असेल. कदाचित एखादी काहीतरी गोष्ट माझ्याकडे नाहीये पण माझ्या घरातली माणसं खूप समजूतदार आहेत यासाठी मी समाधानी असेल. तर मी समाधानी कशासाठी आहे ह्याचा विचार जर आपण केला तर देवीचं हे विशेषण आपल्याला खरंच कळलं. आणखीन एक फार छान विशेषण आहे आणि मला वाटतं की प्रत्येक स्त्रीला, स्त्रीलाच काय खरं तर प्रत्येक माणसाला हे गरजेचं आहे. पण कधी कधी असं होतं की स्त्रिया संवेदनशील असतात त्यामुळे लहान लहान गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि त्याचा त्रास स्वतःला करून घेतात. आणि त्यासाठी देवीचं एक विशेषण आहे परमंत्र विभेदिनी 153 श्लोकात हे आलंय. याचा अर्थ असा की ती सतत सकारात्मक विचार करणारी आहे. आता ही गोष्ट तुम्हाला मला आपल्या सगळ्या सख्यांना किती गरजेची आहे की कुठलाही प्रसंग घडला तर आपण तो बदलू शकतो का? नाही. जर बदलू शकत असलो तर तो बदलावा आणि नाही तर त्याकडे सकारात्मकपणे पाहावं. हा गुण जो देवीमध्ये आहे तो किती बरं गरजेचा आहे. आणखीन एक विशेषण आहे आणि ते मला फार आवडतं. ते 150 श्लोकामध्ये आलेलं ललिताचं विशेषण आहे. मंत्रिणी न्यस्त राज्य धुहु असा तो शब्द आहे. शब्द अवघड वाटला तरी त्याचा अर्थ असा आहे की आपल्या अंगावरच्या जबाबदाऱ्या योग्य व्यक्तींकडे सुपूर्त करणारी हे तिचं विशेष आहे. आणि हे जे कामाचं डेलिगेशन आहे हे प्रत्येकाला जमतच असं नाही पण ते जमल्यानं आपलं आयुष्य सुखाचं होऊ शकतं. शाळेतनं घरी आलेल्या मुलांनी आपला डबा जर बॅगमध्येच ठेवला आणि तो दुसऱ्या दिवशी आपल्याला काढून घासायला लागला तर आपली जी चिडचिड होते त्यापेक्षा त्या मुलाला थोड्या कडक शब्दामध्ये त्याचं काम जर सोपवलं की शाळेतून आल्यावर चप्पल काढली की तत्क्षणी आपला डबा काढायचा आणि विसळून सिंकमध्ये ठेवायचा तर आपलं आयुष्य किती सुखाचं होईल.
1: खरं
0: त्यामुळे काम सोपवणं
1: आणि विश्वास ठेवणं की तो व्यवस्थित करेलच.
0: तर हे असे कितीतरी देवीमधले सद्गुण आहेत जे आपल्यामध्ये आल्यानं आपल्यालाही फायदा होणार आहे आणि म्हणून ती ऊर्जा मिळवण्यासाठी ह्या स्तोत्रांचं पठण करावं हे उत्तम. पण समजा पठण नाही जमलं तर किमान आपण श्रवण करू शकतो.
1: बरोबर.
0: आणि आपण ते कानावर पडून आपल्या भोवतीच्या वातावरणामध्ये सुद्धा ती ऊर्जा अनुभवू शकतो.
1: आणि मला असं वाटतं ना की हे जे काही ललिता सहस्रनाम स्तोत्रातली जी काही नावं आहेत ना या नावाचा जर तुम्ही खरंच आधी अर्थ लक्षात घेतला तर त्याचा मला वाटतं जास्त तुम्हाला फायदा होईल.
0: अगदी खरंय. अगदी साधी गोष्ट, त्याच्या स्तोत्राच्या सुरुवातीला ध्यान देवीचं केलं जातं.
1: हा.
0: आणि त्याच्यात उद्देश असा आहे की आपल्या डोळ्यासमोर मनश्चक्षूंसमोर ती मूर्ती यावी आणि ती आली ना की त्या क्षणापासूनच त्या ऊर्जेचा अनुभव येतो. काही काही गोष्टी ना मैत्रिणीनो मी सांगायच्या तुम्ही ऐकायच्या किंवा वाटलं तर करून बघायच्या अशा नसतात. त्या करून बघाव्या आणि मग जो अनुभव येतो ना मग ठरवावं की मला हे पटतं आहे किंवा मला करावं वाटतंय की नाही. तर एक प्रयोग म्हणून हा अनेकांनी करून बघा आणि तुमचा काय जो अनुभव आहे तो तुम्ही नक्की शेअर करा. कारण मला खात्री आहे त्यातल्या बऱ्याच जणींना सकारात्मकच अनुभव येईल. ज्या दिवशी आपल्याला थोडस कमी एनर्जी आहे, आपण आज दमलोय असं वाटत असतं, त्या

0: शुभेच्छा. स्वतःला आवडेल अशा रंगाचे कपडे घाला, छान तयार व्हा आणि यातला एक श्लोक लावून किंवा तो श्लोक म्हणून डोळे मिटून त्या ऊर्जेचा अनुभव घ्या.
1: बर,
0: या ध्यानाचा जो श्लोक आहे तो मला अतिशय आवडतो ललिता सहस्रनामातला, तो आपण आपल्या सख्यांना ऐकूया. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोळे मिटून डोळ्यासमोर देवीचं रूप आणायचा प्रयत्न करा की अतिशय रेखीव, अतिशय प्रमाणबद्ध आणि अतिशय आकर्षक अवयव असणारी प्रसन्न मुद्रेची, जिच्या डोळ्यामधनं फक्त प्रेम, वात्सल्य, करुणा हेच गुण प्रतीत होत आहेत, आणि जिनं लाल रंगाचे कपडे घातले तशी देवी आपल्या डोळ्यासमोर आणा.

0: मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आपल्या या कार्यक्रमात. आणि आज आपल्या भेटीला आले आहेत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी, आणि त्यांच्याकडनं आपण जाणून घेतो आहोत शक्ती उपासनेविषयी. ह्या शक्तीची उपासना करण्याची काही विशिष्ट अशी पद्धत आहे का? म्हणजे आता सध्याच्या काळात की जेव्हा आपल्या सगळ्या मैत्रिणी बाहेर पडतात किंवा घरातल्या कामामध्ये सुद्धा खूप स्ट्रेस वगैरे आहे, तर ह्या आधुनिक काळामध्ये ती कशा पद्धतीने केली पाहिजे?
1: प्रामुख्यानं एक गोष्ट मला सगळ्यांना आवर्जून सांगायची आहे, ती म्हणजे आपण मगाशी बघितलं की आपली अनेक रूप असतात, आपले प्रत्येक वेळेचं वागणं वेगळं असतं, आपले स्वभाव वेगळे वेगळे असतात, आणि अनेक सख्यांना आपल्या स्वतःच्या स्वभावातले बदल आणि स्वतःच्या स्वभावातले आयाम याची सुद्धा जाणीव असते. तर त्यामुळे आपण आणखीन एक देवीशी जोडणारा धागा आपल्यातला लक्षात घेऊया की आपल्या स्वभावाचे जसे अनेक कंगोरे, आपले वेगवेगळे मूड्स, तसं देवी सुद्धा प्रामुख्यानं दोन रूपात आढळते, आणि त्या दोन रूपातल्या देवीची अनेक रूप आहेत पुढे. पहिला प्रकार म्हणजे तिचं सौम्य रूप, आणि दुसरं म्हणजे तिचं क्रूर रूप. दोन्ही देवीच आहेत. सौम्य रूप हे पांढरा रंग किंवा तिची कलात्मकता यातनं दिसतं. आता या सौम्य रूपातलाच एक आविष्कार म्हणजे सरस्वती डोळ्यासमोर आणा, की तिचे कपडे, तिने घातलेले दागिने, या सगळ्याचं रूप डोळ्यासमोर आलं तरी शांत आणि सौम्य वाटतं. किंवा लक्ष्मी, ती देणारी आहे, पार्वती, ही सगळी सौम्य रूप आहेत. आणि जी क्रूर किंवा उग्र रूप आहेत, क्रूर म्हणण्यापेक्षा सुद्धा उग्र, ती दुष्ट शक्तींचा संहार करणारी, वाईट गोष्टी घालवणारी, त्यामुळे काली, काळा रंग, संहार हे त्या रूपांचं वैशिष्ट्य आहे. ही दोनही रूप त्या एकाच शक्तीची आहेत. जशी आपल्यामध्ये अनेक शक्यता आहेत, आपण मगाशी म्हटलं की 1000 रूप म्हणजे 1000 शक्यता, त्या या अशा. याची उपासना करायच्या सामान्य पद्धती म्हणजे काय? तर देवीची पूजा करणं, देवीसाठी काही स्तोत्र किंवा मंत्र म्हणणं, आणि तिसरा एक टप्पा म्हणजे जो तंत्र मार्गात वापरला जातो तो म्हणजे काही भौ

0: आकृत्यांच्या सहाय्याने केलेलं ध्यान, मगाशीनी आपण कुंडलिनीचा सुद्धा उल्लेख केला, इतकी वरच्या दर्जाची क्लिष्ट स्वरूपाची साधना प्रत्येकाला जमेल असं नाही, पण आपण स्वतःसाठी किमान थोडं थांबून ध्यान म्हणजे काय, तर आपण स्थिर होऊन एखाद्याच गोष्टीचा सकारात्मक पद्धतीनं आणि शांतपणे केलेला विचार. आता मैत्रिणींसाठी जर सांगायचं तर मला एक गोष्ट असं वाटतं की सकाळी उठल्यापासून घड्याळाच्या काट्यानुसार आपण असंख्य कामं करत असतो आणि आपण जी कामं करतो त्या व्यतिरिक्त कितीतरी कामांचा विचार आपण करत असतो. म्हणजे प्रत्यक्षात मी एक भेंडीची भाजी करताना दिसले तरी त्याआधी मी माझ्या फ्रीजमध्ये असलेल्या चार भाज्या रिजेक्ट करून त्या का नाही करायच्या आणि ही करायची तर ही कशी करायची यावर विचार केलेला असतो. त्यामुळे आपण आपल्या शरीराबरोबर आपलं डोकंही खूप दमवत असतो विचार करून. कधी कधी आपण अतिरिक्त विचार करून न घडलेल्या घटनांचा सुद्धा ताण घेत असतो. तर या सगळ्या ताणापासून स्वतःला बाजूला ठेवून एक पॉज घेणं, अतिशय शांतपणे स्वतःबरोबर संवाद करणं, या गोष्टींनी सुद्धा आपल्यामध्ये असणारे काही दैवी गुण आपण ऍक्टिवेट करू शकू.
1: वा वा,
0: या संबंधामध्ये मला एक गोष्ट आवर्जून आठवलेली सांगावी वाटते. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतायत की या जगामध्ये मी कुठे कुठे आहे आणि कशा रूपात आहे ते सांगत असताना ते म्हणतायत की स्त्रीमध्ये देव कुठल्या रूपात आहे, तर त्यांनी 7 गुण सांगितलेत. कीर्ती श्रीरुवाक चनारीणाम स्मृतीर मेधा धृती क्षमा. या रूपामध्ये मी प्रत्येक स्त्रीमध्ये आहे. हा श्लोक वाचला ना तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की याचं विवेचन खूप वेळा खूप ठिकाणी वेगवेगळ्या लोकांनी केलंय, तर त्या सगळ्याचा आढावा घेऊन असं वाटलं की प्रत्येक बाईला बाई म्हणून जन्माला घालताना हे 7 गुण आपल्याला दिलेलेच आहेत. पण मग प्रत्येकात ते गुण दिसत का नाहीत? प्रत्येक जण क्षमा का नाही करू शकत? आता आधुनिक भाषेत बोलायचं झालं तर मी एक मोबाईल घेतला, माझ्या मोबाईलमध्ये सिम कार्ड घातलं, पण मी जर ते सिम ऍक्टिव्हेट केलं नाही तर ते चालणार नाही. तसं माझ्यामध्ये असलेले हे 7 गुण आहेत, पण ते जर योग्य वयात ऍक्टिव्हेट झाले नाही तर क्षमा सुद्धा करता येते, क्षमा करूनही आनंद मिळतो, क्षमा करूनही समाधान मिळतं हे मला कळणारच नाही. असे प्रसंग माझ्या आयुष्यात कितीतरी वेळा येणार आहेत की जेव्हा हे 7 गुण मला वापरायला लागणार आहेत, पण ते ऍक्टिव्हेट असले तर वापरता येणार. खूप खूप वर्षापूर्वी घरामध्ये आणून ठेवलेले सेल आज आपण अचानक रिमोट मध्ये घालायला घेतले तर ते चालणारच नाहीत, कारण त्याची शक्ती निघून गेली आहे. तसं आपल्यामध्ये असणाऱ्या या गुणांची शक्ती ऍक्टिव्हेट करणं, त्यांना चार्ज करणं, याच्यासाठी या स्तोत्रांचा खूप मोठा उपयोग आहे. आणि ती आपण म्हटली तर उत्तम, नाही तर किमान ऐकत राहावी, कारण त्या स्वरांचा, त्या शब्दांचा, त्या आघातांचा हा संस्कार होऊन आपल्यातली ऊर्जा नक्कीच जागी होणार आहे.
1: अजून पुढचा प्रश्न, म्हणजे आता तुम्ही जेवढं सांगताय तेवढं अजून अजून असं वाटतं की अजून तुमच्याकडनं काहीतरी समजून घ्यावं, अजून माहिती करून घ्यावं. तर पुढचा प्रश्न असा की आपल्या मैत्रिणी ह्या कशा पद्धतीने हे सगळं आत्मसात करू शकतात? म्हणजे हो, माझ्याकडे त्या शक्ती आहेत, मी ते ऍक्टिव्हेट करायच्या आहेत, मला ती उपासना करायची, पण मी काय करू, कशा पद्धतीने करू, किंवा त्याच्यावर थोडासा प्रकाश नक्कीच पाडलेला आवडेल.
0: अगदी बोलूया. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीला एक 9 कौशल्य येण्याची फार गरज आहे या नव्या काळात.
1: बर,
0: कारण कसं आहे, आपण काळ ज्या पद्धतीनं बदलतोय, नातेसंबंध ज्या पद्धतीनं बदलत आहेत, माणसं ज्या पद्धतीनं बदलत आहेत, ते बदलू नाही शकत, ते थांबवू नाही शकत. मग आपण काय करू शकतो? तर आपल्यातल्या त्या ऊर्जा ऍक्टिव्हेट करून या सगळ्याकडे बघायची आपली नजर बदलू शकतो.
1: बरोबर,
0: आपली जाणीव बदलू शकतो. आणि त्या दृष्टीनं मला असं वाटतं या नवरात्राच्या 9 दिवसांच्या निमित्तानं आपण जाणून घेऊया की कुठली 9 कौशल्य प्रत्येक स्त्रीमध्ये असायला हवे. आणि खरं सांगायचं तर ही 9 कौशल्य आत्मसात करणं अजिबात अवघड नाही, त्यातली एक 4-5 तर प्रत्येक बाईमध्ये असणारच आहेत. मग काय करायचं, तर कुठली आहेत त्याला खूण करायची आणि जी नाहीत त्यासाठी मी काय करू शकते याचा विचार करायचा.

0: पहिलं कौशल्य म्हणजे वित्त कौशल्य. प्रत्येकच जण पैसा कमवत असेल असं नाही, पण पैसा हाताळत असते.
1: बरोबर.
0: मग तो पैसा हाताळत असताना आपण कशा पद्धतीनं तो हाताळावा आणि आपल्या हौशी पुरवण्यासाठी तो सन्मार्गाने आलेलाच आहे ना याची कशी खात्री करावी, हे आपण विचार करणं म्हणजे वित्त कौशल्य आत्मसात करणं. दुसरं तंत्र कौशल्य. आपली मुलं तंत्रज्ञान ज्या सहज पद्धतीनं वापरतात त्या सहज पद्धतीनं आपण वापरू शकणार नाही, पण आपल्या हितासाठी आणि आपली मुलं कशाला सामोरं जात आहेत हे कळण्यासाठी आपल्याला तंत्र कौशल्य यायला हवं. त्यामुळे ते मला लागत नाही असं न म्हणता आपण ते शिकून घ्यायला हवं. त्याची गरज आपल्याला आहे. लहान सहान गोष्टींसाठी आपण लोकांवर अवलंबून राहणं हे त्यातनं संपू शकतं.
1: बरोबर.
0: तंत्र कौशल्यातला एक छोटासा आयाम असा की ज्या गोष्टी आपण रोज वापरतो, म्हणजे अगदी गॅस म्हणा किंवा आपला मिक्सर म्हणा, की आपल्याला रोज लागतात आणि त्याची गरज आपल्या इतकी घरातल्या कोणालाच नसते.
1: बरोबर.
0: या छोट्या छोट्या गोष्टींचं मेकॅनिझम काय आहे हे जाणून घेणं सुद्धा तंत्र कौशल्य. म्हणजे एखादी इंजिनियर झालेली बाई असेल पण तिनं नोकरी केली नाही आणि पैसे कमावले नाही, तरी तिचं ते इंजिनियरचं डोकं ती या गोष्टी जाणून घ्यायला नक्की वापरू शकेल. हे झालं तंत्र कौशल्य. तिसरं आपल्या आणि आपल्या घराच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी असणारं सायबर सुरक्षा कौशल्य.
1: अच्छा, ग्रेट.
0: कारण कुणीतरी आपल्याला एखादा फोन करून तुम्ही लकी विनर आहात म्हणायचं आणि आपण त्या भूलथापांना बळी पडून काहीतरी करून पैसे घालवून बसायचं, ही वेळ आपल्यावर येऊ नये म्हणून सख्यांनो नव्या काळामध्ये हे सायबर सुरक्षा कौशल्य प्रचंड गरजेचं आहे आपल्या सगळ्यांना. चौथं कौशल्य, चालवण्याचं कौशल्य. आता काय चालवायचं? तर सगळ्यात पहिल्यांदा आपलं शरीर योग्य पद्धतीनं चालवण्यासाठी काय हवं ते गरजेचं. दुसरं म्हणजे प्रत्येक स्त्रीला वाहन चालवता येणं हे कौशल्य खरंच खूप गरजेचं आहे. पण नुसतं चालवणं नाही तर बारीक सारीक काहीतरी झालं असेल तर आपण रस्त्याच्या कडेला गाडी घेऊन किमान विचार करू शकलो पाहिजे की काय बरं माझ्या गाडीला झालं असेल, इतपत चालवण्याचं कौशल्य यायला हवं. आणि घर चालवण्याचं कौशल्य तर अंगभूत असतं, ते आपण वर्षानुवर्षाच्या अनुभवातनं शिकतच गेलेलो असतो, मधनं मधनं त्याला फक्त रिफ्रेश करायला हवं एवढं नक्की. पाचवं कौशल्य, पाक कौशल्य. तेही करून घालणं आणि करणं हे नैसर्गिकरित्या प्रत्येक बाईला वाटणाऱ्या भावना आहेत, त्यामुळे प्रत्येकीमध्ये पार्वती अन्नपूर्णा रूपामधली आत आहेच. फक्त प्रत्येक वेळी काहीतरी करत असताना आपला राग, आलेला कंटाळा, झालेली दमणूक, झालेली चिडचिड काही वेळासाठी तरी बाजूला ठेवून प्रेमाने जर ती गोष्ट करू शकलो तर त्याचा परिणाम ते खाणाऱ्या सगळ्यांवर होणार आहे, एवढं लक्षात ठेवलं तरी ते पाक कौशल्य नक्की विकसित होईल. सहावं कौशल्य, मैत्री जाल कौशल्य. आपल्या कुठल्याही अडीअडचणीला, संभ्रमाच्या परिस्थितीमध्ये आणि प्रत्यक्ष गरज हवी असताना आपण ज्यांना फोन करून किंवा हाक मारून बोलवू शकू अशा एक चार पाच तरी जवळच्या मैत्रिणी आपल्याला आहेत का, आणि ज्या खऱ्या मैत्रिणी की कुठल्याही प्रसंगाला आपल्याला जज न करता मदत करणाऱ्या, तर अशा मैत्रिणी जमवणं हे सुद्धा एक कौशल्य आहे. सातवं कौशल्य, स्वप्रेम कौशल्य. ते जोपासत असताना आपण कुठलाही गुन्हा करत नाही हे आपल्या मनाला पटवून देणं, त्यामुळे स्वतःवर प्रेम करणं, स्वतःला जाणून घेणं याविषयीचं विकसित केलेलं कौशल्य. आठवं कौशल्य, निवड कौशल्य. बऱ्याचदा असं होतं की काही निर्णय आपल्यासाठी लोकांनीच घेतलेले असतात म्हणून आपल्याला निवड करण्याची संधीच मिळत नाही.
1: बरोबर.
0: आणि त्यातून अनेक जणींना आपणही निवड करू शकतो ही भावनाच संपून जाते. त्यामुळे निवड करण्याचं कौशल्य आपण जर विकसित केलं हळूहळू, खरं सांगायचं ना तर याला वेगळं कौशल्य म्हणून जरी नाही म्हणलं तरी अनेकदा आपण ते करत असतो, फक्त ते जाणीवपूर्वक करणं.
1: बरोबर.
0: म्हणजे आज मला जर उठायला उशीर झालाय तर माझ्या हातात कमी वेळ आहे तर कुठली भाजी पटकन होईल हे आपण योग्य निवडतोच की.
1: बरोबर.
0: कारण आपल्याला आपल्या मर्यादा माहिती असतात, आपल्याला बंधनं माहिती असतात, पण फक्त ते जाणीवपूर्वक अन्य गोष्टींसाठीही

ना की मला अमुक करणं शक्य आहे, अमुकही करणं शक्य आहे, पण यातलं मी हे जाणीवपूर्वक निवडती आहे. अशा पद्धतीनं केलं तर गणित आणि आपल्याला येणारा अपराधी भाव जाणं नक्की सहज शक्य होईल. आणि अखेरचं कौशल्य ज्याचा मगाशी आपण ललिता सहस्रनामातल्या एका नामाच्या संदर्भामध्ये आपण उल्लेख केला, नववं कौशल्य म्हणजे आपल्या हातातली कामं सोपवण्याचं कौशल्य. आणि ते सोपवत असताना मगाशी ताई तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला विश्वास ठेवायला लागणार की समोर

0: म्हणजे आपल्या हातातली कामं सोपवण्याचं कौशल्य. आणि ते सोपवत असताना मगाशी ताई तुम्ही म्हणालात तसं की आपल्याला विश्वास ठेवायला लागणार की समोरची व्यक्ती ते करेल. हा आता आपल्याला 100% हवं असेल तर ती कदाचित 60% करेल, 70% करेल, पण आपणच सगळं करण्याच्या अट्टहासाने आपण जे शरीराला आणि मनाला दमवतो ते तरी कमी होईल.
1: बरोबर.
0: त्यामुळे काम करून घेणं हे काम करण्याच्या कौशल्या इतकंच महत्वाचं कौशल्य आहे. आणि ते प्रत्येकामध्ये असतच असं नाही, पण ते आत्मसात करणं आणि ते डेव्हलप करणं आपल्या स्वतःच्या सुखासाठी फार गरजेचं ठरू शकतं.
1: मला असं वाटतं ना की आपण किती कष्ट करतो हे पण समोरच्याला त्यातनं आपोआप कळेल. तुम्ही काम सोपवलं कळेल त्या व्यक्तीला पण की खरंच ही बाई
0: हे करण्यासाठी काय करायला लागतं. अर्थातच त्या प्रत्येक वेळी आपल्याला कडक शब्द वापरून किंवा अतिशय काटेकोरपणे सांगून सर्व सूचना देऊन असं करण्याची गरज
1: नाहीये.
0: कधीतरी सोडून द्यावी एखादी गोष्ट. एखाद दिवशी इकडे तिकडे झाल्याने काही होत नाही हे मनाला पटवावं आणि त्यातलं सुख मात्र नक्की मिळेल.
1: ते सुख घेण्याचा पण प्रयत्न करा, तेव्हा आनंदी वातावरण नक्कीच निर्माण होईल.
0: नक्की.
1: छान, अतिशय सुंदर असे खूप छान तुम्ही पद्धतीने सांगितलं. आणि आपल्या सगळ्या मैत्रिणींकडे ही सगळी कौशल्य नक्कीच आहेत आणि त्याचा वापर किंवा ती कशी वाढतील यासाठी आपल्या मैत्रिणी नक्की प्रयत्न करतील.
0: अगदी नक्की.
1: आज प्रज्ञाताई तुम्ही इथे आलात आणि अतिशय सुंदर अशी ही शक्ती उपासनेविषयीची माहिती आम्हाला दिलीत. तुमचे अगदी मनापासून आभार.
0: धन्यवाद. आज तुमच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं अनेक सख्यांपर्यंत मी पोहोचू शकले आणि मला खात्री आहे की यातले काही उपाय त्या नक्की करून बघतील आणि जास्त आनंदी होतील. आणि नवरात्रानंतर या ऊर्जेचा जागर प्रत्येक बाईच्या घरामध्ये तिच्या मनामध्ये नक्की होईल.
1: वा, धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आत्ताच आपण ऐकलीत डॉक्टर प्रज्ञा कुलकर्णी यांनी शक्ती उपासनेविषयीची सांगितलेली संपूर्ण माहिती. ही माहिती हा झालेला संवाद तुम्हाला नक्की आवडला असेल अशी खात्री आहे. मैत्रिणींनो, स्त्री शक्तीची अनेक रूप, अनेक आयाम आणि अनेक गुणांनी युक्त असं तिचं रूप. कार्यक्रमात यानंतर अशाच एका सरस्वतीला आपण भेटणार आहोत, ज्यांच्या लेखणीतून अतिशय सुंदर, अतिशय प्रगल्भ अशा कविता साकार होतात. त्या आहेत डॉक्टर निलिमा गुंडी. ऐकूयात डॉक्टर निलिमा गुंडी यांच्या काही स्वरचित कविता त्यांच्याच वाणीतून.
1: स्त्रीत्व हे स्त्रीच्या आंतरिक सत्वाचं दर्शन असतं. त्याचा प्रत्यय आपल्याला अनेकदा येत असतो. आधुनिक काळात स्त्रीचे जागे झालेले आत्मभान तिला आंतरिक ताकदीचा प्रत्यय घडवतं. अशी स्त्रीत्वाची सत्वसंपन्न प्रतिमा यात मी एखाद्या नव्या मिथकासारखी रेखाटली आहे. कोण आहे ती? पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. पृथ्वीचा ग्रहगोल आहे तिच्या भक्कम पायाखाली जणू अविरत. डोक्यावर आहे लखलखता मुकुट, सर्जनाच्या बळावर अंधाराला सारत. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कसा आहे तिने सहज सांभाळला रात्रंदिवस आपला तोल आजवर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. कृष्ण विवरे बुजवणारा शोधला तिने स्मरण सुगंधाचा ठेवा मनभर. सारखी मातीच्या आत तिची लसलसती जीवनेच्छा पोहोचते. केश नलिकेसारखी मातीच्या आत फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या, सावरतात त्या तिला सुखदुःखात. फुटल्या आहेत तिच्या स्वप्नांना फांद्या.

सावरतात त्या तिला सुख दुःखात. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. कोण आहे ती? एक चांदणी नभांगणी, एक शरीरिणी, केवळ एक मोहिनी. आहे का ती कुणी देवी भवमोचनी? ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. ती तर आहे युगायुगाची नवसंजीवनी. स्त्री जीवनाचा शोध किंवा एकूणच मानवी मनांचा शोध हे माझ्या कवितेचा एक आशय विश्व आहेच. स्त्री मनाच्या संवेदना, तिची सोशिकता आणि कधी त्या संवेदनांचा बदललेला घाट यांचा शोध मला नेहमीच गुंतवून ठेवतो. इथे हा अनुभव स्त्रीशी निगडीत प्रतिमांमधून मी व्यक्त केलाय. कवितेचं नाव आहे तिचे दुःख. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा आकार डोईवरच्या घटासारखा, पावलो पावली तोल सावरत चालल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, गेल्यासारखा. तिच्या दुःखाचा स्वर पिचलेल्या बांगडीसारखा, प्राणरूप असा नादच जणू निघून गेल्यासारखा. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. तिच्या दुःखाचे ओझे रुतलेल्या पावलासारखे, गतीचे ठोके जसे काही ठोकले गेल्यासारखे. क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे, क्वचितच तिचे दुःख तळहातावरच्या अश्रूसारखे. घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे, घडवते तिला तिचे दर्शन कात टाकून दिल्यासारखे. मानवी नाती आपल्याला समृद्ध करतात आणि आपला जगण्यावरचा श्रद्धाभाव कायम ठेवायला मदत करतात. पती पत्नी हे एक अत्यंत जवळचं नातं. त्या नात्याची वीण आठवणींच्या रूपानेही कशी घट्ट असते याचा अनुभव या कवितेतनं व्यक्त झालाय. कवितेचं नाव आहे विश्वास. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, शब्दांमधल्या मौनावरचा, नात्यातल्या काव्यावरचा, असण्या नसण्या पलीकडचा. तुझ्या हातात हात देताना विश्वास अनुभवला मी दृढ, स्वप्नांच्या पंखांवरचा, असण्या नसण्या पलीकडचा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. आता कितीही टाहो फोडला तरी जाणार नाही या भवतालाला तडा, हलणार नाही दुःखाचा डोंगर तसूभर, मी थांबणार नाही ऋतुचक्राचा गाडा. हे सत्य एका घोटात गिळले, निखंडले स्वतःला खोल खोल. तुझ्या दीर्घ सहवासातले क्षण खूप काही रुंझुणले मनभर, सावलीसारखे जवळ आहेत भास, तुझे शब्द तर विखुरलेले घर भर. त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, त्या शब्दांचा अनाहत नाद आजही आहे रे माझ्या बरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर, हृदयातल्या प्रत्येक स्पंदनाबरोबर. दुःख हे नेहमी आपली कसोटी पाहत असतं, ते कोणालाच चुकवता येत नाही. त्यामुळे दुःखाला तोंड देतानाची मनस्थिती त्यातल्या सूक्ष्म स्पंदनांसकट मी यात व्यक्त केली आहे. कवितेचं नाव आहे निर्णय. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात. सुखाची सरळसोट वाट अचानक चढते दुःखाचा अवघड घाट, नि पायाशी घोटाळणाऱ्या कोवळ्या उन्हाचेही तीव्र चटके बसू लागतात. दिशा ढिंगुळवाण्या नि आकाश भासते खोल.

0: दिशा भिंगुळवाण्या, मी आकाश भासते खोल, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर, पुन्हा पुन्हा मेंड लावून पिळलेला आशेचा ताणलेला दोर, बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका, बंद ओठांच्या घट्ट भिंती मागे गळाभर दाटलेला हुंदका, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू, पापण्यांच्या आडून ठिबकणारा एखादा चुकार अश्रू, आवाजही न करता तुटलेल्या स्वप्नांच्या असंख्य काचांवरून प्रत्येक क्षणाचे ओझे ओढत मी तरीही राहते चालत, यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ, यामागे गुरुत्वाकर्षणाची ओढच आहे फक्त की माझ्या आत दडलेले कळसूत्री बाहुलीला नाचवण्याचे कौशल्य आहे गाढ, याचा निर्णय बाकी आहे, याचा निर्णय बाकी आहे। प्रिय व्यक्तीचा चिरविरह हा एक जीवघेणा अनुभव असतो, त्या अनुभवातून जाताना मनाची होणारी घालमेल आणि त्यातून सावरण्यासाठी मिळवलेलं बळ या कवितेतनं व्यक्त झालंय। माझी कवितेवरची श्रद्धा हाही यातला एक भक्कम आधार आहेच। शीर्षक आहे कवितेचे पान। सगळं जसं काय तसं आहे, निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून। सगळं जसं काय तसं आहे, निरभ्र आकाश, निळसर ऊन, पानं फुलं, पक्ष्यांची गुणगुण, तूही आहेसच त्यात भरून। बघता बघता हसता खेळता तू हळूहळू सावलीसारखा निष्ठून गेलास आयुष्यातून, काळाच्या करवती पुढे मी असहाय मुठी आवळून, क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीलच उभी पाय रोवून, क्षणाक्षणाचा गिलावा देत आतली पडझड सावरत दुःखाच्या उरल्या सुरल्या शेषाच्या फण्यावर मी राहीनच उभी पाय रोवून, काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे, काळाच्या कराल दाढांमधूनही निष्ठायची एक वाट आहे, माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे, माझ्या कवितेचे पान तिथे फडकत राहणार आहे। प्रवास हाही आपल्याला मनाने टवटवीत करणारा अनुभव असतो। मी मध्यंतरी जपानला भेट दिली तेव्हा तिथला निसर्ग, तिथली भौगोलिक सांस्कृतिक ओळख याचा अमीट ठसा माझ्या मनावर उमटला, इतका की शेवटी जपानी भाषेतले कृतज्ञता व्यक्त करणारे शब्दही त्यात सहज गुंफले गेले आहेत। शीर्षक आहे क्षणचित्रे जपान। बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे दुडुदुडू धावणारे आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे, बर्फाची स्निग्ध माया पर्वतावर पसरलेली, भूकंपाचे धक्के पचवून मान ताठ राखलेली, झरे जुडूजुडू धावणारे आवेगाने फेसाळणारे जलाशय आकाशाची प्रतिबिंबे उरी जपणारे, अवकाशाच्या भेटीसाठी झेपावलेले शिखर उंच, त्याची गुपिते उलगडणारी पर्णलिपी हिरवी कंच।
1: नमस्कार, आकाशवाणी समाचार के साथ
2: हम विविध भारती से बोल रहे हैं। ये है राष्ट्रीय सेवा, देश की सुरीली धड़कन। सुरीला सफर कार्यक्रम आप सुनेंगे बस कुछ ही पलों में।

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ

0: सिंग यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत आसियान भारत संरक्षण थिंक टँक फोरमला संबोधित करत होते. भारत आणि आसियान देश एका शांततापूर्ण, स्थिर आणि खुल्या हिंद प्रशांत क्षेत्रासाठी समान धोरण राखून आहेत, असं ते म्हणाले. यंदाचं वर्ष हे या दोघांमधल्या सागरी सहकार्याचं वर्ष आहे. त्यादृष्टीनं सागरी क्षेत्रातली जागरूकता वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं. माहितीची देवाणघेवाण सुधारित पद्धतीनं करण्याचं तसंच आपत्कालीन परिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी क्षमता वृद्धी करण्याचं आवाहनही त्यांनी केलं. भारताने गेल्या 4 वर्षात 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार केल्याची माहिती वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे. ते आज नवी दिल्लीत ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. जागतिक भागीदारांसाठी देशाची बाजारपेठ खुली करतानाच भारतीय उद्योगांसाठी बाजारपेठेतल्या संधींचा विस्तार करण्याचं शासनाचं उद्दिष्ट असल्याचं ते म्हणाले. 2014 पूर्वी ज्या अर्थव्यवस्थांशी भारताचे व्यापार करार होते त्यांचा एकत्रित GDP सुमारे $10 ट्रिलियन इतका होता. आता तो आकडा वाढून $70 ट्रिलियन इतका झाल्याचं गोयल म्हणाले. जागतिक पातळीवर सेमीकंडक्टर मूल्य साखळीमध्ये खर्चाचा विस्तार करण्याबरोबरच विश्वास आणि सायबर सुरक्षेलाही अधिकाधिक महत्व प्राप्त होत असल्याचं केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले. ते आज नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरममध्ये बोलत होते. सेमीकंडक्टर डिझाईन, उत्पादन आणि तयार उत्पादनाची चाचणी या क्षेत्रात एक विश्वासार्ह भागीदार म्हणून प्रस्थापित करण्याचं भारताचं उद्दिष्ट असल्याचंही ते म्हणाले. देशांतर्गत अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी आणि जागतिक अनिश्चिततेचा फटका कमी करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, जेणेकरून अस्थिर काळातही शाश्वत विकास सुनिश्चित करता येईल, असंही ते यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्ताच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70% जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अप्सपा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: अन्नपदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठला आहे. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता. तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचला. पश्चिम आशियातला संघर्ष, होर्मुझची नाकेबंदी आणि त्यामुळे कच्च्या तेलाच्या तसंच खतांच्या पुरवठ्यावर झालेला परिणाम या सर्व बाबींमुळे चालू आर्थिक वर्षात घाऊक किमतीचा आलेख चढता राहिला आहे. गेल्या महिन्यात किरकोळ किमतीवर आधारित महागाईचा दर 1.39% वाढून 9.76% पोहोचला. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात

0: चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारने त्यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. अथक राष्ट्रसेवेच्या माध्यमातून नरेंद्र मोदी यांनी गरीब आणि वंचितांसाठी जे कार्य केलं, आपण प्रधानमंत्री नसून प्रधानसेवक आहोत या भूमिकेतून त्यांनी कार्य केलं, त्याचा उल्लेख या ठरावात करण्यात आला आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. दिल्लीच्या राज्यमंत्री मंडळानेही प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मंजूर केला आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलनस्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं आहे. नीट पेपर फुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सह आरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारताने आघाडी घेतली आहे. बिहारच्या वैशाली जिल्ह्यात राघोपूर दियारा इथं काल रात्री गंगा नदीत बोट उलटल्यानं झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये प्रामुख्याने अल्पवयीन मुलांचा समावेश आहे. 7 जणांना वाचवण्यात यश आलं असून त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केलं आहे. मृतांच्या कुटुंबांना 2 लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत प्रधानमंत्री सहाय्यता निधीतून जाहीर केली आहे. बिहार राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी ठकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताच्या हिंद प्रशांत दृष्टिकोनाच्या केंद्रस्थानी आसियान संघटना असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. गेल्या 4 वर्षात भारताचे 38 देशांशी प्राधान्य व्यापार करार. महाराष्ट्रात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची पोलीस कोठडी. आणि बिहारच्या वैशाली जिल्ह्यात गंगा नदीत बोट उलटून 13 जणांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 2:00 PM आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

चलत मुसाफिर मोलिया रे पिंजड़े वाले।

श्रोते हो, आपण ऐकत होतात विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3 वाजता आहेत. आता प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

0: आकाशवाणी मुंबई नंदिनी मथुरे प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार। राज्य सरकार हमी भावानं चारा खरेदी करणार। मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार। आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या दोन नेत्यांना आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते। दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
1: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे। आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे। त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही। कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे।
0: पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे। तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असून जास्तीत जास्त चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे। रब्बी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली। शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी

0: ही कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्ती ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासन भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कृषी कर्जमुक्ती योजनेच्या 3र्या टप्प्यातल्या पात्र शेतकऱ्यांची यादी आज जाहीर झाली. यात नाशिक जिल्ह्यातल्या 4691 शेतकरी खातेदारांचा समावेश आहे. या पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपये मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनानं विविध उपाययोजना सुरू केल्या आहेत. शेतकरी, शेतमजुरांना आणि गरजू कुटुंबांना रोजगार तसंच जलसंधारण, सिंचन क्षमता वाढ, वृक्ष लागवड आणि नैसर्गिक साधन सामुग्रीचं संवर्धन यावर विशेष भर देण्यात येत आहे. विकसित भारत ग्रामीण रोजगार आणि आजीविका हमी अभियानाअंतर्गत जिल्ह्यात 28,688 कामं सुरू करण्यात आली आहेत. दुष्काळाच्या परिस्थितीत राज्य शासन महिलांच्या तसंच इतर सर्व नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही आरोग्य आणि महिला बालकल्याण राज्यमंत्री मेघना साकोरीकर बोर्डीकर यांनी आज दिली. त्या धाराशिव इथे नारी शक्ती संवाद कार्यक्रमात बोलत होत्या. महिलांनी आरोग्याची काळजी घेत कुटुंब व्यवस्था सक्षमपणे सांभाळावी, मराठवाड्यात या काळात बालविवाहाचं प्रमाण वाढू नये याची दक्षता घ्यावी, नागरिकांनी सामुदायिक विवाह सोहळे साजरे करावेत अशा सूचना त्यांनी केल्या. राज्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. वसुलीसाठी शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची छायाचित्र काढणं तसंच त्यांच्यावर दबाव टाकणं असे प्रकार सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरही सरकार उदासीन आहे असं दिसून येतंय असं ते म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून कामाला सुरुवात केली त्याला 25 वर्ष झाली. या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे प्रधानमंत्री म्हणून सलग कार्यरत आहेत. जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 च्या दिशेनं होत आहे. सर्वसमावेशक विकास, सामाजिक सक्षमीकरण आणि समर्पण भावाचा हा प्रवास सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणत आहे. यानिमित्तच्या विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत ईशान्येकडच्या राज्यांबाबतच्या ऍक्ट ईस्ट या धोरणाविषयी.
1: ईशान्येकडच्या राज्यांचं महत्व ओळखून केंद्र सरकारने 2014 पासून ऍक्ट ईस्ट पॉलिसी हे विशेष कृती धोरण तयार केलं. तिथल्या अशांततेला आळा घालून स्थैर्य आणि विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी प्रयत्न केले. ईशान्येकडच्या राज्यात सक्रिय बोडो, कार्बी, उल्फा अशा विविध सशस्त्र गटांशी चर्चा करून समझोता करार केले. परिणामतः 10,000 जास्त अतिरेकी शरण आले. ईशान्येतल्या हिंसक घटनांमध्ये 70%हून जास्त घट झाल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आकडेवारीत म्हटलं आहे. अनेक ठिकाणी सैन्य दलांना विशेषाधिकार देणारा अफ्स्पा कायदा मागे घेण्यात आला. बारमाही रस्ते, रेल्वे, पूल इत्यादी बांधकामांमधून विकासाला चालना मिळाली. ईशान्येकडची राज्य आता आर्थिक विकासाचं केंद्र बनू लागल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 2023 मध्ये आसाम दौऱ्यात सांगितलं.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांचा अतिरिक्त कार्यभार आज सोपवण्यात आला. आधीचे अध्यक्ष महेंद्र हरपाळकर यांचा कार्यकाळ प्रशासकीय कारणास्तव संपुष्टात आणल्यानं कटियार यांच्याकडे कार्यभार सोपवल्याचं राज्य सरकारनं आज काढलेल्या आदेशात म्हटलं.

0: आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज काँग्रेस जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली, तर अजिंक्य शिंदे यांची वैयक्तिक जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते, या कारणावरून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. दास आणि रांका यांना न्यायालयानं 5 दिवसांची कोठडी दिल्याचा CJPचे संस्थापक अभिजित दीपके CJPचा कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंध नाही असं स्पष्ट करत त्यांनी केंद्र सरकार आणि प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका केली. लोकशाही मूल्य आणि नागरिकांच्या घटनादत्त अधिकारांसाठी एकजुटीनं लढणार असल्याची भूमिका त्यांनी मांडली. नीट पेपर फुटी प्रकरणी CBI आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपर फुटी प्रकरणात सह आरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं CBIचं म्हणणं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका विद्यार्थ्यांना देऊन त्यांच्या पालकांकडून पैसे वसूल केल्याचा आरोप त्याच्यावर आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी गुरुवारी दिल्ली विशेष न्यायालयात होणार आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला CBI अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि अन्य 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहेत. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांची देणी थकवली आहेत असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. राज्य सरकार हमीभावानं चारा खरेदी करणार. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्याकडे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार आणि काँग्रेस जनता पार्टीच्या 2 नेत्यांना 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, दुपारचे 3:11 झाली आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणाज.
4: अपने घर को दीजिए मॉडर्न लुक अंबा मॉड्यूलर किचन के साथ.
5: भरपूर स्पेस, परफेक्ट फिनिशिंग और ढेरों डिजाइंस गारंटी के साथ.
4: पता दस्तूर नगर MITC रोड अमरावती.
5: इस त्योहार खुशियों को दीजिए गहनों की चमक. पूना गार्डगिर और सन्स की फेस्टिव ऑफर में गोल्ड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 50% तक की छूट और रेवा डायमंड ज्वेलरी के मेकिंग चार्जेस पर 100% तक की छूट. तो इस त्योहार चमकिए अपनी पसंद के साथ. पूना गार्डगिर और सन्स, परंपरा का विश्वास आपकी खुशियों के साथ. विजिट करें JK Towers, Rajapet, Amravati.
6: CP Grams, Centralized Public Grievance Redressal and Monitoring System.
7: ये है हर भारतीय नागरिक की शिकायत पर त्वरित कार्यवाही की गारंटी का पोर्टल. CP Grams एक ऐसी विश्वसनीय प्रणाली जो प्रत्येक नागरिक को सशक्त बनाती है
6: और सुशासन के हर स्तर पर अधिकारियों के जवाबदेही सुनिश्चित करती है. CP Grams, संवेदनशील, असरदार, जवाबदेह. आज ही लॉगिन करें CP Grams.
8: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

FM-band 101.5 MHz-वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोतेहो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. आता ठळक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी नंदिनी मथुरे. ऐकूयात काही ठळक घडामोडी. प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजनेअंतर्गत आता जन्मतः दिव्यांग असणाऱ्या नागरिकांना आर्थिक मदत मिळणार आहे. 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. रेल्वेतल्या 11,40,000 कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य शासनानं आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला असून आता 305 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार आहेत. राज्यात दुष्काळाची परिस्थिती असताना शेतकऱ्यांना दिलासा देण्याऐवजी कर्ज वसुलीसाठी तगादा लावला जात आहे, असा आरोप आज काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. सरकारनं दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी आणि कर्ज वसुलीच्या नावाखाली सुरू असलेला त्रास थांबवावा अशी मागणी त्यांनी केली. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथे होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 हा सामना सुरू होईल. या मालिकेत 2 जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. दिल्लीच्या विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयानं आज कॉक्रोच जनता पार्टीचे नेते सौरव दास आणि आशुतोष रांका यांना 5 न्यायालयीन कोठडी दिली तर अजिंक्य शिंदे यांची जात मुचलक्यावर सुटका केली. आंदोलन स्थळ म्हणून जंतर मंतरचा दर्जा काढून घेतल्यानंतरही हे सर्वजण तिथे जाण्याचा प्रयत्न करत होते म्हणून त्यांना अटक केल्याचं पोलिसांनी सांगितलं. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: FM 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: मग सुरू करूया इन्व्हेस्टिंगचा धडा.

0: आनंद कुमार विल कुमार ने पराग्वे में स्केटिंग खेलों में 1000 मीटर स्प्रिंट स्पर्धा में रजत पदक जीत लिया है। आनंद कुमार प्रतियोगिता में अब तक 2 पदक जीत चुके हैं। हैदराबाद में भारत और वेस्ट इंडीज के बीच चौथा T20 क्रिकेट मैच आज शाम 7 बजे से खेला जाएगा। भारत 5 मैचों की श्रृंखला में 2-1 से आगे है। मौसम विभाग ने हरियाणा, चंडीगढ़, दिल्ली, हिमाचल प्रदेश, पंजाब और पश्चिमी राजस्थान में शुक्रवार तक ओलावृष्टि की संभावना व्यक्त की है। और इसके साथ ही ये समाचार बुलेटिन समाप्त हुआ।
1: प्रसारित करीत आहोत प्रादेशिक मराठी बातम्या। आकाशवाणी नागपूर, हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर। दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार। रेल्वेच्या 11,40,000 पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता संलग्न बोनस देण्यासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज भेट। आणि 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी। आता सविस्तर बातम्या। राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला असून आता एकूण 305 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली। सह्याद्री अतिथीगृहात पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली। दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची मदत जमा केली जाणार असून त्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं।
2: कर्जमाफीचं आपलं काम चाललेलं आहे। आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे। त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही। कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे।
1: कर्जवसुलीसाठी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। राज्यात शेतीसाठी 7.5 अश्वशक्तीपर्यंत वीज पुरवठा मोफत आहे। यातूनही वीज बिलासाठी कुणी तगादा लावत असेल तर त्यांना तसं न करण्याबाबत सक्त सूचना देण्यात येतील असंही फडणवीस म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकारनं त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर केल्याचं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी देण्यात आली। तसंच बुलडाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। रेल्वेच्या 11,40,000 अधिक पात्र अराजपत्रित कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या वेतना इतका उत्पादकता संलग्न बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे। यासाठी 2,009 कोटी रुपयांहून अधिक निधी मंजूर करण्यात आला असून प्रत्येक पात्र कर्मचाऱ्याला कमाल 17,951 रुपये बोनस मिळणार आहे। रेल्वेत सुमारे 1,65,000 पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू असल्याची माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली। केंद्रीय मंत्रिमंडळानं आज राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रम 2026-27 ते 2030-31 या 5 वर्षांसाठी सुरू ठेवण्यासाठी मंजुरी दिली। यासाठी 53,428 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून देशातील 36 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा लाभ मिळणार आहे। दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत 79 वर्षांपर्यंतच्या लाभार्थ्यांना 375 रुपये तर 80 वर्ष आणि त्यापुढील वयोगटातील लाभार्थ्यांना 625 रुपये सहाय्य देण्यात येणार आहे। दिव्यांगत्वाची पात्रता मर्यादा 80% वरून 40% करण्यात येणार आहे। राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपये भाऊबीजेची भेट देण्यात येणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली। राज्यातील 2,14,097 अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आलाय। गर्भवती महिला, स्तनदा माता आणि बालकांच्या पोषणासाठी कार्यरत कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी हा या निर्णयामागील उद्देश असल्याचं तटकरे यांनी सांगितलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली, त्याला 25 वर्ष झाली। या काळात ते आधी गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून आणि नंतर भारताचे पंतप्रधान म्हणून सलग कार्यरत आहे। जनसेवा ते देशसेवा असा हा प्रवास सेवा आणि सुशासनाच्या मार्गावरून विकसित भारत 2047 च्या दिशेनं होत आहे। यानिमित्त विशेष मालिकेत आज आपण जाणून घेणार आहोत।

0: वक्फ सुधारणा कायदा 2025 बाबत.
1: वक्फ कायद्यातील कलम 40 नुसार वक्फ मंडळाला स्वतःच्या निर्णयानुसार एखादी मालमत्ता वक्फची असल्याचं घोषित करण्याचा अधिकार होता. याचा परिणाम मालमत्तांच्या नोंदणीत दिसून आला. 2013 मध्ये वक्फ मालमत्तांची संख्या 2,07,000 होती, ती वाढून 8,72,000 झाली. यामध्ये सरकारच्या मालकीच्या 5,973 मालमत्तांचाही समावेश होता. 2025 वक्फ सुधारणा कायद्यानं म्हणजेच उमेद कायद्यानं ही तरतूद रद्द केली आहे. आता सरकारी जमिनीवर वक्फचा दावा केल्यास जिल्हाधिकाऱ्यांपेक्षा वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याकडून त्या दाव्याची तपासणी केली जाणार आहे. तसंच प्रथमच अशा प्रकरणांमध्ये उच्च न्यायालयात अपील करण्याची तरतूद करण्यात आली आहे. या कायदेशीर सुधारणा सोबतच वक्फ मालमत्तांच्या नोंदींचं डिजिटलायझेशनही करण्यात येत आहे.
0: महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीतही बँका, पतसंस्था आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांकडून शेतकऱ्यांची कर्जवसुली सुरू असून कुटुंबियांची छायाचित्र काढून दबाव टाकला जात असल्याचा आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. सरकारचे कर्जवसुली न करण्याचे आदेश धाब्यावर बसवले जात असल्याची टीका त्यांनी नागपुरात केली. ऊस उत्पादकांना प्रतिटन 5,000 रुपये दर द्यावा, तसंच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करावी अशी मागणीही त्यांनी केली. राज्यात दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी टँकर हा पाणी पुरवठ्याचा शेवटचा पर्याय असेल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. बंद आणि अपूर्ण नळ पाणी पुरवठा योजना पुढील 15 दिवसात सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. पाणी टंचाई आणि चारा नियोजनासाठी विशेष मानक कार्यपद्धती तयार करण्यात येणार असून चारा बँक स्थापन करण्यावर भर दिला जाणार आहे असं त्यांनी सांगितलं. चारा बियाण्यांसाठी 62 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. राज्यातील 305 तालुक्यांमध्ये दुष्काळ निवारणाचा 3रा टप्पा सुरू असून शेती नुकसान पंचनाम्यांचे 70% काम पूर्ण झाले आहे.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी विजयादशमीच्या मुहूर्तावर नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमी इथं लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. हा दिवस धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा केला जातो. आज 14 ऑक्टोबर रोजी या ऐतिहासिक दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मध्यवर्ती स्मारकाला अभिवादन करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं अनुयायी दीक्षाभूमीवर येत आहे. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी इथं येणाऱ्या अनुयायांसाठी प्रशासनानं प्रथमच 23,100 जणांची क्षमता असलेलं 24 निवास कक्ष उपलब्ध करून दिले आहे. प्रत्येक निवास कक्षात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याची माहिती देणारे भीमसृष्टी दालन उभारण्यात आलं आहे. शिवाय अन्य मूलभूत सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्याचं समाज कल्याण उपायुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी सांगितलं. काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी मतदार यादीतून नागरिकांची नावं वगळली जात असल्याच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाच्या भूमिकेवर नागपुरात प्रश्न उपस्थित केले आहे. आज दीक्षाभूमी इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी नागपुरात आले असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. देशात आणीबाणी सदृश्य परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप करत त्यांनी लोकशाही आणि संविधानाच्या संरक्षणाची गरज व्यक्त केली. जंतर मंतर इथं तिरंगा फडकवण्यासाठी परवानगी घ्यावी लागत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सौरवदास आणि आशुतोष श्रांका यांना बेकायदेशीरपणे कोठडीत ठेवल्याचा दावाही त्यांनी केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानानुसारच देश चालला पाहिजे अशी भूमिका दीपके यांनी मांडली.
3: सोशल जस्टिस हा डॉक्टर बाबासाहेबांचा जो विचार होता की प्रत्येक अन्याय होणाऱ्या व्यक्तीसोबत आपण उभा राहिलं पाहिजे, त्याच्यासोबत लढलं पाहिजे, हाच आमचाही विचार आहे. आणि याच्या व्यतिरिक्त बाबासाहेब आंबेडकर नेहमी म्हणायचे, कोणत्याही समाजाची किंवा देशाची प्रगती मी त्यावरून मोजतो ज्यावरून त्या समाजातली महिला किती जास्त एम्पावर्ड आहे, तो विचार आहे, त्याच्यावर आम्ही चालणार.
0: थकीत देयकांसाठी येत्या 19 तारखेला आंदोलन करण्याचा निर्णय राज्यातल्या कंत्राटदारांनी घेतला आहे. सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांवर या दिवशी मोर्चे काढले जाणार आहे. राज्य सरकारनं कंत्राटदारांची सुमारे 96,000 कोटी रुपयांपर्यंतची देणी थकवली आहे असा आरोप राज्य कंत्राटदार संघटनेचे अध्यक्ष मिलिंद भोसले यांनी केला. आर्थिक तणावामुळे गेल्या 10 महिन्यात 9 कंत्राटदारांनी आत्महत्या केल्याचंही त्यांनी सांगितलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला 4था सामना आज हैदराबाद इथं होणार आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. या मालिकेत 2 सामने जिंकून भारतानं आघाडी घेतली आहे. अन्न पदार्थ, इंधन, कारखान्यात तयार होणारा माल आणि विजेच्या दरात वाढ झाल्यामुळे घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याच्या दरानं 2 आकडी टप्पा गाठलाय. ऑगस्टमध्ये हा दर 9.92% होता, तो सप्टेंबरमध्ये 11.39% पोहोचलाय. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील कवळा इथं उपविभागीय अधिकारी

कुमार अपार यांनी दुष्काळी परिस्थितीची पाहणी करून शेतकरी आणि ग्रामस्थांशी संवाद साधला. रोजगार हमी योजनेअंतर्गत शेतरस्ते, कोल्हापुरी बंधाऱ्यांचे खोलीकरण, जलतारा आणि विहीर पुनर्भरणाची कामं तातडीनं हाती घेण्याचे निर्देश त्यांनी यावेळी केले. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात आणखी 40 तालुक्यात दुष्काळ जाहीर. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची अग्रिम मदत जमा होणार. रेल्वेच्या 11,40,000 पात्र कर्मचाऱ्यांना उत्पादकता संलग्न बोनस देण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी प्रत्येकी 2,000 रुपयांची भाऊबीज भेट. आणि 70व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर अनुयायांची अलोट गर्दी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 मिनिटांनी ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 29 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि ATKTसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यात 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू केल्या असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून कर्ज वसुलीसाठी कुठल्याही प्रकारचा तगादा लावण्यात येऊ नये अशी सक्त ताकीद संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका आणि मायक्रो फायनान्स कंपन्यांना दिल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा पुरवठा करण्यात येत असून त्याच्यावर GPS ट्रॅकर लावण्यात आला आहे. शेतकऱ्यांना रबी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमी भावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. दरम्यान दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिवाळीसाठी फक्त 5,000 रुपये देण्याचा प्रकार ही शेतकऱ्यांची क्रूर थट्टा असल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. शेतकऱ्यांना प्रति हेक्टर 1 लाख रुपये देण्याची मागणीही सपकाळ यांनी केली. 1,000 कोटींची मदत सरकारने केल्याचं प्रत्युत्तर भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी दिलं आहे. आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासनाचे प्रमुख म्हणून 25 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त राज्य सरकार गरीब, शोषित, वंचित आणि पीडित घटकांच्या कल्याणाला प्राधान्य देत प्रधानमंत्र्यांनी देशाच्या विकासाला नवी दिशा दिल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यातल्या छोट्या चिंचोळ्या आकाराच्या पोहोचण्याचा मार्ग नसलेल्या शासकीय भूखंड वितरणाच्या धोरणात सुधारणा करायला आज राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाली. तसंच बुलढाणा जिल्ह्यात संत गजानन महाराज संस्थानाला मौजे गिरडा इथल्या जमिनीवर यात्रास्थळ विकासासाठी बांधकामाला मंजुरी देण्याचा निर्णयही बैठकीत घेण्यात आला.
0: राज्यातल्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बंद पडलेल्या नळ पाणी पुरवठा योजना 15 दिवसात पूर्ववत सुरू करण्याचे निर्देश दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. ते आज मुंबईत दुष्काळ निवारण उपसमितीच्या उच्चस्तरीय बैठकीत बोलत होते. चारा आणि पाण्याच्या नियोजनासाठी तातडीनं विशेष SOP अर्थात प्रमाण कार्यपद्धती तयार करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. आतापर्यंत शेतीच्या नुकसानीचे 70% पंचनामे पूर्ण झाले असून या महिनाअखेरपर्यंत सर्व आकडेवारी संकलित केली जाईल. त्यानंतर राज्यातल्या दुष्काळाची संपूर्ण आणि स्पष्ट स्थिती

0: ही समोर येईल असं या बैठकीत प्रशासनानं स्पष्ट केलं. राज्यातल्या दुष्काळग्रस्त भागातल्या विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क न घेता त्यांचे परीक्षा अर्ज भरून घ्यावेत. ज्यांच्याकडून परीक्षा शुल्क घेतलं असेल त्यांना ते परत करावं असे निर्देश उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क वसूल केल्याचं आढळलं तर संबंधित महाविद्यालयांवर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा त्यांनी राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांच्या कुलगुरूंसोबत आयोजित ऑनलाईन बैठकीत दिला. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एकसमान शैक्षणिक वेळापत्रक लागू करावं, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अनुषंगानं चौथ्या वर्षाच्या ऑनर्स पदवी अभ्यासक्रमाची योग्य रचना करून त्याची अंमलबजावणी करावी असंही पाटील यांनी सांगितलं. फेरपरीक्षा आणि एटीकेटी संदर्भातल्या नियमांमध्ये सुसूत्रता आणण्यासाठी राज्यातल्या सर्व विद्यापीठांकरता एकसमान धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे असं ते म्हणाले. राज्यात एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना दिवाळीपूर्वीच शासनाकडून भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी 2000 रुपये दिले जाणार असल्याची माहिती महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. यासाठी 42,81,94,000 रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर हत्येप्रकरणी पद्मसिंह पाटील यांच्या निर्दोष सुटकेला सीबीआयनं मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. या प्रकरणी मुंबईच्या सत्र न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी 20 जून रोजी आरोपी पद्मसिंह पाटील आणि इतर 7 जणांना निर्दोष मुक्त केलं होतं. नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयनं आज शेषराव उर्फ राज सूर्यवंशी याच्या विरोधात दिल्ली न्यायालयात पुरवणी आरोपपत्र सादर केलं. नांदेडचा रहिवासी असलेला शेषराव हा नीट पेपरफुटी प्रकरणात सहआरोपी शुभम खैरनार याचा सहकारी असल्याचं सीबीआयचं म्हणणं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. केंद्र सरकारनं दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
1: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
2: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27,00,000 दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
1: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल अशी माहिती वैष्णव यांनी दिली. एअर इंडियाच्या विक्रीनंतरची ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे, तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: पुण्यात आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करायला केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मान्यता दिली आहे. 2027-28 या शैक्षणिक वर्षापासून पुण्याच्या ESIS रुग्णालय वैद्यकीय महाविद्यालयात MBBS च्या 50 जागा उपलब्ध होतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. CCI अर्थात भारतीय कापूस महामंडळ खरीप हंगामासाठी किमान आधारभूत दर योजनेअंतर्गत कापूस खरेदी उद्यापासून सुरू करणार आहे. कापूस विक्री करण्यापूर्वी शेतकऱ्यांनी CCI च्या कापूस किसान ॲपवर

नोंदणी करणं बंधनकारक आहे. नोंदणी पूर्ण करण्याची अंतिम तारीख 31 ऑक्टोबर आहे. विक्रीची रक्कम थेट आधारशी संलग्न बँक खात्यात जमा केली जाणार आहे. लातूर जिल्ह्यात एकुरगा गावात 8 एकरावरचा ऊस आगीत भस्मसात झाला. या दुर्घटनेत 5 शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल्याचं तलाठ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. भंडारा जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 15,000 रुपयांची लाच घेताना दोघांना केली. जिल्हा आरोग्य प्रशिक्षण केंद्रात वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सहाय्यक म्हणून ते कार्यरत होते. त्यांच्यावर आरोप आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं काल छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात वडगाव कोलाटी इथल्या मेसर्स ज्योतिर्लिंग फूड्स प्रायव्हेट लिमिटेड या ऑइल रिपॅकिंग युनिटवर छापा टाकला. अयोग्य पद्धतीनं तेलाची साठवण आणि रिपॅकिंग केल्याबद्दल कंपनीचा परवाना तात्काळ निलंबित केला आहे. यावेळी सुमारे 27 लाख रुपये किमतीचा 13,711 किलो तेलाचा साठा जप्त करण्यात आला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना दिवाळीपूर्वी 2,000 रुपये भाऊबीज भेट जाहीर. राज्यातल्या सर्व सार्वजनिक विद्यापीठांमध्ये येत्या शैक्षणिक वर्षापासून एक समान शैक्षणिक वेळापत्रक, फेरपरीक्षा आणि एटीकेटीसाठीही समान धोरण आणण्याचे प्रयत्न. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. आणि 11 लाखाहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात.

0: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 किलोहर्ट्ज वर, अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
2: संध्याकाळचे 7:12 आणि 50 सेकंद होत आहेत। श्रोतेहो, आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरचं प्रसारण आपण ऐकत आहात। हे कार्यक्रम आपण प्रसार भारतीच्या वेव्ज OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर देखील ऐकू शकता। संध्याकाळी 7:30 वाजता आपण ऐकू शकाल माझा आवार माझा शिवार। त्यापूर्वी संध्याकाळी 7:15 वाजता वृत्त विशेष।
0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 02245141434 आणि 45151435 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन।

तज्ञांचे। हटवा केरकचरा आणि साचलेली घाण, स्वच्छतेने वाढेल आपल्या देशाची शान।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सरकारचे प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत देशातील महानगरांचा विकास करताना नागरिकांच्या प्रवास सुलभतेला प्राधान्य दिलं. त्यातूनच वाहतूक सुविधांच्या विकासात एकात्मीकरणाचं धोरणही अवलंबलं. याच्याशी संबंधित विविध पैलूंचा आढावा आपण आजच्या वृत्तविशेष मध्ये घेणार आहोत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शासन प्रमुख म्हणून आपल्या 25 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत महानगरांमधील वाहतुकीला स्वतंत्र प्रकल्प म्हणून न पाहता ती एकात्मिक दळणवळण व्यवस्था म्हणून विकसित करण्यावर भर दिला. या दृष्टीनेच त्यांनी राबवलेली धोरणं, योजना आणि उपाययोजनांमुळे आज देशात मेट्रो सेवा 23 शहरांपर्यंत विस्तारलीय. आजही 1000 किलोमीटरपेक्षा जास्त अंतराचं काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळेच तर मेट्रो सेवा शहरांच्या आर्थिक आणि सामाजिक जीवनशैलीचा भाग झाली आहे. नमो भारत या प्रादेशिक रॅपिड ट्रान्झिट व्यवस्थेमुळे उपनगरे आणि मुख्य शहरांमधील अंतर कमी झालं आहे. महत्वाचं म्हणजे एकात्मिक जोडणी अंतर्गत रेल्वे स्थानकं, विमानतळ आणि बस स्थानकं मेट्रोशी थेट जोडल्यानं एकूणच वेळ आणि पैशांचीही बचत होऊ लागली आहे. भारतमाला अभियानामुळे महानगरांना जोडणाऱ्या द्रुतगती महामार्गांची निर्मिती, शहरांतर्गत रिंग रोड आणि बायपास रस्त्यांची क्षमता वृद्धी घडून आली आहे. दुसरीकडे वन नेशन वन कार्ड आणि फास्टॅग सारख्या डिजिटल तंत्रज्ञानानं नागरी दळणवळणात सुलभता आणली आहे. याच राष्ट्रीय वाहतूक क्रांतीविषयी अधिक सांगत आहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
1: नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षाच्या सरकार प्रमुख म्हणून कारकिर्दीत गुजरात मधील राज्यस्तरीय विकासाच्या अनुभवापासून राष्ट्रीय पातळीवरील पायाभूत सुविधा, डिजिटल प्रशासन आणि बहुविध वाहतूक नियोजनापर्यंतचा प्रवास दिसतो. 2014 नंतरचे मेट्रोचे जाळे, राष्ट्रीय महामार्ग, आधुनिक रेल्वे आणि प्रादेशिक हवाई संपर्क यांच्या विस्ताराला महत्वाचे स्थान त्यांनी आपल्या विकास कामात दिले आहे. सर्वात मोठा म्हणजे भारतमाला परियोजना. भारतमाला परियोजना ही राष्ट्रीय महामार्गाचे जाळे अधिक कार्यक्षम करण्यासाठी त्यांनी आखलेली एक व्यापक योजना होती. यात आर्थिक कॉरिडॉर, आंतर कॉरिडॉर, जोड रस्ते, बंदराशी संपर्क, सीमावर्ती रस्ते आणि द्रुतगती महामार्ग यांचा समावेश आहे. अशा योजनांमुळे दिल्ली सारख्या शहरांमध्ये मेट्रोद्वारे विमानतळापर्यंत पोहोचण्याची सुविधा उपलब्ध झाली. विमानतळावर डिजिटल प्रवेश आणि प्रवासी पडताळणीसाठी डीजी यात्रा त्यांनी सुरू केली. रेल्वे स्थानके, बस टर्मिनल्स, रुग्णालये, शैक्षणिक संस्था आणि व्यावसायिक केंद्रांची सार्वजनिक वाहतुकीची जोडणी करण्यात आली. मोठी रुग्णालये आणि आपत्कालीन सेवा पर्यंत रुग्णवाहिकांना पोहोचण्यासाठी वाहतूक नियोजन करणे सुलभ झाले. तसेच जलवाहतूक आणि बंदर विकासाच्या माध्यमातून त्यांनी प्रवासी वाहतूक करण्याचे तसेच मालवाहतूक करण्याचे मोठे उद्दिष्ट समोर ठेवले आणि मग त्यांनी खूप ठिकाणी त्याचा पूर्णताही केलेली आहे. आणि विविध प्रकल्पांना एकाच नियोजनात आणण्याचा प्रयत्न मोदी सरकारने केला आहे. 2021 मध्ये सुरू झालेल्या पीएम गतिशक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅनचा उद्देश रस्ते, रेल्वे, बंदरे, विमानतळ, औद्योगिक केंद्रे आणि इतर पायाभूत सुविधांचे नियोजन एकमेकांशी समन्वित करणे हाच होता. याचा अपेक्षित फायदा झाला म्हणजे एखादा महामार्ग, रेल्वे मार्ग किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना इतर संबंधित सुविधांचा यात विचार करण्यात आला. त्यामुळे पुनरावृत्तीची कामे, समन्वयाचा अभाव आणि विलंब कमी करण्यास त्याची मदत झाली आहे. भारतामधील दळणवळण विकासाचा व्यापक विचार करताना मेट्रो, नमो भारत, RRTS, भारतमाला, हायस्पीड कॉरिडॉर, फास्टॅग, इलेक्ट्रिक बस, ई रिक्षा, डीजी यात्रा आणि भारत टॅक्सी या सर्व सुविधा एकमेकांना पूरक झाल्या आहेत. मेट्रो शहरांतर्गत प्रवास सुलभ करते, RRTS आसपासच्या शहरांना जोडते, महामार्ग प्रादेशिक आणि मालवाहतूक संपर्क सुधारतात, तर ई बस, ई रिक्षा आणि टॅक्सी घरापासून मुख्य वाहतूक केंद्रापर्यंत पोहोचवण्यास मदत करतात. ई बसचे प्रमुख फायदे

0: स्थानिक प्रदूषण आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी करण्यास झाला आहे. मेट्रो स्थानकापासून निवासी भागापर्यंत संपर्क होऊ शकत आहे आणि दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुलभ बस सेवा विकसित करण्यात आली आहे. बस प्राधान्य मार्ग डिजिटल तिकीट आणि प्रवास माहिती प्रणालीद्वारे सेवा सुधारण्यात आली. ई रिक्षा आणि फीडर सेवा. ई रिक्षा, मिनी बस, शेअर टॅक्सी आणि फीडर बस यांचा उपयोग मेट्रो स्थानकापासून घर, कार्यालय किंवा बाजारपेठेपर्यंत लहान प्रवासासाठी आता होऊ शकत आहे. भारत टॅक्सी ही सहकारी तत्वावर आधारित चालक मालकीची टॅक्सी सेवा 5 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाली. तिच्या मॉडेलमध्ये चालकांना सहकारी संस्थेच्या मालकीत सहभाग आणि शून्य कमिशन पद्धतीचा उपयोग करण्यात आला आहे. ही सेवा मेट्रो बस किंवा रेल्वे स्थानकापासून अंतिम ठिकाणापर्यंत प्रवासासाठी पूरक पर्याय म्हणून ठरू शकते. तिचा प्रत्यक्ष परिणाम हा सध्या शहर निहाय उपलब्ध आहे.
1: श्रोते हो, मुंबई सारख्या भौगोलिक दृष्ट्या मर्यादित आणि प्रचंड लोकसंख्येचा ताण असलेल्या महानगरात वाहतूक सुलभता निर्माण करणं हे सर्वात मोठं आव्हान होतं. प्रधानमंत्र्यांच्या धोरणात्मक दृष्टिकोनानं या आव्हानांना संधीत बदलून दाखवलं. मुंबईत जमिनीवरून तसंच भूमिगत मार्गावरून धावणाऱ्या मेट्रो सेवेनं इथल्या रस्ते आणि रेल्वे मार्गाला पूरक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून दिला. 16,500 कोटींपेक्षा जास्त खर्च करून उभारलेला अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि शिवडी वरळी जोडमार्गामुळे पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण अशी दळणवळणीय जोडणी प्रस्थापित झाली आणि वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी तोडगा निघाला. बेस्टच्या ताफ्यातल्या ई बसनं स्वस्त आणि पर्यावरणपूरक वाहतुकीचं उद्दिष्ट साध्य केलं. महत्वाचं म्हणजे या सर्व व्यवस्था परस्परांशी जोडल्या गेल्यानं मुंबईसारख्या अवाढव्य महानगरानं प्रवास सुलभतेचा नवा मापदंड प्रस्थापित केला. विशेष म्हणजे नवी मुंबईला जोडून उभ्या राहत असलेल्या तिसऱ्या मुंबईसोबतच्या एकात्मिक जोडणीला पूरक ठरणार असल्याची दूरदृष्टीही या सगळ्यात दिसून येते. याच विषयी अधिक सांगताहेत वाहतूक आणि वाहतूक विषयक पायाभूत सुविधांचे तज्ज्ञ श्रीकांत भावे.
2: आपले पंतप्रधान श्री मोदी यांनी आपल्या 25 वर्षातील राजकीय व सामाजिक अनुभवातून वाहतूक सेवा एकत्रीकरणाचे ध्येय ठेवले व ते केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या सहयोगाने पूर्णत्वास जात आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही मुंबई सारख्या मोठ्या शहरामध्ये सर्वसामान्य लोकांकरता महत्वाचे माध्यम असते. यामध्ये मुख्यतः रेल्वे, रिक्षा, मेट्रो, टॅक्सी, बस ही साधने येतात. मुंबईत आयुष्य गेल्यामुळे मागील 40-45 वर्ष या सर्वांचा मी अनुभव घेत आहे. या सर्वांमध्ये कसा बदल होत गेला, विशेषतः मागील 20-25 वर्षात जे आमूलाग्र बदल झाले त्याचे निरीक्षण मांडण्याचा मी प्रयत्न करत आहे. पूर्वीचे रेल्वेचे प्रवास म्हणजे गर्दी, घुसमट, श्वास गुदमरणे असे असायचे. पण यामध्ये सर्वात पहिला बदल झाला ते वायुविजन असलेले डबा असलेली रेल्वे आल्यामुळे. नंतर रेल्वेमध्ये 9 वरून 12, 12 वरून 15 डबे जोडण्याची व्यवस्था करण्यात आली. एसी कोच आले. प्लॅटफॉर्मवर सरकते जिने, लिफ्ट यांची व्यवस्था होत गेली. लोकांना बदल दिसायला लागले. मग लोकांना प्रश्न पडायला लागले की या आधी या गोष्टी का नाही झाल्या. रेल्वेवरील ताण कमी करण्याकरता मेट्रो हे एकच उत्तर आहे हे अभ्यासाने सर्वांना माहीत झाले होते. पण कदाचित राजकीय इच्छाशक्तीची कमतरता होती. पण मग जून 2014 मध्ये पहिली घाटकोपर वर्सोवा मेट्रो मार्ग चालू झाल्यामुळे ही कमतरता भरून निघायला सुरुवात झाली. सुंदर डबे, उंचीवरील मेट्रो लाईन, सुरक्षित व्यवस्था. त्याच्यानंतर हळूहळू मेट्रोचे जाळे पूर्व, पश्चिम व उत्तर दक्षिण पसरत गेले. यामुळे लोकांना सुखकर, सुरक्षित, आरामदायी प्रवासाची तसेच थोड्याशा शिस्तीची ओळख झाली. त्याच्यामुळे लांबच्या प्रवासासाठी स्वतःची गाडी वापरणे किंवा रिक्षा वापरणे याऐवजी लोकांना मेट्रो सोयीची वाटत आहे. आताच्या घडीला येलो लाईन डीएन नगर दहिसर, मंडाले ते चेंबूर आणि अॅक्वा लाईन कफ परेड ते आरे जी अंडरग्राउंड आहे, त्याचप्रमाणे नवी मुंबई मेट्रो हे मार्ग चालू आहेत. तसेच अनेक नवीन मार्ग प्रस्तावित आहेत. यामध्ये ठाणे शहरातील अनेक मार्ग, ठाणे भिवंडी कल्याण, नवीन विमानतळ आणि मीरा भाईंदर असे MMRDA मधले सर्व मार्ग येतात. भविष्यामध्ये आपण जमिनीवर न उतरता थोडक्यात हवेतल्या हवेत मुंबईहून एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यापर्यंत किंवा चर्चगेट ते अलिबाग पर्यंत किंवा भिवंडी पर्यंत, कल्याण पर्यंत आरामशीर जाऊ शकू आणि वेळेची बचत होईल हे सर्व या मेट्रोमुळे शक्य झाले आहे. त्याचप्रमाणे रस्ते वाहतुकीतही आमूलाग्र बदल झाले आहेत. जसे अटल सेतू, किनारा मार्ग हे पूर्ण झाले आहेत. अटल सेतू कसा बांधला असेल याचा जर विचार

0: केला तर फार आश्चर्य वाटतं. त्याचप्रमाणे किनारा मार्गाचाही आपल्याला योग्य तो उपयोग आता समजत आहे. येतात मुंबई पण असे म्हटले जाते की मोठे रस्ते हे श्रीमंत लोकांच्या मोठ्या गाड्यांसाठी आहेत, पण तसे नसून यावरूनच बेस्टच्या गाड्या देखील वेगात जातात. आता अटल सेतूवर एसटी सेवाही सुरू झाली आहे. मुंबईचे चित्र मोठ्याने झपाट्याने बदलत आहे. मोठ्या इलेक्ट्रिक एसी बस, रिक्षा, मेट्रोचे जाळे, वातानुकूलित लोकल ट्रेन यामध्ये सर्वसामान्य नागरिक कमी वेळात आरामदायी प्रवास करत आहेत. या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा एकमेकांना पूरक व एकत्रित कशा होतील हे धोरण यामध्ये स्पष्ट दिसत आहे. महानगरात मेट्रोतून उतरा, बस किंवा रिक्षात बसा आणि आपल्या ऑफिस किंवा घरात पोहोचा. हे सर्व चित्र मागील 20 वर्ष बदललेले आहे. पुढील 2-3 वर्षात सर्व प्रकल्पांची अंमलबजावणी झाली की मुंबई महानगराचे वाहतुकीच्या दृष्टीने अमूलाग्र चित्र बदलेल आणि कौटुंबिक जीवनावर पडेल याची मला खात्री आहे.
1: श्रोते हो, यादीत न ठेवता प्रादेशिक समतोल साधणं हा प्रधानमंत्र्यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं एक महत्वाचं वैशिष्ट्य राहिलं आहे. याच धोरणातून राज्यात पुणे आणि नागपूर सारख्या वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये वेळीच जागतिक दर्जाची मेट्रो सेवा सुरू केल्यानं या शहरांचा भविष्यातील वाहतूक कोंडीचा धोका टळला आहे. नागपूरमध्ये दुसरा टप्पा आणि पुण्यात वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी ते स्वारगेट या मार्गांमुळे मध्यमवर्गीय आणि विद्यार्थ्यांच्या प्रवासाचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होऊ लागलीय. नाशिकमध्ये प्रस्तावित मेट्रो नियोसारख्या कमी खर्चाच्या आणि कार्यक्षम प्रकल्पांमधून छोट्या शहरांच्या गरजांनुसार तंत्रज्ञान विकसित करण्याची दृष्टी दिसून येते. शहरातील वळण रस्ते आणि महामार्गांच्या विस्तारामुळे अंतर्गत वाहतुकीची क्षमता वाढली आहे. नागरिकांच्या जीवन सुलभतेच्या या दूरदृष्टी दृष्टिकोनाचं विश्लेषण करताहेत वाहतूक क्षेत्राचे अभ्यासक धनंजय शिंदे.
2: पुणे, नागपूर, नाशिक यासारख्या शहरांमध्ये वाढती लोकसंख्या, वाहनांची वाढती संख्या, वाहतूक कोंडी आणि शहरांचा विस्तार या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी मेट्रो, महामार्ग, वळण रस्ते, उड्डाणपूल आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. या प्रकल्पांचा उद्देश केवळ वाहतुकीचा वेग वाढवणे नसून नागरिकांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ, वेळेची बचत करणार आणि पर्यावरण पूरक करणे हाच होता. पुणे आणि नागपूरच्या मेट्रो प्रकल्पातून आधुनिक सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याचे महत्व स्पष्ट होते. यामुळे वेळेची बचत होते, प्रवासाचा कालावधी आणि वाहतूक कोंडीत घालवावा लागणारा वेळ यामुळे कमी झाला आहे. तसेच प्रवास खर्चावर नियंत्रण देखील आले. परवडणाऱ्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढल्यामुळे इंधन, पार्किंग आणि खासगी वाहनांच्या वापरावरील खर्च कमी होऊ लागला आहे. प्रवासी सुलभता पण याच्यामध्ये मुख्य भाग आहे, ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी आणि दिव्यांग व्यक्तींसाठी सुरक्षित आणि सोयीस्कर सुलभ प्रवासाची सोय यातून उपलब्ध झाली आहे. रोजगार निर्मिती आणि आर्थिक विकास म्हणता औद्योगिक क्षेत्रे आणि व्यावसायिक केंद्रे आणि शैक्षणिक संस्थांपर्यंत पोहोचणे सोपे झाल्याने रोजगाराच्या संधींना चालना मिळाली आहे. खासगी वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढून प्रति प्रवासी उत्सर्जन कमी करण्यास मदत झाली आहे. मेट्रो प्रवासी संख्या, प्रवासाच्या वेळेतील बदल, बस मेट्रो जोडणे, रस्त्यावरील वाहनांचा वेग, अपघातांची संख्या आणि प्रवाशांच्या समाधानाच्या आकडेवारीवरून हे आता दिसून येत आहे. नागरिकांना याचा होणारा फायदा म्हणजे शहराबाहेरील वाहतूक शहराच्या मध्यवर्ती रस्त्यातून दूर करण्यात आली, औद्योगिक मालाची वाहतूक अधिक नियोजित पद्धतीने करता येत आहे, आंतर शहरी प्रवासातील काही मार्गावर वेळ आणि वाहन चालकांचा थकवा कमी होऊ शकतो. धन्यवाद.
1: श्रोते हो, महानगरांमधील वाहतुकीला नागरी विकासाचा आणि आर्थिक प्रगतीचा कणा बनवणं हेच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या 25 वर्षांच्या धोरणात्मक वाटचालीचं सार म्हणता येईल. श्रोते हो, याचबरोबर आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर देखील या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य मोनाली निचिते, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन बागेश्री देशपांडे.

वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून बोलत आहोत. प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर ही आहे आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:30 वाजलेत. प्रसारित करत आहोत शेतकरी बांधवांसाठी कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: नमस्कार मंडळी, माझा आभार माझा शिवार या कार्यक्रमात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। आज बुधवार, भारतीय सौर दिनांक 22 आश्विन शक 1948 अर्थात 14 ऑक्टोबर 2026। जाणून घेऊया हवामानाचा अंदाज। ठाणे, रायगड आणि पालघर या तीनही जिल्ह्यात आकाश स्वच्छ सूर्यप्रकाशित असेल अशी शक्यता आहे। हा होता हवामानाचा अंदाज। मंडळी, आजच्या माझा आवार माझं शिवार या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आपण ऐकणार आहोत बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना, याविषयी डॉक्टर सुहास अमृतकर यांची मुलाखत, आणि त्यानंतर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत डॉक्टर श्रीकांत काळे यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन।
1: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार। आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझं आवार माझं शिवार या राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रमामध्ये सादर करते सूरज कोळे यांच्यासह मी संपदा ढोके
2: आणि मी सचिन म्हैसने
1: आपले मनपूर्वक स्वागत करीत आहोत।
2: नमस्कार। संपदा, माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमामध्ये आज आपण शेतकऱ्यांना काय ऐकविणार आहोत?
1: सचिन, कार्यक्रमामध्ये आज आपण शेतकरी बंधू भगिनींना ऐकवणार आहोत बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना, याविषयी डॉक्टर सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत। त्याच सह शेतकरी बंधू भगिनींनो आपण ऐकणार आहोत आरोग्य बळीराजाचं आणि कृषीवाणी। तेव्हा ऐकत रहा माझा आवाज माझा शिवार। शेतकरी बंधू भगिनींनो, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच ऐकूया बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना, याविषयी डॉक्टर सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत।
2: शेतकरी बंधूंनो, आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेलो आहोत। दुष्काळ म्हटलं मानवजातीच नाही तर संपूर्ण पशुधनावरही त्याचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होत असतो। दुष्काळ जरी एक वर्षाचा असला तरी त्याचे जे परिणाम आहेत ते खूप दूरगामी होत असतात। मग त्याच्यामध्ये शेतकरी असो किंवा आपलं पशु असो याला फार मोठा फटका याचा बसत असतो। तर याच विषयाला अनुसरून आज आपण बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आहोत। आणि आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित तज्ञ आहेत डॉक्टर सुहास अशोकराव अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला आमंत्रित तज्ञ आहेत। तर सर नमस्कार।
3: नमस्कार सर।
2: बदलत्या हवामानाचा पशुधनावर अत्यंत गंभीर

0: परिणामाने थेट परिणाम होतो. त्याच्यामध्ये तापमान वाढ असेल, अवेळी पाऊस असेल, दुष्काळ आणि जनावरांचे आरोग्य आणि उत्पादकता फार मोठ्या प्रमाणात धोक्यात येते. खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाचे सावट सध्या आलेले आहेत आणि जो खरीप हंगाम होता तो तर आपल्या शेतकऱ्यांच्या हातातून निघून गेलेला आहे. रब्बी हंगामामध्ये पण माणूस तरी कसं तरी जीवन जगून जाईल, परंतु पशुधनाचा फार मोठा प्रश्न सध्या निर्माण झालेला आहे. तर या विषयावर तुम्ही काय सांगाल सर?
1: सर्वप्रथम आपण हे समजून घेतलं पाहिजे, हवामान बदलाचा परिणाम केवळ पिकावर होत नाही तर त्याचा थेट परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर, त्यांच्या चारा उपलब्धतेवर, त्यांच्या पाण्याच्या उपलब्धतेवर, उत्पादन क्षमतेवर म्हणजे दूध उत्पादन क्षमता असेल किंवा त्यांच्या प्रजननावर, जसं गाई किंवा म्हशी माझावर येत नाही किंवा इकडून तिकडून माझावर आल्या तर त्या फळत नाही, तर या सगळ्या गोष्टीवर त्यांचा परिणाम होत असतो. पावसाळ्यामध्ये दीर्घ खंड पडलेला आहे, त्याच्यामुळे जे चारा पिक आहे किंवा पिकं आहे ते व्यवस्थित आलेलं नाही आहे. वाढते तापमान, पाण्याची मर्यादित उपलब्धता, हे आव्हानं सध्या आपल्या समोर आहे. तर महाराष्ट्राच्या संदर्भात आपल्याला माहित आहे की पाऊस कमी झालेला आहे. पश्चिम विदर्भ झालं, मराठवाडा झालं, पश्चिम महाराष्ट्र झालं, इथं आतापासून पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे आणि याचा थेट परिणाम आपल्याला माहित आहे सर्वप्रथम आपल्या चारा उत्पादनावर होणार आहे. हिरवा चारा कमी होत आहे, त्यानंतर जे काही पिकाचे आपल्याला अवशेष मिळतात, पिका म्हणजे गव्हाचं काड असेल, सोयाबीनचं कुटार असेल, तुरीचं कुटार असेल किंवा ज्वारीचा कडबा असेल, याची उपलब्धता सुद्धा कमी झालेली आहे आणि परिणामी हिरवा चारा आणि वाळला चारा या दोन्हीची टंचाई पुढल्या काळामध्ये होऊ शकते. आणखी एक हवामान बदलाचा आणखी एक महत्वाचा परिणाम म्हणजे जो आपल्याला उन्हाळ्यात येणार. सध्या तो आपल्याला जाणवेल नाही की उष्णतेचा ताण किंवा हे स्ट्रेस आहे. तापमान वाढवल्यामुळे जनावरांचे खाद्य सेवन कमी होते, जनावरे कमी खातात, पाण्याची गरज वाढते, दूध उत्पादन कमी होतं, जनावरांची वाढ खुंटते, माजा संबंधी समस्या उद्भवतात, त्यांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आणि म्हणूनच आपण हवामान बदलाकडे केवळ दुष्काळ आला की आपण चारा कुठून आणायचा या दृष्टिकोनातून आपण त्याच्याकडे नाही बघायला पाहिजे. त्यावेळी आपण दुष्काळ येण्यापूर्वी चारा सुरक्षा आपण कशा प्रकारे निर्माण करू शकतो ते एक बघणं आपल्याला आवश्यक आहे.
0: पुढील एका वर्षाचं नियोजन आपल्याला करायचं आहे.
1: बरोबर.
0: कारण की चारा हे जे पीक आहे हे काही एक किंवा दोन दिवसाचं नाही आहे, त्याला दोन दोन तीन तीन महिने लागतात चारा उगवण्यासाठी किंवा कटाई करण्यासाठी. तर अशा परिस्थितीमध्ये जो सध्या आपला उपलब्ध चारा आहे तर त्याचं नियोजन आपल्याला कशा प्रकारे सध्या करता येईल?
1: तर माझ्या मते सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्यांनी स्वतःच्या पशुधनासाठी एक आपलं चारा बजेट तयार करावं. चारा बजेट तयार करावं म्हणजे काय, त्यांच्याकडे पशुधनाची संख्या किती आहे, त्यांच्याकडे गाई किती आहे, म्हशी किती आहे, शेळ्या किती आहे, मेंढ्या किती आहे, किंवा त्यांच्याकडे सध्या हिरवा चारा किती उपलब्ध आहे, त्यांच्याकडे कडबा किंवा कुटार गोडी किती उपलब्ध आहे, किंवा त्यांच्याकडे किती मुर्गा सायलेज उपलब्ध आहे, किती काळ हा चारा आपल्याला पुरणार आहे, हे त्यांनी आपल्याला अक्षरशः कागदावर लिहूनच आपल्याला नियोजन करणं त्यांनी आवश्यक आहे. नंतर मग आपल्याला दररोज किती चारा लागतो, आपल्याला पुढच्या 3 महिन्यामध्ये किती चारा लागणार आहे, पुढच्या 6 महिन्यामध्ये किती चारा लागणार आहे आणि पुढच्या 9 महिन्यापर्यंत, कारण की साधारणतः समोरच्या जुलै महिन्यापर्यंत आपल्याला ही चारा टंचाई भासणार आहे. तर या सगळ्यांचा अंदाज आपल्याला घ्यावा लागेल. या सगळ्यांचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे आपल्याला चारा उत्पादनाकडे लक्ष देणं आहे किंवा आपल्याकडे जे काही गव्हाचं काड असेल, हरभऱ्याचं कुटार असेल भविष्यात येणार किंवा सोयाबीनचं कुटार आहे, गुळ आहे, तर याची साठवणूक करून व्यवस्थित याचा आपल्याला साठवणूक करून घेणं आवश्यक आहे.
0: पश्चिम महाराष्ट्राचा पण उल्लेख याच्यामध्ये केलेला आहे. आपल्यापेक्षा पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाचं उत्पादन खूप किंवा जे पाचट असते त्याचाही उपयोग आपण आपल्या या चाऱ्यासाठी करू शकतो का भविष्यात?
1: बरोबर. नक्कीच. आपण ऊसाची कापणी झाल्यानंतर मिळणारे ऊसाचे जे वाडे आहे किंवा पाचट आहे तर त्यांना जाण्याऐवजी त्याला गोळा करून त्याची कुट्टी करून आपण पशु आहारामध्ये नक्कीच त्याचा आपण उपयोग करू शकतो. ऊसाच्या वाड्याचा आपण मुरघास सुद्धा तयार करून घेऊ शकतो. पण त्यासोबत जेव्हा आपण त्याचा मुरघास करतो तेव्हा जेव्हा आपल्याला तो मुरघास द्यायचा असतो त्याच्यावर आपल्याला सुनेच्या निवडीची प्रक्रिया करणं आवश्यक असते किंवा आपल्याला ऍडिशनल कॅल्शियम सप्लिमेंट म्हणजे मिनरल मिक्सचर सोबत आपल्याला देणं आवश्यक असतं. तसंच साखर कारखान्यामधून आपल्याला जे उपलब्ध होणारा बगास असतो, बगास आणि मळी हे सुद्धा आपल्याला महाराष्ट्रामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध होते, याचा सुद्धा आपण पशुखाद्य म्हणून उपयोग करू शकतो. सोबत याच्यासोबत आपल्याला त्याच्यासोबत खनिज मिश्रण म्हणजे जे काही मिनरल मिक्सर आहे, मिनरल मिक्सर आपल्याला ऍड करायचं असतं किंवा त्याच्यापासून आपण ड्राय TMR म्हणजे टोटल मिक्स राशन त्याच्यासोबत पशुखाद्य मिसळून याचा उपयोग आपण पशु आहारामध्ये नक्कीच करू शकतो. यासाठी आपल्याला 4-5% आपल्याला ऊसाची मळी

0: 100 किलो बगास आणि साधारणतः त्याच्यामध्ये 1% युरिया मिक्स करून असं पशुखाद्य आपण आपल्या जनावरांना देऊ शकतो.
1: सर आता तुम्ही बोलताना मुरघासचा उल्लेख केलेला आहे, तर आपल्याकडे सध्या तरी थोडाफार प्रमाणात हिरवा चारा आहे, तर तो साठवून आपण ठेवू शकतो का 2-3 महिन्यासाठी?
0: चारा टंचाई जेव्हा येईल तेव्हाच बघायचं नाही. आज आपल्याला मुबलक प्रमाणात चारा उपलब्ध करायचा आहे, त्याच्यासाठी आपल्याला हिवाळ्यामध्ये रब्बीमध्ये जो काही अतिरिक्त चारा मका असेल, ज्वारी असेल किंवा हायब्रिड निबे संकरित नेपियर असेल, तर त्याचं मुबलक प्रमाणात जास्त जर समजा उपलब्ध जर झालं, आपल्याला याच्यापासून मुरघास बनवता येतो आणि मुरघास आपण एकदा बनवला तर आपण मुरघास साधारणतः वर्षभर त्याची साठवणूक करून आपल्या जनावरांना नक्कीच देऊ शकतो.
1: पाण्याची जी समस्या आहे ती जी आपल्याला एप्रिल ते मे महिन्यात येते ती सध्या ऑक्टोबर मध्ये सुरुवात झालेली आहे, ती पण रब्बी हंगामात. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांकडे सध्या पाणी आहे, तर त्यांनी कोणत्या चारा पिकाची लागवड करायला पाहिजे की जेणेकरून ते लवकर येईल?
0: सध्याच्या परिस्थिती बघता म्हणजे आता एकतर आपलं पाणी टंचाई आहे, पाणी आपल्याकडे कमी राहणार आहे, जमिनीचा ओलावा आहे हा पण कमी राहणार आहे, तर त्यामुळे यावेळेस आपल्याला एक थोडी काळजी घेणं आवश्यक आहे की असे आपल्याला चारापैकी निवडायचे आहे की ज्याला पाणी कमी लागतं. कुठले आहेत तर मग ते ज्वारी वर्गीय किंवा बाजरी वर्गीय जे चारा पिकं आहे ते चारा पिकं लावावे. जसे आपल्याला ज्वारी जर समजा लावायची जर असेल, पंजाबराव कृषी विद्यापीठाने जे सुधारित रामकेळ किंवा SPH 1635 किंवा मालदांडी ही ज्वारी आहे, या ज्वारीची आपण लागवड करू शकतो. किंवा परभणी कृषी विद्यापीठाने आपल्याला परभणी ज्योती आहे, परभणी मोती आहे, परभणी सुपर मोती आहे किंवा CSV 40 आहे, अशा ज्या जाती आहे ज्या ड्रॉट रेजिस्टन्स आहे किंवा ज्याला कमी पाणी लागतं याचा उपयोग शेतकऱ्यांनी करायला पाहिजे. सोबतच जर समजा पाण्याची जर उपलब्धता जर असेल तर ज्वारीमध्ये मग SHG 889 म्हणून महावीरची सुद्धा एक मल्टीकट ज्वार आहे, मेगा स्वीट आहे, शुगर ग्रेस आहे, तर या ज्वारीचा आपण लागवड करू शकतो. बाजरामध्ये न्यूट्रीफेड नावाचा बाजरा येतो, तर बाजऱ्याची सुद्धा आपण लागवड करू शकतो. आणि जिथे पाणी उपलब्ध असेल तिथे बरसिम झालं, लुसन झालं, या चारा पिकाची सुद्धा लागवड केल्या जाऊ शकते. आणि याच्यामध्ये जे काही आपल्याला अतिरिक्त प्रमाणात जे उत्पादन मिळत त्याचा आपण मुरघासमध्ये रूपांतर करू शकतो. ज्वारी जर असेल तर ज्वारीपासून आपल्याला कडव्यामध्ये पण त्याचं रूपांतर करून आपण त्याची साठवणूक करून ठेवू शकतो.
1: दुष्काळ हा एकटा येत नाही, तर बऱ्याचशा समस्या त्याच्यामध्ये तो घेऊन येत असतो. याचे जे परिणाम आहेत ते एका व्यक्तीवर म्हणा किंवा एका पशुधनावर होत नाही, तर गाव पातळीवर जेवढंही पशुधन असेल आपलं गावामध्ये, तर प्रत्येक पशुधनावर त्याचा परिणाम होतच असतो. संपूर्ण गावकऱ्यांनी मिळून कुठली उपाययोजना करायला पाहिजे की जेणेकरून दुष्काळाला सध्या आपल्याला तोंड देता येईल?
0: चारा टंचाई ही केवळ एका पशुपालकापुरती किंवा एका शेतकऱ्यापुरतीची समस्या नाही आहे, ती पूर्ण गावाची किंवा सामूहिक समस्या आहे आणि सामूहिक उपाययोजना आपल्याला त्याच्यावर करणं आवश्यक आहे. तर गावामध्ये जसं गाव चारा सुरक्षा योजना गावातील लोकांनी झाकली पाहिजे, यामध्ये गावामधले किती गरजू पशुपालकांची आपल्याला यादी करावी लागेल, गावामध्ये पशुधनाची संख्या किती आहे ती मोजावी लागेल, गावाची मासिक चारा गरज किती आहे, उपलब्ध चारा किती आहे, चारा बँक आपल्याला गावामध्ये स्थापन करावं लागेल किंवा सामुदायिक चापकटर म्हणजे चारा वाया जाऊ नये म्हणून आपल्याला चापकटर फार अत्यंत आवश्यक आहे. प्रत्येक शेतकऱ्याकडे नसतं तर एक सामुदायिक आपण चापकटर गावामध्ये उभारू शकतो. सामुदायिकपणे आपण सायलेज निर्माण बंकरमध्ये आपण मोठ्या प्रमाणात सायलेज निर्माण करू शकतो. FPO ज्या असतात त्यांच्या मार्फत किंवा बचत गटाच्या मार्फत आपण जे टोटल मिक्स राशन म्हणजे वाळला चारा आणि पशुखाद्य याला मिक्स करून मिनरल मिक्सर वगैरे मिक्स करून आपण हे आपल्या शेतकऱ्यांना पुरवू शकतो. तसंच आता गावामध्ये काय असतं जे तलाव असतात किंवा लघु मध्यम किंवा मोठे जे तलाव आहेत जे जलसंपदा विभागाकडे असतात त्यांच्याकडे साधारणतः पाणी मागे गेल्यामुळे तो एरिया पूर्ण रिकामा झालेला असतो आणि असे जे तलाव असतात म्हणजे जिथे रेसिड्युअल मॉइश्चर असते किंवा जिथे अजूनही ओलावा असतो तिथे सुद्धा आपल्याला चारा पिकं घेता येतात. तर त्याच्यासाठी जे शेतकरी आहे जे इच्छुक शेतकरी किंवा गावातले जे गट आहे हे डायरेक्ट जलसंपदा विभागाकडे कॉन्टॅक्ट करू शकतात आणि तिथे लीज पद्धतीने 1 वर्षाच्या पद्धतीने किंवा पट्टे तत्वावर त्या जमिनी मिळतात आणि अशा जमिनीमध्ये सुद्धा चारा उत्पादन केल्या जाऊ शकते कारण की तिथे ऑलरेडी ओलावा आहे त्याच्यामुळे चारा उत्पादन तिथे चांगलं येतं, शेतापेक्षा चांगलं येतं.
1: दुष्काळाच्या काळात जनावरांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी कोणत्या प्रतिबंधात्मक उपाययोजना आपल्या शेतकऱ्यांनी करायला पाहिजे?
0: बरोबर, नक्कीच
1: करायला पाहिजे.
0: नक्कीच दुष्काळ काळ म्हटलं की आपल्याला एकतर आपला कमी दर्जाचा चारा कमी दर्जाचा आहे, पाण्याची कमतरता आहे आणि उष्णतेचा ताण सुद्धा आहे आणि याच्यामुळं काय होतं की जनावराची जी रोगप्रतिकारक क्षमता आहे रोगप्रतिकारक क्षमता

0: कमी होऊ शकते. त्यामुळे आजार झाल्यानंतर उपचार करण्यापेक्षा आजार होऊ नये त्यासाठी प्रतिबंधित उपाययोजना आपल्याला करणं महत्वाचं आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लसीकरण. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये सगळं महाराष्ट्रामध्ये जे लसीकरण चालू आहे ते FMD चं, म्हणजे लाळ्या खुरकत जो रोग म्हणतो, तर त्याचं लसीकरण सध्या चालू आहे. तर त्या लसीकरण सर्व पशुपालकांनी करून घ्यावे. ज्या पशुपालकांनी घटसर्प किंवा फऱ्या किंवा जे ज्यांच्याकडे शेळ्या मेंढ्या आहेत त्यांनी PPR आंत्रविषार जे आहे हे जे महत्वाचे आजार आहे याचा आपल्याला जवळच्या पशुवैद्यक दवाखान्यामध्ये जाऊन आपल्याला लसीकरण करून घेणं आवश्यक आहे. सोबतच जनावरांचं जंतनाशन सुद्धा करून घेणं आवश्यक आहे. नेहमीच जंतनाशन गुचीड गोमाशा निर्मूलन गावामध्ये किंवा आपल्या गोठ्यामध्ये करून घेणं आवश्यक आहे. नियमित आरोग्य तपासणी करणं आवश्यक आहे. संतुलित आहार आणि पाण्याचं व्यवस्थापन आपल्याला सोबत करणंच आहे. आणि जे रिप्रोडक्टिव्ह हेल्थ आहे, म्हणजे प्रजननाशी संबंधित जे काही आहे, तर ते सुद्धा आजार या दुष्काळ परिस्थितीमध्ये होऊ शकतात. तर आपल्याला त्यासाठी मिनरल मिक्सर देणं किंवा ज्या मिनरल मिक्सरमध्ये विटामिन ई आहे, सिलिनियम आहे, अशा मिनरल मिक्सरचा खनिज मिश्रणाचा अंतर्भाव आहारामध्ये करणं आवश्यक असतं.
1: सरकारने पण आता प्रत्येक गावात जाऊन जे काही पशुधन असेल त्याच्या नोंदी सध्या घेण्याची सुरुवात सध्या त्यांनी केलेली आहे. अशा काळामध्ये निवारा व्यवस्थापन पण व्यवस्थित असायला पाहिजे की जेणेकरून त्याचा जो परिणाम आहे तो आपल्या पशुधनावर कमी होईल.
0: बरोबर. निवारा व्यवस्थापन जर समजा आपण जर म्हटलं तर जनावरांमध्ये उष्णतेचा, कारण की हा आता येणार नाही ताण, पण हा उष्णतेचा ताण हा आला नंतरच्या काळामध्ये हा येईल. तर त्यासाठी आपल्याला ज्या आतापासून शेतकरी बांधवांनी उपाययोजना करायच्या आहेत त्यामध्ये आपल्याला एकतर सावलीची व्यवस्था करायची आहे. गोठ्यामध्ये पुरेशी सावली असली पाहिजे. गोठे उंच असले पाहिजे. म्हणजे गोठे जर जास्त जर उंच जर असेल, हवा खेळती असेल, जो उष्णतेचा ताण आहे तो कमी होतो. जर समजा पत्रे जर असतील तर पत्र्याच्या वर आपण तुरट्या असतात आपल्याकडे किंवा गवत असतं, गवत टाकलं जाऊ शकतं, त्याच्यावरती छोटे स्प्रिंकलर येतात, ते छोटे स्प्रिंकलर टाकून आपला जो उष्णतेचा ताण आहे शेडवरचा हा आपण नक्कीच कमी करू शकतो. थेट सूर्यप्रकाश उन्हाळ्यामध्ये पर्टिक्युलरली जनावरांच्या डायरेक्ट अंगावरती पडू नये. स्वच्छ पाणी नियमित गोठ्यामध्ये उपलब्ध असलं पाहिजे. गोठा हा मग उन्हाळ्यामध्ये आपल्या शेडमध्ये फॉगर सिस्टम लावणं आहे, कूलर लावणं आहे, तापमान कमी करण्याच्या दृष्टीनं आपल्याला शेडमध्ये करणं आवश्यक असतं.
1: पाण्याची कमतरता खूप आहे, तर अशा परिस्थितीत आपल्या शेतकऱ्यांनी काय करायला?
0: पाणी जपून वापरणं सगळ्यात महत्वाची गोष्ट. आता ज्यांचा भी डेअरी फार्म असेल आणि त्यांचं जर शेती प्रक्षेत्र आहे तर आपल्याला जसं काही हायब्रिड नेपियर सारखे, संकरित नेपियर सारखे जी वाण आहे तर त्याच्यामध्ये आपण ड्रीप इरिगेशन करू शकतो, म्हणजे ज्याच्यामध्ये कमी निराश होईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पाणी फार महत्वाचं आहे. पाणी जे आपल्या पशुधनाला द्यायचं आहे ते वाला साफ असलं पाहिजे, शक्यतोवर क्लोरिनेटेड असलं तर फार छान, ठीक आहे, थंड असलं पाहिजे. जे त्यांचे हौद आहे ते हौद पूर्णपणे नियमित स्वच्छ झाले पाहिजे. तर याकडे आपल्याला लक्ष देणं आवश्यक आहे. आणि पाण्याचा जपून वापर करणं हे फार महत्वाचं आहे, कारण की समोर जाऊन आपल्याला जे टंचाई सगळ्यात जास्त उद्भवणार आहे.
1: तर सर, ध्यानात आणि बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना या विषयावर एक जे सखोल मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांना केलं त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि आमच्या शेतकऱ्यांतर्फे मी आपला आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद. धन्यवाद सर.
2: तर शेतकरी बंधू भगिनींनो, आताच आपण ऐकलीत बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर सुहास अमृतकर, सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र पशु आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर अंतर्गत पशुवैद्यकीय आणि पशुविज्ञान महाविद्यालय अकोला यांची सचिन म्हैसने यांनी घेतलेली मुलाखत.
3: संपदा, बऱ्याच वेळचा एक प्रश्न माझ्या मनामध्ये येत आहे, तो म्हणजे की सर्वात श्रीमंत माणूस कोणता?
2: अर्थातच ज्याच्याकडे जास्त पैसे आहे.
3: नक्कीच, मला पण हेच उत्तर अपेक्षित होतं तुझ्याकडून. पण माझ्या मते तरी पैशाच्या श्रीमंतीपेक्षाही ज्या माणसाचं आरोग्य चांगलं आहे तो या काळात सर्वात श्रीमंत माणूस म्हटला जाते.
2: बरोबर आहे. मला वाटतं तुला आरोग्य बळीराजाचं या आपल्या कार्यक्रमाकडे शेतकरी बंधू भगिनींना घेऊन जायचं आहे.
3: शेतकरी बंधूंनो, आता ऐकूया आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत डॉक्टर श्रीकांत काळे

0: एमडी मेडिसिन यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन.
1: शेतकरी बंधूंनो नमस्कार, मी डॉक्टर श्रीकांत काळे, एमडी मेडिसिन. गेल्या 15 वर्षापासून अकोला येथे कन्सल्टिंग फिजिशियन म्हणून कार्यरत आहेत. तुम्ही लोकांचे कष्ट खूप अपार आहेत. तुम्ही शेती पिकवता, बळीराजा आम्ही तुम्हाला सन्मानाने म्हणतो. तुम्हाला मला संदेश द्यायचा आहे की तुम्ही जेव्हा फवारणी करता कीटकनाशक, त्यामुळे काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे, जेणेकरून आपल्याला कुठल्याही केमिकलची बाधा होऊ नये. तर मला सांगायचं असं आहे की तुम्ही त्या जेव्हा हाताळता ते कीटकनाशक, त्याला डायरेक्ट टच करू नका, ग्लोव्ज घाला. कारण कसं आहे, काही लोक जेव्हा आपण ते पिण्यामध्ये येते चुकीमुळे, जो इफेक्ट त्या पिण्यामुळे येतो तोच इफेक्ट जेव्हा ते आपल्या त्वचेला लागते ना, त्याने पण येतो. दुसरी गोष्ट, फवारा मारताना मास्क लावा. कारण जेव्हा आपण फवारा मारतो आणि जर हवा विरुद्ध दिशेने हवा जर येत असेल, तर ते फवारण्याचे कण म्हणा ते आपल्या नाकावाटे श्वासावाटे फुफ्फुसात जाऊ शकतात, त्याने पण पॉइझनिंग होते. आणि दुसरी सांगायची गोष्ट अशी की स्किन खूप लवकर हे ऑब्झर्व करते पॉइझन. जेव्हा स्किनला लागतं, हाताला टच होतो, किंवा तुम्ही जेव्हा काम करताना थोडंसं सांडते हातावर, तर अशा

0: फवारा मारताना मास्क लावा, कारण जेव्हा आपण फवारा मारतो आणि जर हवा विरुद्ध दिशेने हवा जर येत असेल तर ते फवारण्याचे कण म्हणा ते आपल्या नाकावाटे श्वासावाटे फुफ्फुसात जाऊ शकतात, त्याने पण पॉयझनिंग होते. आणि दुसरी सांगायची गोष्ट अशी की स्किन खूप लवकर हे ऑब्झर्व करते पॉयझन, जेव्हा स्किनला लागतं हाताला टच होतो किंवा तुम्ही जेव्हा काम करताना थोडंसं सांडते हातावर, तर अशा वेळेस जर तुम्हाला खाली काही गोष्टी आढळल्या तर लवकर त्याचं निदान करा. चक्कर येणे, जीव मळमळ करणे, डोळ्यांनी अंधुक दिसणे, गोष्ट म्हणजे उलट्या होणे आणि पोट दुखणे, या गोष्टींमुळे पॉयझनची बाधा होते. अशा वेळेस रुग्णांना जो सिम्प्टमॅटिक आहे ती ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. जर तुम्ही ऍब्झॉर्ब झालं पॉयझन तर ते आपण नाकात नळी वाटे काढू शकतो तोंडातलं पॉयझन, पण जेव्हा ते स्किनून जाते तेव्हा तुम्हाला इंजेक्शन असते पाम नावाचं ते घ्यायला पाहिजे. बेअर हँडेड कामं करताना दक्षता घ्या, कारण की तुमचा जो आहे वापर तो राहतो कीटकनाशकासोबत आणि ते खूप जास्त जहरीले असतात ते जास्त कीटकनाशके. अशा वेळेस जर तुम्हाला हृदयाचे ठोके मंदावले, डोळ्यांना अंधुक दिसलं किंवा खूप जास्त उलट्या झाल्या किंवा अतिसार म्हणजे जर तुम्हाला खूप जास्त संडासला जावं लागलं, तर याचा अर्थ हा आहे की तुम्हाला त्या औषधाचा प्रादुर्भाव झाला आहे. अशा वेळेस नजिकी डॉक्टरांशी लवकर लवकर संपर्क साधा. एक सिरम कोलिन इन्स्टिट्यूट लेवल असते, ब्लड टेस्ट करायला पाहिजे आणि इंजेक्शन घेऊन अँटॅसिड म्हणा अँटी एमिटिक औषधं घेऊन तुम्ही तब्येतीची काळजी घ्या. कारण कसं आहे, हे जे पॉयझन आहे ना हे रक्तात तेवढंच जास्त भिंत जेव्हा आपण पितो जेव्हा स्किनमधून ऍब्झॉर्ब होतो किंवा हवे वाटते आपल्या ते फुफ्फुसमध्ये जातं आणि ती जीव घेणं ठरू शकतं. मी एक दोन रुग्ण मागे बघितले आहेत की ज्यांना हिस्ट्री पण नव्हती, त्यांनी फवारणं केलं शेतामध्ये, त्यांना पोट दुखायला लागलं आणि त्यामुळे त्यांना स्वादुपिंडाचा आधार झाला होता. त्यामध्ये सिरम लायपेज वाढते, रुग्णांना खूप जास्त उलट्या होतात, खूप पोट खूप दुखते. तर माझी ही विनंती सर्वांना आहे की तुम्ही काळजीपूर्वक कीटकनाशकांच्या बॉटल म्हणा किंवा ते लिक्विड्स म्हणा ते हाताळा, तणनाशक म्हणा बुरशीनाशक म्हणा कुठलंही असू दे औषध ते बेअर हँडेड वापरू नका. स्वतःची काळजी घ्या आणि तुम्हाला कुठली अडचण वाटली जसं की हे बाधा झाल्या कसं ओळखायचं, उलटी होणे, खूप पोट दुखणे, खूप जास्त जीव घाबरणे, खूप जास्त घाम येणे, चक्कर येऊन भोळून पडणे, अशा काही तुम्हाला गंभीर जर समस्या जाणवल्या तर त्वरित आपल्या नजीकच्या डॉक्टरांशी संपर्क साधा. तसेच हे जे केमिकल आहेत पेस्टिसाइड्स म्हणा इन्सेक्टिसाइड्स म्हणा याच्यामुळे हृदयावर सुद्धा परिणाम होतो, याने होतो पेशंटला होतो मायोकार्डायटिस म्हणजे हृदयाच्या आवरणाला होते इन्फेक्शन. अशा रुग्णांना हृदयामध्ये छातीमध्ये दुखते, खूप जास्त घाम येतो, रुग्णांना चालताना दम लागतो, त्यांचे नळीचे ठोके वाढतात व त्यांना डिस्पनिया ऑन एक्झर्शन म्हणजे थोडंसं चाललं तरी खूप दम लागतो. इन्सेक्टिसाइड इंड्यूस मायोकार्डायटिस हे खूप कॉमन आहे. अशा वेळेस तर हे मल्टी फॅक्टरल असल्यामुळे तुम्हाला बघा कीटकनाशकामुळे हृदयावर पण तुमचा असर होतो, डोळ्यावर पण असर होतो, स्किनवर पण असर होतो. आणि जर पॉयझन जास्त प्रमाणात इनहेल केलं गेलं तर फुफ्फुसामध्ये जेव्हा ते जाऊन बसते तेव्हा न्यूरो पॅरालिसिस होऊन फुफ्फुसाची कार्यक्षमता कमी होऊ शकते, मंदावते आणि त्यामुळे मेंदूला पण ब्लड सप्लाय होत नाही, त्यामुळे पेशंटला सिंकोप येतो. तर हे अशा दोन तीन गोष्टी आहेत की फवारणी करताना तुम्ही मास्क लावा, बेअर हँडेड ते वापरू नका किंवा त्यासोबत तुम्ही छेडछाणी करू नका. आणि तुम्हाला थोडंसंही काही वाटलं की बा माझ्या ते पोटात गेलं किंवा डोळ्यात गेलं किंवा ते श्वासामध्ये गेलं, त्वरित उपचार करा जेणेकरून आपल्याला हृदय, डोळे, किडनी, स्किन या अवयवांची काळजी घेता येईल. आणि हृदयामध्ये पण त्यामुळे बी पी कधी कधी वाढू शकते, हृदय ठोके वाढू शकतात व तुम्हाला मायोकार्डायटिसचा आजार होऊ शकतो. या सर्व गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. धन्यवाद.
1: आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत डॉक्टर श्रीकांत काळे MD मेडिसिन यांनी शेतकरी बंधूंना केलेलं मार्गदर्शन आताच आपण ऐकलं. आपण ऐकत आहात अनुराधा पोडवार आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं जगदीश खेबुडकर यांचं गीत, संगीत अनिल अरुण यांचं आणि चित्रपट आहे अरे संसार संसार.

0: मंडळी, कृषीवाणीमध्ये आज आपला विषय आहे जीवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी। याविषयी आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून। मंडळी, जैविक खतांमुळे जमिनीचे आरोग्य सुधारून उत्पादनात वाढ तर होतेच, शिवाय काही प्रमाणात बुरशीरोधक द्रव्यांचा स्त्राव होत असल्याने पिकांवरील रोगांचे पण नियंत्रण करता येते। जैविक खतांचा पूरक खत म्हणून उपयोग केल्यास वातावरणातील मुक्तनत्र पिकांच्या वाढीसाठी उपलब्ध होऊन रासायनिक खतांची बचत करता येते। जमिनीत असलेले काही जीवाणू पिकांना अन्नद्रव्य पुरवितात, तर त्यातील काही जीवाणू निसर्गतः वातावरणातील मुक्तनत्र स्थिर करतात। असे नत्र स्थिर करणाऱ्या द्विदल पिकांच्या मुळांवरील गाठी मधल्या जीवाणूंना रायझोबियम जीवाणू असे म्हणतात। हे जीवाणू शेंग वर्गीय झाडांच्या मुळांमध्ये प्रवेश करून सहजीवी पद्धतीने झाडांच्या मुळावर गाठी तयार करून परस्पर एकमेकांच्या फायदेशीर भागीदारीने झाडांना नत्राचा पुरवठा करतात। मंडळी, जैविकापासून जीवाणू खते तयार केलेले असल्याने त्यांची विशेष काळजी घेणे अनिवार्य आहे। जीवाणू खतांचे पॅकेट सावलीत ठेवावे, सूर्यप्रकाश आणि उष्णता यापासून त्यांचे संरक्षण करावे। जीवाणू खत हे रासायनिक खत नाही, म्हणून जीवाणू खत लावलेले बियाणे रासायनिक खतात किंवा इतर औषधांमध्ये मिसळू नये। बुरशीनाशके किंवा कीटकनाशके लावावयाची असल्यास अगोदर अशी प्रक्रिया पूर्ण करून शेवटी जीवाणू खत लावावे। जीवाणू खतांच्या पाकिटावर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच ती खते वापरावीत। जीवाणू खत पाकिटावर नमूद केलेल्या विशिष्ट पिकाकरिताच वापरावे, अन्यथा त्याचा समाधानकारक परिणाम आढळून येत नाही। तर मंडळी, आताच आपण कृषीवाणीमध्ये जाणून घेतली जीवाणू खते वापरताना घ्यावयाची काळजी याविषयी माहिती, जी आपल्याला प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांच्याकडून।
1: संपदा, आता आपण कार्यक्रमाच्या शेवटी येऊन पोहोचलेलो आहोत।
0: होय, तर शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करते सूरज कोळे यांच्यासह मी संपदा ढोके
1: आणि मी सचिन म्हैसने
0: आपली रजा घेत आहोत।
1: नमस्कार।
0: शेतकरी बंधूंनो, आताच आपण आकाशवाणी अकोला केंद्र निर्मित माझ आवार माझ शिवार हा राज्यस्तरीय कृषी विषयक कार्यक्रम ऐकलात।
2: माझा आवार माझ शिवार या कार्यक्रमामध्ये राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आताच आपण ऐकलं बदलत्या हवामानाचा पशुधनावर होणारा परिणाम।

आणि उपाययोजना याविषयी डॉक्टर सुहास अमृतकर यांची मुलाखत, त्याचबरोबर आरोग्य बळीराजाचं या अंतर्गत डॉक्टर श्रीकांत काळे यांनी शेतकरी बांधवांना केलेलं मार्गदर्शन. माझा आभार माझा शिवार हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी अकोला केंद्राची निर्मिती होती. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे.

नवरात्र म्हणजे स्त्री शक्तीचा जागर, तिच्या विविध गुणांचा सन्मान करणं, स्त्री म्हणजे वात्सल्याची मूर्ती आणि धैर्याचं प्रतीक. ऐकूयात नवरात्र विशेष रूपक.

सेवा मंडळी ऐकूया नवरात्र विशेष रूपक देवी आराधना. लेखन आणि निवेदन शैलजा शेवडे. सहभागी कलाकार स्वरदा भट, श्रावणी भिडे, धवल कुंटे आणि श्रीधर कराडे. तेव्हा अवश्य ऐका. सोमवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी देवी आराधना.

0: आजच करूया देवीच्या नऊ रूपांची आराधना।
1: अहो पण आपल्या आजूबाजूलाही आहेत की कर्तृत्व संघर्ष आणि
0: परिस्थितीत दोन हात करतय की आपल्या कर्तृत्वाने नवा आकाश गाठतय।
1: कोणी समाजासाठी झटतय तर कोणी आपल्या स्वप्नांना नवी दिशा देतय।
0: त्यांच्या संघर्षाची कहाणी, त्यांच्या यशाचा प्रवास
1: आणि त्यांच्या अनुभवातून मिळणारी प्रेरणा।
0: या नवरात्रीत भेटूया अशाच काही प्रेरणादायी स्त्रियांना ज्यांच्यात आहे दुर्गेची शक्ती,
1: कर्तृत्वाची ओळख आणि स्वप्नांना गवसणी घालण्याची जिद्द।
0: हॅशटॅग नवदुर्गा या कार्यक्रमात
1: दिनांक 11 ऑक्टोबर ते 20 ऑक्टोबर सकाळी 11 वाजता आकाशवाणी मुंबईच्या 100.1 FM गोल्ड वाहिनीवर।
0: हॅशटॅग नवदुर्गा उत्सव प्रेरणेचा।

0: ठळक बातम्या. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार. आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना. राज्यात आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या 85% भागात आणि 358 पैकी 304 तालुक्यांमध्ये 12 दुष्काळी सवलती आणि उपाययोजना लागू करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत दिली. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: नव्यानं दुष्काळ जाहीर झालेल्या तालुक्यांमध्ये दुष्काळी उपाययोजना आणि विविध सवलती लागू केल्या जाणार आहेत. तसंच पिकांच्या नुकसानीचे पंचनामे तातडीने सुरू करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. याशिवाय दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या राज्यातल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अग्रिम मदत म्हणून दिवाळीपूर्वी 5,000 रुपये जमा केले जाणार असून या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
2: पॅरलली कर्जमाफीचे आपलं काम चाललेलं आहे. आता नव्याने पुन्हा 3.5 लाख शेतकऱ्यांची यादी आम्ही ऑथेंटिकेट केली आहे. त्या यादीचेही पैसे लवकरच जाणं सुरू होईल, त्यामुळे ते कामही कुठे थांबलेलं नाही. कर्जमाफीचे पैसे खात्यात चाललेले आहेत, पण आता शेतकऱ्यांना तातडीनं दिवाळीपूर्वी 5,000 रुपये देण्याचा निर्णय आज राज्याच्या मंत्रिमंडळाने या ठिकाणी घेतलेला आहे.
1: शेतकऱ्यांकडून संबंधित सोसायट्यांपासून जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँका, पिण्याच्या पाण्यासाठी गरजेनुसार टँकरचा तसंच चाऱ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेण्यात येत असल्याचं सांग मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना रबी हंगामात ज्वारीसारखी चारा देणारी पिकं घेण्याचं आवाहन केलं. रबी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्यांनी चारा पिकं घेतल्यास सगळा चारा शासन हमीभावानं विकत घेईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.
0: केंद्र सरकारने दिव्यांग असणाऱ्या व्यक्तींना जन्मापासून आर्थिक मदत द्यायचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना ही मदत दिली जात होती.
3: राष्ट्रीय सामाजिक मदत कार्यक्रमाच्या अंतर्गत मिळणारी मदत आणखी 5 वर्ष द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. त्यासाठी 53,428 कोटी रुपयांचा निधी खर्च होईल आणि 3,20,00,000 लाभार्थ्यांना याचा फायदा मिळेल. पूर्वी इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजना या नावानं ओळखली जाणारी योजना आता प्रधानमंत्री दिव्यांगजन पेन्शन योजना या नावानं ओळखली जाईल. याविषयी माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी अधिक माहिती दिली.
4: दिव्यांगजनों के लिए जो पहले 80% थ्रेशोल्ड था डिसेबिलिटी पेंशन में एलिजिबिलिटी के लिए, उसको आधा करके 40% पर भी अब दिव्यांग पेंशन दिया जाएगा. पहले दिव्यांग पेंशन 18 साल से ऊपर के व्यक्ति को ही दिया जाता था, अब जन्म से ही दिव्यांगजन को पेंशन में कवर किया जाएगा. 27 लाख दिव्यांगजन लाभार्थी होंगे.
3: या अंतर्गत 79 वर्ष वयापर्यंत दरमहा 375 रुपये आणि त्यापुढे दरमहा 625 रुपये आर्थिक मदत मिळेल. पूर्वी केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्यांना दरमहा 300 रुपये या दरानं ही मदत मिळत होती. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धावस्था पेन्शन आता प्रधानमंत्री वृद्धावस्था पेन्शन योजना म्हणून, तर इंदिरा गांधी विधवा पेन्शन योजना आता प्रधानमंत्री विधवा पेन्शन योजना म्हणून ओळखली जाईल. राष्ट्रीय परिवार लाभ योजनेचं नाव आता प्रधानमंत्री परिवार लाभ योजना असं केलं आहे. रेल्वेतल्या 11,40,000 अधिक अराजपत्रित कर्मचाऱ्यांना बोनस देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. या कर्मचाऱ्यांना कमाल 17,951 रुपये बोनस म्हणून मिळतील. याशिवाय IDBI बँकेतला 60% अधिक सरकारी हिस्सा विक्रीलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. कॅनडाच्या फेअरफॅक्स फायनान्शियल होल्डिंग्जला 52,878 कोटी रुपयांना हा हिस्सा विकला जाईल. या आर्थिक वर्षाच्या अखेरीपर्यंत हा व्यवहार पूर्ण केला जाईल. यानंतर केंद्र सरकार आणि LIC चा एकूण हिस्सा 34% असेल. ही सर्वात मोठी निर्गुंतवणूक आहे. तसंच देशात येणारी सर्वात मोठी थेट परकीय गुंतवणूक असेल.
0: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांची पडताळणी करण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांवर उपाययोजना सुचवण्यासाठी केंद्र सरकारनं आज नीती आयोगाचा

ते माजी अध्यक्ष रमेश चंद यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे. उत्पादन खर्च वाढत असल्यानं उसाचे आधारभूत दर वाढवून द्यावेत, साखरेचा किमान विक्री दर प्रति किलो 31 रुपयांवरून 50 रुपयांपर्यंत वाढवावा या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत. या मागण्या तसंच साखर उतारा तपासण्याची आणि त्याचा अहवाल देण्याची कार्यपद्धत, कारखान्यांमधली उसाचं वजन करण्याची पद्धत, यंत्राद्वारे तोडणी केले यांची तपासणी आणि मूल्यांकन ही समिती करणार आहे. बहुराज्यीय पतसंस्थांसाठीच्या लेखा परीक्षणाचे नवे निकष केंद्र सरकारनं आज जाहीर केले. पहिल्या टप्प्यात 1000 कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता असणाऱ्या पतसंस्थांना हे निकष लागू होतील. इतरांना त्यांची यंत्रणा सुधारण्यासाठी वेळ दिला जाईल असं केंद्रीय सहकार मंत्रालयानं म्हटलं आहे. 50 कोटी रुपयांहून अधिक मालमत्ता असणाऱ्यांना या कक्षेत आणण्याचं सहकार मंत्रालयाचं उद्दिष्ट आहे. वाहनांमधून होणारं वायू प्रदूषण कमी करण्याच्या दृष्टीनं विविध प्रकारच्या नवीन वाहनांना एप्रिल 2029 पासून BS7 उत्सर्जन मानकं लागू करण्याचा केंद्र सरकार विचार करत आहे. युरोपियन मानकांशी सुसंगत असणाऱ्या या मानकांबद्दलची मसुदा अधिसूचना येत्या आठवडाभरात जाहीर होण्याची अपेक्षा आहे असं केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलंय. नवी दिल्लीत कॉक्रोच जनता पार्टीने आयोजित केलेल्या आंदोलनांदरम्यान मेट्रो रेल्वेच्या कोणत्याही फेऱ्या रद्द करण्यात आल्या नव्हत्या, तर 303 स्थानकांपैकी 45 स्थानकांवर प्रवेश आणि बाहेर पडण्यावर प्रतिबंध घालण्यात आले होते असं दिल्ली मेट्रो रेल्वे महामंडळाने आज सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या संस्थांनी दिलेल्या सूचनांना अनुसरून हे प्रतिबंध घालण्यात आले होते आणि तरीही सुमारे 85% मेट्रो फेऱ्या सुरळीत सुरू होत्या असं महामंडळाने आपल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या निदर्शनांदरम्यान मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा आरोप करणाऱ्या याचिकेवर सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठासमोर सध्या सुनावणी सुरू आहे. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या शाळांमधल्या विद्यार्थ्यांना स्काउट गाईड बंधनकारक करायचा निर्णय राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज जाहीर केला. राज्यातल्या सर्व माध्यमांच्या 1,08,000 शाळांमधल्या सुमारे 2,10,00,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जाईल. सध्या 30,000 शाळांमधल्या सुमारे 17,33,000 विद्यार्थ्यांना हे प्रशिक्षण दिलं जातंय. राज्य पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना सध्या 3 तर राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त विद्यार्थ्यांना 10 गुण दिले जातात. या गुणांमध्ये वाढ करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश भुसे यांनी दिले आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांनी आज उभय देशांमधला व्यापार, गुंतवणूक, शिक्षण, ऊर्जा, संरक्षण आणि व्यक्तींमधील देवाणघेवाण यातल्या प्रगतीचा आढावा घेतला. नवी दिल्लीत आज झालेल्या बैठकीत विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विमर्श झाल्याची माहिती जयशंकर यांनी समाज माध्यमांवरच्या पोस्टमध्ये दिली आहे. उभय देश शासन आणि उद्योग यांच्यातल्या धोरणात्मक भागीदारीला पुढे नेत आहेत असंही त्यांनी नमूद केलं. बदलत्या जागतिक परिस्थितीत भारत आणि कॅनडा यांच्यातल्या घनिष्ठ सहकार्यामुळे मुक्त, खुल्या आणि संपन्न हिंद प्रशांत क्षेत्राची घडण होईल असा विश्वास अनिता आनंद यांनी व्यक्त केला. चीन बरोबरचे संबंध पुन्हा मजबूत करण्याचा भारताचा प्रयत्न असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमी फोरम कार्यक्रमात ते आज बोलत होते. 2020 गलवान खोऱ्यातल्या संघर्षानंतर हे संबंध ताणले गेले, मात्र ते पूर्ववत करण्याच्या दृष्टीनं दोन्ही बाजूंनी अनेक पावलं उचलली गेली असं ते म्हणाले. आधुनिक जगात इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध राखण्याचं महत्व सर्वच देशांनी ओळखलं आहे असं सांगून ते म्हणाले की अडचणीच्या काळात इतरांकडून मदत मिळाली नाही तेव्हा भारताने आत्मनिर्भरतेचं उद्दिष्ट ठरवलं. भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या T20 क्रिकेट मालिकेतला चौथा सामना आज हैदराबाद इथं राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सुरू आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडिजच्या 13 षटकात 3 बाद 156 धावा झाल्या होत्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या आणखी 39 तालुक्यात दुष्काळ जाहीर. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी 5,000 रुपयांची आर्थिक मदत मिळणार. 40% दिव्यांगत्व आणि जन्मापासून दिव्यांगत्व असणाऱ्यांना सुद्धा आर्थिक मदत द्यायचा केंद्र सरकारचा निर्णय. 11 लाखांहून अधिक रेल्वे कर्मचाऱ्यांना सुमारे 18,000 रुपये बोनस मिळणार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा सुचवण्यासाठी केंद्र सरकारकडून समितीची स्थापना.
याबरोबर

ਬਣ ਕੇ ਰਹੇਗਾ।

यह है विविध भारती।